स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकला. सुषमा जोशी यांचं संगीत होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन

प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 मीटर्स, त्याचप्रमाणे 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्गनगरी केंद्र. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 26 मे, इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत. प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने, राग गुणकली.

0: कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: 6:05 झाली आहेत. आता भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकूया. मंगल प्रभात. सुरुवातीला प्रातस्मरण.

नेहा दफ्तरी यांनी गायलेला हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा मंगलप्रभात. या कार्यक्रमात भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत शांताराम नांदगावकर यांचं होतं. संगीत दिलं होतं शेखर सेन यांनी. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: जगी त्याविना कुणीही स्मरणीय अन्य नाही, थोरात थोर समजा हा हिंद देश माझा. समूह स्वरातलं हे गीत होतं आनंदराव टेकाडे यांचं, कानू घोष यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता संपला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
0: सकाळचे 6:30 वाजतायत. ऐकूया, जगूया आनंदी.

दिनदर्शिकेमधल्या तारखा झराझर पुढे जात असतात, घड्याळ्याचे काटे वेगानं पुढे धावत असतात. सगळ्याच वातावरणाला, सगळ्या जगाला, सगळ्या हालचालींना एक गती असते, काळ पुढे जात असतो. बघता बघता मे महिना संपत आला,

आता वेध लागलेत ते नैऋत्य मोसमी पावसाचे. असह्य उन्हाळा. हां, काही भागांमध्ये वळवानं हजेरी लावली, पण त्यामुळे वातावरणातला उष्मा अधिकच वाढला. आता वेध लागलेत ते नैऋत्य मोसमी पावसाचे. काळाचा प्रवाह सतत पुढे जात असतो. या प्रवाहाबरोबर आपणही पुढे जायचं असतं. नवीन शाळा सुरू होतील, काही विद्यार्थी पुढच्या वर्गात जातील, काही विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन शिक्षण सुरू होईल, काहींचं महाविद्यालयीन शिक्षण संपून पदव्युत्तर शिक्षण सुरू होईल, काहींचं पदव्युत्तर शिक्षण संपून संशोधन सुरू होईल, नोकरी व्यवसायासाठी त्यांची पावलं पडतील. बदलत्या काळाबरोबर हे सगळं पुढे जात असतं. आपल्या आयुष्यातही हा बदल आपण स्वीकारायला हवा. याचं कारण श्रोते हो, या विश्वाच्या निर्मितीपासून आज 26 मे 2026 पर्यंत केवळ एकच गोष्ट कायम आहे, आणि ती म्हणजे बदल. आता ह्या बदलाबरोबर स्वतःला जुळवून घ्यायचं की एका जागी साचून डबकं व्हायचं, हे त्याचं त्याने ठरवायचं. प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचा आनंद घ्यायचा की एका जागी साचून कुजण्याचा शाप पत्करायचा. आनंदी जगण्यासाठी निर्णय हा ज्याचा त्याने घ्यायचा.

त्या वाहिनीवरून आणि आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात 6:35 झाली आहेत. हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा वेधशाळेत 28 आणि सांताक्रूज वेधशाळेत 29 अंश सेल्सिअस अशी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे नोंदवली गेली 76%. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात हवामान काहीसं ढगाळ असेल, वातावरण दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 35, किमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे. हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. येत्या 24 तासांमध्ये मन्नारचं आखात, मालदीव्ज लगतचा भाग, कोमोरींजवळचा समुद्र, लक्षद्वीप तसंच केरळमची किनारपट्टी या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:02 कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत काढणी पश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा 2:05 मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी भाग 2, तज्ज्ञ डॉक्टर श्रुती आंबेकर. परिसर कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ भाग 2, वक्त्या आदिती शारंगधर. प्रसारण सकाळी 6:50 पुनःप्रसारण 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध हाच कार्यक्रम 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 3 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 विक्रम फिटनेस आणि NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 9:30. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 16, लेखक नितीन साळुंखे. 12:00 वनिता मंडळ, यात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखक स्मिता जोगळेकर. त्यानंतर दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारणात युववाणी 5:30. सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण, करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध. अमृत कलश संध्याकाळी 6:30. शतायु आयुष्याची वाटचाल, ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र भोरे यांची मुलाखत. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15. 7:30 माझा अहवाल माझं शिवार. खरीप पिकांची लागवड पूर्वतयारी, डॉक्टर प्रशांत वरठा यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन. हे तीनही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य गुंता, लेखक शिरीष सुखटणकर. आज प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी 10:30 मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन राग देसी. स्वानंदी सडोलीकर यांचं गायन 2:30 राग गौड सारंग. संध्याकाळी 5:02 सुनील कट्टी यांचं संतुरवादन राग मधुवंती. आणि सुगंधा लातूरकर यांचं गायन राग नंद रात्री 10:00.
कार्यक्रम

0: यांची रूपरेषा आपण ऐकली. अस्मिता वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 6:40 झाली आहेत. कृषीवाणी सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया काढणी पश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाला पिकं ही उष्णतेसाठी अधिक संवेदनशील मानली जातात, त्यामुळे त्यांची काढणी शक्यतो उन्हाच्या पूर्वी सकाळी लवकर किंवा नंतर संध्याकाळी 4 करावी. काढणी केलेले उत्पादन शक्य तितक्या लवकर सावलीत न्यावे. एकदम शीतगृहातील थंड वातावरणात ठेवण्यापूर्वी उत्पादनातील उष्णता काढून घेणे गरजेचे असते. त्यासाठी पूर्व शीतकरण ही प्रक्रिया महत्त्वाची असते. शेतातून काढलेले टोमॅटो थेट उन्हात न ठेवता झाडाच्या किंवा शेडच्या सावलीत ठेवावेत. यामुळे अंतर्गत उष्णता कमी होते. शेतातून काढणी केल्यानंतर भाज्यांमध्ये नैसर्गिक उष्णता असते. ही उष्णता कमी न केल्यास श्वसन प्रक्रिया वेगाने सुरू राहते आणि भाजी लवकर खराब होते. भाज्यांचा ताजेपणा आणि घट्टपणा टिकवण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन कमी करून वजन घटण्यापासून रोखण्यासाठी, जीवाणू आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. पूर्व शीतकरण करण्यासाठी मोठ्या पंख्यांच्या सहाय्याने थंड हवा क्रेट्समधून फिरवली जाते. हे तंत्र मोठ्या पॅक हाऊसमध्ये वापरले जाते. थंड पाण्याचा फवारा मारून किंवा थंड पाण्यात भाज्या बुडवून तापमान कमी केले जाते. भाजीपाला उष्णतारोधक खोलीत किंवा वातानुकूलित खोलीत काही तास ठेवला जातो. थंड हवेचा प्रवाह वेगाने फिरवण्यासाठी पंखे वापरले जातात. इथे क्रेटमधून केवळ हवा फिरवणे हा उद्देश नसतो, तर ही हवा दाबाने पॅकिंग बॉक्समधील अडथळ्यांमधून आणि आतील भाजीपाल्यामधून आरपार जाणे महत्त्वाचे असते. तो स्टॅटिक प्रेशर मिळवण्यासाठी साध्या पंख्यापेक्षा केंद्रोत्सारी किंवा उच्च दाबाचे अक्षीय पंखे निवडावेत. साधारणपणे 1 भाजीपाल्यासाठी 1 ते 2000 घनफूट प्रति मिनिट हवेच्या प्रवाहाची गरज असते. हे पंखे सतत चालणार असल्यामुळे कमी वीज वापरणारे आणि बदलत्या वेगावर चालणारे असावेत. सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एअर कूलिंग. थंड हवा भाजीपाल्याच्या क्रेट्समधून खेचून घेणाऱ्या दिशेने पंखे लावावेत. यामुळे प्रत्येक भाजीपर्यंत थंड हवा पोहोचते. भाजीपाल्याचे बॉक्स 2 मांडून मधल्या जागेवर ताडपत्री टाकावी. पंख्याद्वारे या मधल्या पोकळीतील हवा बाहेर खेचली की बाजूच्या बॉक्समधून थंड हवा आत ओढली जाते. हवा सहज आरपार जाण्यासाठी बॉक्सला किमान 5 ते 8% छिद्र असावीत. भाजीपाला काढणीनंतर जितक्या लवकर प्री कूलिंग होईल तितका त्यांचा ताजेपणा टिकतो. बाहेरचे तापमान आणि प्री कूलिंग चेंबरमधील तापमान यातील फरक योग्य असावा. हवेचा वेग खूप कमी असल्यास थंड होण्यास वेळ लागेल आणि खूप जास्त असल्यास भाज्या सुकून जातात. या प्रक्रियेसाठी चेंबरमधील हवा किती थंड असावी हे आपण ठरवू शकतो. पंख्याचा वेग बदलून आपण हवा भाजीपाल्यातून किती वेगाने जाईल हे नियंत्रित करू शकतो. हवेतील ओलावा 85% ते 95% राखल्यास भाज्या कोमेजत नाहीत. भाजीपाला किती वेळ थंड करायचा हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण काढणी पश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज 2:00 हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
2: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
3: माझा आवार माझं शिवार,
2: शेतीविषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
3: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
2: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
3: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
2: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
3: वेळ, काय बरं माझा आवार माझं शिवारची
2: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 अवश्य ऐका.
3: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.
0: 7:15 आहेत. या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीचं मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारं कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. हे इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गाई, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 6:55 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: माणूस असण्याच्या आठवणी हे पुस्तक म्हणजे देवीप्रसाद मिश्र यांच्या मूळ हिंदीतील अन्य कथांचा गणेश विस्पुते यांनी केलेला मराठी अनुवाद. हे पुस्तक एका वेगळ्याच साहित्य प्रकाराशी वाचकाची ओळख करून देतं. पपायरस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ह्या कथासंग्रहातल्या कथा आकाराने लहान पण आशयानं सघन श्रीमंत आहेत. पारंपरिक लघुकथेच्या चौकटीत त्या अडकत नाहीत. त्या नीतिकथा नाहीत, उपदेशपर नाहीत आणि केवळ कथानक प्रधानही नाहीत. ह्या आहेत अनुभवकथा, काव्यात्मकतेने ओथंबलेल्या, सूचक आणि अंतर्मुख करणाऱ्या. स्वतः देवीप्रसाद मिश्र यांनीही आपल्या लेखात या कथांच्या या रूपाची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या कथा जातक, पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या नीतिकथांसारख्या नाहीत. तसेच काफका किंवा कावाबाटा यांच्या प्रभावाखालीलही नाहीत, तर स्वतंत्र वाट निर्माण करणाऱ्या आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यांनी या कथांना काव्यात्मक कथा आणि कथात्मक कविता असे संबोधले आहे आणि वाचकानेही त्यांचा आस्वाद तसाच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या कथांमधून मानवी अस्तित्वाचे अनेक पैलू उलगडत जातात. या कथानकात मानवी स्वभावाचे टोकाचे रंग दिसतात. अगतिकता, दयाळूपणा, विफलता, कुटिलता, हिंसा, क्रौर्य, उपेक्षित, परिघावर ढकललेल्या माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म अस्वस्थ करणारं चित्रण इथं आढळतं. उदाहरणार्थ किरकोळ प्रसंगातून उभे राहणारे मानवी वागण्यातले विसंगतीचे क्षण, नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला आणि किमती ऐकल्यावर हपकून चपला विकत न घेता परत फिरणारा माणूस, देह विक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा पुरुष, हे समाजातील अंतर्गत विषमता आणि संवेदनशून्यता उघड करतात. प्रक्रियासारख्या कथांमधून आजच्या बहुसंख्याकवादी हिंसक सामाजिक वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केलं जातं आणि नैतिक अधपतनाकडे झुकणाऱ्या सत्ता केंद्रांवर तीक्ष्ण टिप्पणी केली जाते. या कथांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी. समुद्राजवळ स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री, हवेसारखे हलके होण्याची इच्छा बाळगणारा वृद्ध किंवा चित्रपटातील दृश्याशी आपले आयुष्य जोडणारा प्रवासी, अशा अनेक प्रतीकात्मक काव्यमय प्रतिमा वाचकाच्या मनात खोलवर ठसतात. त्यामुळे त्या कथा केवळ वाचून संपत नाहीत तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. गणेश विस्पुते यांचं तितकंच समर्थ आणि सकस भाषांतर हे या संग्रहाचं एक मोठं बलस्थान आहे. पुस्तकाच्या समर्पक नावापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात होते. गणेश विस्पुतेंनी मूळ हिंदीतील काव्यात्मता, सूक्ष्म लय आणि आशयाची छटा नेमकी जपून मराठीत अत्यंत प्रवाही ओघवत्या भाषेत या कथा सादर केल्या आहेत. भाषांतरात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, उलट मराठी वाचकाला या कथा आपल्या भाषेत नैसर्गिकपणे उमलताना दिसतात. मूलत कवी असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना, ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही. त्यामुळे इथे ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची सुवर्णरेखा जिथे चालू असेल अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो. पण या साऱ्यातून देवीप्रसाद आपल्यासमोर आणू पाहतायत तो आहे एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतय अशा स्वरूपाचा समकाल. परिघावर राहणाऱ्या हरलेल्या उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या मंत्र पुटपुटाव्या अशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकणार आहोत 7:25. आणि आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित.

0: आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा, हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे, मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अबला न माझी ही म्हातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

अस्मिता वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 26 मे 1989. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदराचं उद्घाटन झालं. दिनांक 26 मे 1999. सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावा करून विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदवला. कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या 175 धावांचा विक्रम गांगुली यांनी त्या दिवशी मोडला, 26 मे 1999 या दिवशी. ग्रामीण कवी, बहुरंगी कथा लेखक, चतुरस्त्र कादंबरीकार गजानन लक्ष्मण ठोकळ यांचा जन्म 26 मे 1909 या दिवशी झाला. सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमद बांधव नाटककार साहित्यिक यांचा जन्म 26 मे 1902. 26 मे 1885 ज्येष्ठ नाटककार, कवी, विनोदी लेखक आणि गोविंदाग्रज या टोपण नावानं कविता करणारे राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885. आपण ऐकत होतो दिनविशेष.

या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: लास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्त्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज मी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, अवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे, आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशाप्रकारे कार्य करते, तर महत्त्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्वकाळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्तीपूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीचे पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्वकाळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती अवलंब त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो, आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
0: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे, आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी, तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
1: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं. त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती

0: करण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्त्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगवेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगवेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्वसूचना अत्यंत महत्त्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे, तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीने?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रे, कार्यकालन केंद्रे, यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधनं वापरतो. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण JIO DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता, कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मोलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुंभक देतो तिथे. त्यात मग आपले महत्त्वाचे लीड एजन्सी आपले NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम NDRFच्या आहे आणि 6 टीम SDRFच्या आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा NDRF आणि SDRF कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्याला नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी एक कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं तर अधिक

0: आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्त्वाचा आहे.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, नेहमीप्रमाणेच केसेस बघूयात. केस फाईल आहे ही याच्यावरती. त्या मुलीचं वय आहे 24 वर्ष, उंची 165 सेंटीमीटर, शर्वरी असं नाव समजूयात. तुझ्याकडे आली तेव्हा तिचं वजन आहे 73 किलो आणि तिला त्रास म्हणजे पीसीओडीचा त्रास होता. सो काय केस होती?
3: शर्वरीची केस सांगतो. आता भरपूर लोकांना असं वाटतं की पीसीओडी हा जो त्रास आहे हा स्त्रियांना जाडी वाढल्यानंतरच होतो, तर ऍक्च्युअली तसं नाहीये. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शर्वरीची केस. आता शर्वरीचं वजन बघितलं तर ते 73 किलो होतं, उंची 165 सेंटीमीटर होती. आणि तसं बघायला गेलं तर वजन काही वाजवी म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा खूप काही जास्त वजन होतं का तर नव्हतं. आणि ती तशी दिसायलाही व्यवस्थित दिसत होती. म्हणजे तिला पीसीओडीचा त्रास होता आणि पीसीओडीचा त्रास एवढा सिव्हिअर होता की तिला गोळ्या घेतल्याशिवाय पिरियड्स येतच नव्हते. म्हणजे 3-3, 4-4 महिन्यांनी मग यायचे पिरियड्स. त्याकरता

0: ट्रीटमेंट चालू होती
1: अच्छा
0: आणि मेन तिचा इश्यू पीसीओडीज होता. आणि तो पीसीओडी जर का कमी झाला व्यवस्थित डाएट एक्सरसाइज सगळ्या गोष्टी करून आणि त्याच्याबरोबर वजनही कमी झालं तर ते होतंय का बेसिकली तिला बघायचं होतं म्हणून ती आली. सो वजन कमी करणं हा त्यातला एक भाग आणि मायनर भाग, मेजर भाग म्हणजे पीसीओडी झालेला, त्याच्यावरती काहीतरी तिला उत्तर पाहिजे होतं.
1: अच्छा, सो तू तिला काय काय सांगितलंस आणि वजन कमी झालं का, किती झालं हे सगळं ऐकूयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. सो विक्रम, तू सांगतोय शर्वरीच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की वजन तर कमी करायचं होतं पण पीसीओडीचा मेजर इश्यू तिला रिझॉल्व्ह करायचा होता.
0: ऍब्सोल्युटली. आणि मग मी शर्वरीला जो प्रश्न मी बाकी सगळ्या म्हणजे आपल्याकडे जेव्हा कुठलीही स्त्री पीसीओडी म्हणून येते तेव्हा मी त्या व्यक्तीला एक प्रश्न नेहमी विचारतो की जेव्हा केव्हा पीसीओडी डिटेक्ट झाला त्याच्या 6 महिने 1 वर्ष आधीपासून झोपेचे टायमिंग कसे आहेत. आणि मला 100 पैकी 99 स्त्रिया हे सांगतात की त्याच्या आधी झोपेचे टायमिंग जे खराब झाले होते, 12, 1, 2 ला झोपणं चालू होतं आणि मग त्यांना त्याच्यातलं कोरिलेशन कळतं की आपली जेव्हा झोप खराब होते, झोपेची टायमिंग गडबडतात, त्याच्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्स होतो. आणि आजकाल पीसीओडी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे चुकीच्या झोपा, अवेळी खाणं, व्यायामाचा अभाव आणि चुकीची लाईफस्टाईल जगणं.
1: बरोबर.
0: आणि हे मग तिला मी समजावून सांगितलं की म्हणलं तुझं वजन कमी आहे पण तुला पीसीओडी आणि एवढा सिव्हिअर आहे त्याचं कारण म्हणलं हे आहे. ते काही फक्त वजनावरती डिपेंडंट नसतं, हे हॉर्मोन जे सगळे आपल्या शरीरामध्ये त्यांची कामं करत असतात ते जेव्हा गडबडतात तेव्हा या सगळ्या गोष्टी उद्भवतात. मग तिला आणि तिच्या आई वडिलांना कळलं की पीसीओडी झालाच काय इन द फर्स्ट प्लेस. आणि मग ऑफकोर्स डाएट एक्सरसाइज जो काय मी नेहमीसारखं प्रत्येका क्लायंटला लिहून देतो तसं सगळं व्यवस्थित लिहून दिलं. घरनंच ती करणार होती आणि पीसीओडीचा त्रास इतका तिला होत होता, इमोशनल डिस्टर्बन्सेस, त्याच्यानंतर पिरियड जेव्हा येत होते तेव्हा प्रचंड पोट आणि मांड्या दुखत होत्या, त्याच्यानंतर एनर्जी लेवल कमी झालेली, हे सगळे त्रास आणि तिला त्यातनं तातडीने बाहेर पडायचं होतं. आणि त्याच्यामुळे ती सगळं व्यवस्थित एकदम काटेकोर पद्धतीने पहिल्या दिवसापासून फॉलो करायला चालू केलं तिने. आणि मग आपण रिझल्ट जर का आज तिचा बघितला तर आज तिला आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले आहेत. या 3 महिन्यात आज तिचं वजन तर झपाट्याने कमी झालं, 73 वरून 64 आलेलं आहे.
1: ओके.
0: आता आपल्याकडे जॉईन केलं तेव्हा तिने पिरियड साठीच्या ज्या गोळ्या घेत होती ती त्या बंद केल्या आणि या गेल्या 3 महिन्यात तिला 2 वेळा कुठलीही गोळी न खाता पिरियड येऊन गेलेले आहेत. ऑफकोर्स ते पिरियड अगदी डेट वरती आलेत का तर नाही आलेत, ते डेट वरती आणि सगळे व्यवस्थित यायला माझ्या मते अजून 4-6 महिने व्यवस्थित तिला सगळं फॉलो करायला लागेल. पण चालू केल्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे पिरियड्स गोळ्या घेतल्याशिवाय येतही नव्हते तर ते अटलिस्ट या 3 महिन्यामध्ये 2 तरी व्यवस्थित आले
1: आहेत,
0: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.
1: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. 7:45 होत आहेत. सुगम संगीत भावधारा.

ही गीतरचना होती वसंत निनावे यांची, गायिका मंदाकिनी पांडे आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. त्या सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSFचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSFच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत. त्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
3: 8:40 झाली आहेत. आता सुगम संगीत ऐकूया, भावधारा.
2: आकाशवाणी मुंबई.

दूर डोंगरात लागतो दिवा गीतरचना डॉक्टर महेश केळुसकर यांची होती. गायक रवींद्र साठे आणि संगीत होतं अजय जोगळेकर यांचं.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, अतिशय गजबजलेलं दादर हे मुंबईचं जणू हृदयच. ते कधी आणि कसं वसलं याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच असेल. तर आज ऐकूया दादरच्या जन्मकथेचा पहिला भाग.
1: मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी खटकते, ती म्हणजे मुंबईतल्या आजच्या सर्वात महत्वाचा भाग असलेल्या दादर ह्याचा उल्लेख कुठेच आढळत नाही. मुंबई शहराचा इतिहास सांगणाऱ्या महिकावतीच्या बखरीत वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नायगाव, परस, तायन इत्यादी ठिकाणांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन इतिहासात कुलाबा, माहीम, माजगाव, माटुंगाही सापडतं, पण दादर मात्र कुठेच नाही. असं का? हा कुतूहल मिश्रित प्रश्न नेहमीच पडत आलाय. आजचं भरभराटीला आलेलं दादर तर दिसतंय, पण मग ते तेव्हाही असलं पाहिजे, आणि जर ते असेल तर मग ते कुठे आणि कोणत्या स्वरूपात, हा प्रश्नही समोर उभा राहतोच की. या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना उपलब्ध ऐतिहासिक तथ्यांसोबत तर्कबुद्धी वापरावी लागेल.
2: सुरुवात आपण दादर या नावाच्या प्रचलित व्युत्पत्तीपासून करू. पिन कोड क्रमांक 14 आणि 28 धारण करणाऱ्या दादरला नाव मिळालं ते कधी काळी या ठिकाणी असलेल्या दादर म्हणजेच जिना किंवा पायऱ्यांमुळे अशी एक लोकप्रिय समजूत आहे. पण थोडा विचार केला तर ही समजूत पटण्यासारखी नाही. असं म्हणण्यामागे आहे त्या काळचा भूगोल. मुंबईची सातही बेटं पूर्वी एकमेकांपासून सुटी सुटी आणि टेकड्यांच्या स्वरूपात होती. टेकडी आली की चढ उतार आलेच, त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक बेटाच्या उतारावर चढ उतर करणं सोपं जावं म्हणून पायऱ्या खोदलेल्या असणारच. पुन्हा त्या काळच्या मुंबई शहराची व्याप्ती होती तीच मुळी मुंबई आणि माझगाव या बेटांपुरती. सगळी लोकवस्ती, व्यापार, उदीम, सरकारी आणि सामान्य लोकव्यवहार मर्यादित होते ते एवढ्याच परिसरापुरते. माहीम बेट होतं पण मुख्य शहरापासून दूर. इथेही लोकवस्ती होती पण माहीम प्रसिद्ध होतं तेच मुळी जंगलामुळे. माहीमचं जंगल मुंबईच्या इतिहासात माहीम वुड्स म्हणून प्रसिद्ध होतं. आता या जंगलानं व्यापलेल्या बेटावर असलेल्या पायऱ्या किंवा दादर इतिहासात प्रसिद्ध असाव्यात हे काही पटत नाही. तसा उल्लेखही जुन्या काळच्या लिखाणातून येत नाही. म्हणून दादर हे नाव पायऱ्या किंवा जिन्यांवरून पडलं ही व्युत्पत्ती तर्काला धरून नाही. प्रचलित व्युत्पत्ती तर्कदृष्ट्या न पटण्याचं आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात दादर किंवा दादर सदृश नाव असलेली आणखीही काही ठिकाणं. एक दादर रायगड जिल्ह्यात पेण शहरापासून साधारणतः 7 किलोमीटर अंतरावर आहे. दुसरं एक दादर अलिबाग तालुक्यात चौल नजीक आहे. ओळखीसाठी या दादरला चौल दादर असं म्हणतात. आपल्या नावात दादर धारण करणारा पाडा म्हणजेच दादर पाडा उरण नजीक आहे. आणखी एक दादर पाडा पालघर जिल्ह्यातल्या केळवे माहीमजवळ आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावरचा दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश तर प्रसिद्धच आहे. ही सर्व ठिकाणं नावात दादर धारण करू नयेत. मग जर मुंबईच्या दादरचं नाव जिन्यावरून आलं असं क्षणभर गृहित धरलं तर मग या इतर ठिकाणी असलेल्या दादरची नावं कशी आली या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. सबब, मुंबईचं दादर हे नाव शिडी, जिना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेअरकेस इत्यादी इत्यादी शब्दांनी ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं हे तर्काला धरून नाही.
1: तरीही दादर हे नाव पडण्यामागे काहीतरी कारण हे असणारच, पण मग ते कारण त्या काळातलं लोकजीवन आणि त्या काळातल्या लोकभाषेत शोधावं लागेल. त्या काळातलं जीवन आणि बोली नेमकी काय होती हे आता सांगणं अवघड आहे, त्यामुळे त्या नावांची व्युत्पत्ती वर्तमानाच्या फुटपट्ट्या लावून शोधण्यात काहीच अर्थ नाही. पण दादर नावाचं गाव होतं तरी कुठं हे शोधण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतिहासाला ज्याची दखलही घ्यावीशी वाटू नये अशा नगण्य स्वरूपात आजचं दादर अस्तित्वात होतं. पण ते नेमकं होतं कुठे हे शोधण्यासाठी इतिहासाचार्य वी का राजवाडे लिखित महिकावतीची बखर या पुस्तकाचा प्राथमिक संदर्भ म्हणून उपयोग केला जातो. हे पुस्तक आधारभूत घेण्याचं कारण म्हणजे या बखरीत उल्लेख केलेल्या स्थळांचा आणि स्थलनामांचा वर्तमानातल्या मुंबई शहराशी जवळचा संबंध आहे. बखरीत उल्लेख केले

0: आजच्या दादरच्या आजूबाजूची माहीम भायकळे ही ठिकाणं त्यात आहेत. ही ठिकाणं लक्षात घेऊन इतिहासातलं दादरचं नेमकं ठिकाण काय होतं ह्याचा तर्कबुद्धी वापरून शोध घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता दादरचा शोध घेण्यासाठी आपल्याला आजपासून सुमारे 800-900 वर्ष मागे जाऊन म्हणजेच महिकावतीची बखरमधल्या मुंबईचा राजा प्रताप बिंबच्या काळाचा थोडक्यात आढावा घ्यावा लागेल.
1: गुजरातेतल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिंब याचा भाऊ प्रताप बिंब यानं शके 1060 म्हणजे इसवी सन 1138 मध्ये पैठण मार्गे उत्तर कोकणावर स्वारी केली आणि त्यानं दमण ते वाळकेश्वर पर्यंतचा प्रदेश काबीज केला. आपली वस्ती वाढवण्यासाठी त्यानं गुजरातेतून सोमवंशी सूर्यवंशी आणि शेषवंशी इत्यादी कुळांना आणून काबीज केलेल्या प्रदेशात वसवलं. पुढे राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीम बेटावर आपली राजधानी स्थापन केली. राजधानी स्थापन केल्यानंतर बिंबाबरोबर आलेल्या केळवे माहीम पालघर या परिसरातल्या लोकांनी माहीम बेटावर आपापल्या वस्त्या उभारल्या. या लोकांनी आपल्या केळवे माहीम इथल्या मूळ गावांचीच माहीम नायगाव धारावी ही नावच या नव्या ठिकाणच्या वस्त्यांना दिली आणि जुन्या गावांची नावं नवीन वस्त्यांना देण्याची पद्धत त्या काळापासून रूढ झाली.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आपण ऐकलं. आज आपण ऐकला भाग 16. आणि आता गीतबहार चित्रपट संगीत.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.

0: ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. वैभव जोशी यांची ही गीतरचना होती. संगीतकार ऋषिकेश, सौरभ आणि जसराज. चित्रपट आनंदी गोपाळ.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

अजिंठा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. नाधूम महानोर यांची ही गीतरचना होती. प्रियांका बर्वे, सई टेंभेकर, मधुरा कुंभार, आनंदी जोशी आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताला संगीत कौशल इनामदार यांचं होतं. गीतबहार चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत. आकाशवाणी मुंबई, अस्मिता.

0: वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
1: ऐकायला विसरू नका
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
0: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
1: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात।
2: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे। याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो। एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही। दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो। उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही सूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील। तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुश करून खायचं।
0: अच्छा।
2: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा।
0: अच्छा।
2: या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
3: गीतबहार कार्यक्रमात इचार ठरला पक्का या चित्रपटातलं अभिजित कोसंबी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत हरिशंकर यांचं आहे।

0: की दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
4: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रियतमा या चित्रपटातलं प्रसन्नजीत कोसंबी आणि आनंदजी जोशी यांनी गायलेलं अभय इनामदार यांचं गीत, संगीत चैतन्य अडकर यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोटोकॉपी या चित्रपटातलं आदर्श शिंदे यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत, संगीत प्रफुल्ल कारलेकर यांचं आहे.

गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया स्माईल प्लीज या चित्रपटातलं सुनिधी चौहान यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत, संगीत रोहन रोहन यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आत्ता आपण मिलिंद शेवरे यांचं बासरी वादन ऐकणार आहात, राग देसी. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन राग देसी, तबला साथ संतोष मिश्रा यांची.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन ऐकलं, राग देसी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 11:05 झाले आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला अष्टविनायक या चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. संगीत अनिल अरुण यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर लक्ष्मीचे पाऊले या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं आहे.

शापित या चित्रपटातलं गीत ऐकूया सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
2: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
4: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर या सुखानो या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत संगीत सुधीर फडके यांचं आहे.

धाकटी बहीण या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत सुधीर फडके यांचं.

0: कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 11:40 झाली आहेत.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क राहा.
0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला उत्तरा केळकर यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत ऐकूया.

0: गायका गळा तुझा अभिषेक भालेकर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 11:50 झाली आहेत.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
0: भावधारा कार्यक्रमात यानंतर सुमित्रा सामंत यांनी गायलेलं गुरुनाथ शेणॉय यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनी जाऊन त्या चिकवड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्या थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अग बाहेर ऊन बघ केवढ आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना जिथे तिथे, तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीये?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे, जातो चिकवड्या उलटायला.

0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे अरे, असं काय करतोयस? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बरं बरं, ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके. आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तऱ्हे तऱ्हेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ग, ते चमच्याने घालतात
0: ते सांडगे? कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे. मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: हे पण मला सर्वात काय आवडायचं सांगू? बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अग, आणि आमची नमा आत्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे, त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंच, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा, आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: अगं, पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
1: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
0: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
0: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
1: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
0: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरं आहे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाही आहेत.
1: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
0: काय?
1: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
0: एक काही शर्वरी आणि सिगरेट छे कल्पना सुद्धा करवत नाही.
1: अगं मजा ऐक ना, आपले

0: असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे, कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
0: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम, त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत वाटत. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ, मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी,
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे.
0: बर,
2: आले आले. हा, मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आता संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागलीये. आज खाने में क्या बनाया है?
0: अगे खादळ खाऊ, खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ बघ,
0: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं, पेंड वरून आणलेला तो पांढरा कांदा, तोही घेऊया.
2: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
0: बघ बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
1: नो नो, अरे एवढ्या उन्हाच तळकट खाणं बरं नाही, आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
1: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: दादा
0: आपल्याला पटत बुवा,
2: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतू मध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
1: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
1: काय ग?
2: अगं मुक्ता कॅम्पला जाणार आहे.
1: अच्छा,
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: हे तू चांगलं करतेस, बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
2: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
1: हो बरोबर, पण मग?
2: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
1: अच्छा,
2: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
2: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
1: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
1: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञ कर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
2: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी

0: लाभणं हे आपलं भाग्यच ना.
1: आता प्रत्येकजण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
0: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
1: शर्वरी हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
0: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
1: काय
0: खरच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
1: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
0: करेक्ट, माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा
1: थांब एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वगैरे जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
0: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चालली आहे.
1: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
0: ए सुखदा मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
1: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
2: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणार आहेस रोहित?
1: म्हणजे आता तू सांगत असशील तर
2: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
0: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
1: ए बाई हे असले उद्योग काही तू करू नकोस, बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल आम्हाला.
0: दादा मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
2: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
1: हो ना, आधी बुक्की आणि मग नाव मी. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं, पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
0: मला तर ही कविताच वाटली, बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
1: वा
2: वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं काही कळत नाहीये. रोहित मगाशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आत्ता रोहित येईल आणि आम्हाला उलटवेल म्हणून.
1: अगं काय करू आता, तूच सांग मला, पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
0: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
2: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत बिचारी सुखदा.
1: चला चला, हा हे बघा मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत, हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
0: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार आणे दो आणे दो. चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
2: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
0: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ,
1: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
2: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
1: सुखदा सुखदा प्लीज, नाही नाही काय तुझी अधोगती, म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार
2: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
1: वा वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
2: हो हो
1: थँक्यू थँक्यू, अशी बायको पाहिजे.
2: चला करा आता सुरुवात जेवायला.
1: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
0: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
2: चटणी खाल्ली एक बोट भरलं बाळाचं पोट पोट,
1: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
0: खुदुक खुदुक.

श्रोत्यावर कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. त्या डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे तिथून बी एड स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे. त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट

0: उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासूनसुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
1: बरं,
0: पण तरी जे पालक होते ते आमच्याबरोबर आले. ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवं, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
1: बरं,
0: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपतो आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
1: बरं,
0: तिथे छान आम्हाला जागा मिळाली. तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
1: बरं,
0: तिथे आमची छान चालू होती जागा. पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो. तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे. तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
1: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांची ही शाळा सुरू आहे.
0: हो हो.
1: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
0: माझ्याबरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून त्यांनी इन्स्टिट्यूट आहे. सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पण BED केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हां, आणि आता आम्ही तिघी मिळून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं.
0: हां, ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात.
1: अच्छा.
0: म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत. आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते. जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं,
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाची. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं,
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं,
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आत्ता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं,
0: आणि आत्तापर्यंत माझ्याकडे आत्ता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं,
0: हां, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो,
0: पण कशा आहेत, IDची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं,
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा

0: ऑटिझममध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची, कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या म्हणाली. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो, त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे आहेत, पण म्हणे सगळ्या या आयडीच्या मुलांच्या तिथे ही मुलं नुसतीच बसून, म्हणे अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2-2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुला घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची
0: आहे
1: आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारणं अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात, याच्यातून शक्यता जास्त असे. असं प्रत्येकालाच होईल असं नाही मी सांगते, पण तो एक पॉईंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ॲडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंसं, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आत्ता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केल्या सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो,
1: होय
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात टोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात, मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात. घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते, मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय, त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की त्याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा, तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्यातून आम्हाला बरं वाटतं अरे बापरे आणि आवाज आला. पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवलमध्ये असतं की त्याला 2 किंवा 3 आवाज ऐकवायचे, मग त्याला

0: दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या ढफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू याचा आवाज वेगळा आहे. मग आता तू ओळख मी पाठी बघून कोणता आवाज दिला ते, मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ते फळ्यावर देतो. ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळू मधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असली पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळूहळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळूहळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवणशक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाही आहे. कोणाला फायद्याचं आहे, जे प्रोफाऊंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलं, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कॉक्लिअर इम्प्लांटनी असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळूहळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कॉक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे, पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत
1: असतं साठी हे असावं,
0: वाटत असतं. पण आता आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कॉक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याचं होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कॉक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल का?
0: हा, त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कॉक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देत. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना सांगितलं अरे अ बोलतो, तो अ कसा बोलणार, तो नुसतं तोंड हलवतो, मग आम्ही काय करू, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्याकडे इथे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हां. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचे चेहरा बघण्यासारखं असतं,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. ते अरे हां, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो. मला पण आता आवाज काढता यायला लागला.

0: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
1: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतो ना ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खाणाखुणा करतात मग नाहीच पालकांना समजलं, तर पालक आम्हाला येऊन विचारतात ताई काल शाळेत काय झालं असं असं सांगत होता, मग आम्ही त्यांना सांगतो अहो आता काही असतं ना मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी हे आम्हाला माहीत असतं, मग आम्ही सांगतो अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता, त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना कुण्यांना सांगतो ह्या ह्या ताईंना बोलू, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे, मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार,
0: त्याच्यामुळे संवाद साधणं सोपं. हां
1: हां, त्याच्यामुळे तुम्ही बसा कसा आम्ही शिकवतो काय वापरतो हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
0: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
1: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही, मग कारण का म्हणे कोणतरी लोक बघतात मग ते बरं वाटत नाही बघायला, तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो जिथे नॉर्मल मुलं असतात नॉर्मल लोक असतात, म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, ते त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात, उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नकोत, आम्ही तिथे उभं राहतो सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत हे असं का करतात हे शाळेत जातात का, त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात, म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो, आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो, आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत, इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असतं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
0: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो, म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
1: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे, म्हणजे आता बघा पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो, आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो, मूल आपलं बोलत नाही त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीये, नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये, मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते, असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात, मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही, मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का, त्याच्यात पण काही दिवस जातात, मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे तो ना छान औषध देतो वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो तो एक काढा प्यायला जातो मूल बोलायला लागेल, त्याच्यात पण काही दिवस जातात, असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात, मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतं की नाही अशा शाळा पण असतात, त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात, बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती, मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे ह्यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात, मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत किती मजा करतायत किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये, पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
0: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे,
1: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे, आई वडिलांनी
0: आपलं मूल केव्हा बोलतंय
1: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
0: खूप वेळ जातो
1: खूप वेळ जातो, मग काय होतो ना मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात.

0: मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, दहावीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं, बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाही. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही, आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता, म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. तर आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती, म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्ड चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाले तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, त्या तिथे त्या मुलाची 2 चित्रं सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो, त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज, तुम्ही भेटायला या, बघायला या म्हणून. तर पालकांचं सपोर्ट असतं, असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं, आज एवढी वर्ष झालेली आहे तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतं आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं, तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा स्मार्टफोन आले, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं,
1: हो,
0: पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतो, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार, चालेल म्हणे 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आईबाबांबरोबर झूम मिटिंगमध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चरमधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो, आम्ही लॅपटॉपवरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर ना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो, त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना मी म्हटलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल

0: लोकेशन तुम्हाला घ्या. त्याबरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, तीन सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय आहे, आमची सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाही आहे, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाहीत, त्याच्यातली सुद्धा आहेत, त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली. मुलं ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन. हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं. पण त्या मावशीने सोडलं नाही, मी ह्या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते. पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती, अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात, त्या मुलाचं प्रेमाने त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही. त्याचे नाना नानी म्हणाले नाही, हे आहे असं मूल आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना, इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी, त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना ॲडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना, ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो, तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्याही नाही आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्याच वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती, त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे, तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे, त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला,
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत, ती बीकॉम करतायत,
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात, कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे, तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय, तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणार.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1:05 झाली आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीला या चित्रपटातलं, उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतर पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
1: काय झालं?

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर सोंगाड्या या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी राखण

सोंगाड्या या चित्रपटातल्या जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 वाजता वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाक्की सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारोव यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं, तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800-123-2211, 1800-123-2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते चांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावर

0: करून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास मनाई असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 28 सेकंद झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गौरी बोधनकर यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया.

दिलीप पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: माणूस असण्याच्या आठवणी हे पुस्तक म्हणजे देवीप्रसाद मिश्र यांच्या मूळ हिंदीतील अन्य कथांचा गणेश विस्पुते यांनी केलेला मराठी अनुवाद। हे पुस्तक एका वेगळ्याच साहित्य प्रकाराशी वाचकाची ओळख करून देतं। पपायरस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ह्या कथासंग्रहातल्या कथा आकाराने लहान पण आशयानं सघन श्रीमंत आहेत। पारंपरिक लघुकथेच्या चौकटीत त्या अडकत नाहीत, त्या नीतिकथा नाहीत, उपदेशपर नाहीत आणि केवळ कथानक प्रधानही नाहीत। ह्या आहेत अनुभवकथा, काव्यात्मकतेने ओथंबलेल्या, सूचक आणि अंतर्मुख करणाऱ्या। स्वतः देवीप्रसाद मिश्र यांनीही आपल्या लेखात या कथांच्या या रूपाची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या कथा जातक, पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या नीतिकथांसारख्या नाहीत, तसेच काफका किंवा कावाबाटा यांच्या प्रभावाखालीलही नाहीत, तर स्वतंत्र वाट निर्माण करणाऱ्या आहेत असे स्पष्ट केले आहे। त्यांनी या कथांना काव्यात्मक कथा आणि कथात्मक कविता असे संबोधले आहे आणि वाचकानेही त्यांचा आस्वाद तसाच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या कथांमधून मानवी अस्तित्वाचे अनेक पैलू उलगडत जातात। या कथानकात मानवी स्वभावाचे टोकाचे रंग दिसतात। अगतिकता, दयाळूपणा, विफलता, कुटिलता, हिंसा, क्रौर्य, उपेक्षित, परिघावर ढकललेल्या माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म अस्वस्थ करणारे चित्रण इथं आढळतं। उदाहरणार्थ किरकोळ प्रसंगातून उभे राहणारे मानवी वागण्यातले विसंगतीचे क्षण, नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला आणि किमती ऐकल्यावर हपकून चपला विकत न घेता परत फिरणारा माणूस, देह विक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा पुरुष, हे समाजातील अंतर्गत विषमता आणि संवेदनशून्यता उघड करतात। प्रक्रियासारख्या कथांमधून आजच्या बहुसंख्याकवादी हिंसक सामाजिक वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केलं जातं आणि नैतिक अधपतनाकडे झुकणाऱ्या सत्ता केंद्रांवर तीक्ष्ण टिप्पणी केली जाते। या कथांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी। समुद्राजवळ स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री, हवेसारखे हलके होण्याची इच्छा बाळगणारा वृद्ध किंवा चित्रपटातील दृश्याशी आपले आयुष्य जोडणारा प्रवासी, अशा अनेक प्रतीकात्मक काव्यमय प्रतिमा वाचकाच्या मनात खोलवर ठसतात। त्यामुळे त्या कथा केवळ वाचून संपत नाहीत तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात। गणेश विस्पुते यांचं तितकंच समर्थ आणि सकस भाषांतर हे या संग्रहाचं एक मोठं बलस्थान आहे। पुस्तकाच्या समर्पक नावापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात होते। गणेश विस्पुतेंनी मूळ हिंदीतील काव्यात्मता, सूक्ष्म लय आणि आशयाची छटा नेमकी जपून मराठीत अत्यंत प्रवाही ओघवत्या भाषेत या कथा सादर केल्या आहेत। भाषांतरात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, उलट मराठी वाचकाला या कथा आपल्या भाषेत नैसर्गिकपणे उमलताना दिसतात। मूलतः कवी असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना, ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही। त्यामुळे इथे ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची सुवर्णरेखा जिथे चालू असेल अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो, पण या साऱ्यातून देवीप्रसाद आपल्यासमोर आणू पाहतायत तो आहे एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतय अशा स्वरूपाचा समकाल। परिघावर राहणाऱ्या हरलेल्या उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या मंत्र पुटपुटाव्या अशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील।
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती

0: सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2 वाजले आहेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम कृषीवाणी. काढणीपश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमात आता ऐकूया.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाला पिकं ही उष्णतेसाठी अधिक संवेदनशील मानली जातात, त्यामुळे त्यांची काढणी शक्यतो उन्हाच्या पूर्वी सकाळी लवकर किंवा नंतर संध्याकाळी 4 वाजल्यानंतर करावी. काढणी केलेले उत्पादन शक्य तितक्या लवकर सावलीत न्यावे. एकदम शीतगृहातील थंड वातावरणात ठेवण्यापूर्वी उत्पादनातील उष्णता काढून घेणे गरजेचे असते. त्यासाठी पूर्व शीतकरण ही प्रक्रिया महत्वाची असते. शेतातून काढलेले टोमॅटो थेट उन्हात न ठेवता झाडाच्या किंवा शेडच्या सावलीत ठेवावेत. यामुळे अंतर्गत उष्णता कमी होते. शेतातून काढणी केल्यानंतर भाज्यांमध्ये नैसर्गिक उष्णता असते. ही उष्णता कमी न केल्यास श्वसन प्रक्रिया वेगाने सुरू राहते आणि भाजी लवकर खराब होते. भाज्यांचा ताजेपणा आणि घट्टपणा टिकवण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन कमी करून वजन घटण्यापासून रोखण्यासाठी, जीवाणू आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. पूर्व शीतकरण करण्यासाठी मोठ्या पंख्यांच्या सहाय्याने थंड हवा क्रेट्समधून फिरवली जाते. हे तंत्र मोठ्या पॅकहाऊसमध्ये वापरले जाते. थंड पाण्याचा फवारा मारून किंवा थंड पाण्यात भाज्या बुडवून तापमान कमी केले जाते. भाजीपाला उष्णतारोधक खोलीत किंवा वातानुकूलित खोलीत काही तास ठेवला जातो. थंड हवेचा प्रवाह वेगाने फिरवण्यासाठी पंखे वापरले जातात. इथे क्रेटमधून केवळ हवा फिरवणे हा उद्देश नसतो, तर ही हवा दाबाने पॅकिंग बॉक्समधील अडथळ्यांमधून आणि आतील भाजीपाल्यामधून आरपार जाणे महत्वाचे असते. तो स्टॅटिक प्रेशर मिळवण्यासाठी साध्या पंख्यापेक्षा केंद्रोत्सारी किंवा उच्च दाबाचे अक्षीय पंखे निवडावेत. साधारणपणे 1 टन भाजीपाल्यासाठी 1 ते 2000 घनफूट प्रति मिनिट हवेच्या प्रवाहाची गरज असते. हे पंखे सतत चालणार असल्यामुळे कमी वीज वापरणारे आणि बदलत्या वेगावर चालणारे असावेत. सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एअर कूलिंग. थंड हवा भाजीपाल्याच्या क्रेट्समधून खेचून घेणाऱ्या दिशेने पंखे लावावेत. यामुळे प्रत्येक भाजीपर्यंत थंड हवा पोहोचते. भाजीपाल्याचे बॉक्स 2 रांगेत मांडून मधल्या जागेवर ताडपत्री टाकावी. पंख्याद्वारे या मधल्या पोकळीतील हवा बाहेर खेचली की बाजूच्या बॉक्समधून थंड हवा आत ओढली जाते. हवा सहज आरपार जाण्यासाठी बॉक्सला किमान 5% ते 8% छिद्र असावीत. भाजीपाला काढणीनंतर जितक्या लवकर प्री कूलिंग होईल तितका त्यांचा ताजेपणा टिकतो. बाहेरचे तापमान आणि प्री कूलिंग चेंबरमधील तापमान यातील फरक योग्य असावा. हवेचा वेग खूप कमी असल्यास थंड होण्यास वेळ लागेल आणि खूप जास्त असल्यास भाज्या सुकून जातात. या प्रक्रियेसाठी चेंबरमधील हवा किती थंड असावी हे आपण ठरवू शकतो. पंख्याचा वेग बदलून आपण हवा भाजीपाल्यातून किती वेगाने जाईल हे नियंत्रित करू शकतो. हवेतील ओलावा 85% ते 95% राखल्यास भाज्या कोमेजत नाहीत. भाजीपाला किती वेळ थंड करायचा हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते.
1: काढणीपश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार

0: 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: दोन वाजून 5 मिनिट झाली आहेत। आता पुनः प्रसारित करीत आहो कार्यक्रम।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीचं मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारं कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट, की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचा 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ, याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. हे इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गाई, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.

परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग गौड सारंग. त्यांनी तबल्याची साथ भूषण परचुरे यांची आणि

तरंगीची संगती उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत. कजरा रे प्यारे तेरे नैना सलोने. द्रुतरचना एक तालात आहेत. बोल आहेत मन डे खबरे. आणि त्यानंतर तराना आपण ऐकणार आहात. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन, राग गौड सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण स्वानंदी सडोलीकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ भूषण परथुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूल भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं.
1: अच्छा.
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धी साठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 8:30 वाजता नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे.

दक्षिण कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा इथं काही ठिकाणी पाऊस झाला. विदर्भात रात्रीच्या वेळी तापमानाचा पारा वाढता होता. सोमवारी विदर्भात तापमान सरासरी इतकं होतं. सर्वात जास्त तापमानाची नोंद 47.6 सेल्सिअस ब्राह्मपुरी इथं करण्यात आली. 26 तारखेच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. कोकण गोवा इथं वाऱ्यांचा वाढता वेग 40 ते 50 प्रति किलोमीटर असा असेल. कोकणातही उष्णतेची लाट असेल. 27 तारखेच्या हवामानाच्या अंदाजानुसार हवेत आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं असेल. कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वाऱ्यांचा वाढता वेग 50 ते 40 प्रति किलोमीटर असेल. वादळी वाऱ्यांसह कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील. तापमान 35 ते 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. ठाणे रायगड पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखन केले आहे स्मिता गानू जोगळेकर यांनी. सहभागी आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकवड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्या थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चालली आहे?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोयस? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बरं बरं ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात ते
0: सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात, वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे. मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: हे पण मला सर्वात काय आवडायचं सांगू?
0: हा,
1: बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले, असं खातानाची मजा तर आहा बाहेर असायची.

0: खरं तू म्हणालास तसं त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची नमात्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का.
0: म्हणजे रे.
1: म्हणजे बघ दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना तसंच झालं या पापड कुरड्या वगैरेंचं म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही ग.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे मी काय म्हणते हे बघ रोहित नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय.
0: अरे हो तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा.
0: हो रे मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड.
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे कारण 28 मे काय म्हणतात त्याला जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
0: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना. आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं.
1: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
0: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी.
0: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं खोट्या मान्यता आहेत सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
1: भारी आहे भारी आहे सगळं. सुखदा हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा नाही का.
0: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच नक्कीच म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरंय बाबा आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
1: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती आठवते ना तुला
0: काय
1: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
0: एक काही शर्वरी आणि सिगरेट छे कल्पना सुद्धा करवत नाही.
1: अगं मजा एक ना आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
0: अरे देवा मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे.
1: हो बाबा आपले आणखी ग्रेट दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
0: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
1: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
0: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
1: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
0: हो ना इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
1: खरंय खरंय जागरूक असलंच पाहिजे लोकांनी पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत असं तुला वाटत नाही का सुखदा.
0: वाटतं वाटतं.

0: वाटतं हा. घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
1: अरे वा.
0: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
1: ठीक आहे शर्वरी. ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल शर्वरी?
0: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे.
1: बर
2: आले आले. हा मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आता संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
1: अगे खादड खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
0: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ बघ
1: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं पेंडवरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
1: बघ बघ बघ आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
0: नो नो. अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं बरं नाही, आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
0: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
1: हे बघ तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा
1: आपल्याला पटत बुवा.
2: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
1: कळलं. आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
0: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजच जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
2: हे सुखदा या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
0: काय ग?
2: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
0: अच्छा.
2: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
1: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
2: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
0: हो बरोबर, पण मग
2: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटस भाषण करायचंय.
0: अच्छा.
2: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
1: वा वा वा वा किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते नाही का?
2: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञ कर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
0: हो ना. जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञ कर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
1: पण सुखदा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
0: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञ कर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञ कर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
2: हो ना. देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
1: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं अखंड राहावं यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
2: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
1: शर्वरी हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
2: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
1: काय
2: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
0: खरंय शर्वरी म्हणते ते. पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
1: असं कॉम्बिनेशन म्हणजे

0: मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट. माय दादा इज माय दादा. माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा थांब थांब थांब थांब एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
0: संबंध वगैरे जाऊ दे रे, तिला ऐकून आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर. पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
0: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
2: पण
0: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
0: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
2: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
0: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणार आहेस रोहित?
2: म्हणजे आता तू सांगत असशील तर
0: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
1: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
2: ए बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल आम्हाला.
1: दादा मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
0: ना उमेद? वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
2: हो ना, आधी बुक्की आणि मग नाव उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
1: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
0: बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित मगाशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आत्ता रोहित येईल आणि आम्हाला उलट वेल म्हणू.
2: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
1: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
0: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
2: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
1: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो आणे दो, चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
0: फार विनोदी मुलगी आहे. हा भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
1: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो.
2: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
0: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर जेवण ढेकार द्या.
2: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही, काय तुझी अधोगती?
0: अरे
2: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
0: मजा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
2: वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
0: हो हो,
2: थँक्यू थँक्यू, अशी बायको पाहिजे.
0: चला करा आता सुरुवात जेवायला.
2: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
1: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
0: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
2: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
1: खुदुक खुदुक.

आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. लेखन केलं स्मिता गानू जोगळेकर यांनी. सहभागी झाले होते नेहा खरे, दिनेश आडावतकर आणि मधुलिका नेरूरकर. याबरोबरच आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम संपला. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत, संगीत अशोक पत्के यांचं.

भावधारा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 3:35 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम साहित्य सौरभ.

आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, उत्थान गुंफा, काव्य अभिमायन, मूर्तिभंजन, युगांतर, युगमुद्रा, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता यासारख्या तब्बल 13 काव्यसंग्रहांचे धनी असलेले, 25 ते 30 वैचारिक ग्रंथांचं लिखाण केलेले, स्मरणांची कारंजी हे प्रवास वर्णन, तर रमाई, मी सावित्री

0: मी यशोधरा या कादंबऱ्या ज्यांच्या लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत असे विविधांगी लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांच्याशी आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्यांचा साहित्य प्रवास. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, सगळ्यात आधी तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला विचारायला आवडेल की कुठलाही साहित्यिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरेचदा असं होतं की त्याच्या लिखाणाची सुरुवात ही काव्यापासून झालेली असते, तर असंच काही आपल्या बाबतीत घडलंय का? लिखाणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: साधारणतः फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आमच्या गावात आलेली होती आणि त्या चळवळीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होत गायनाचे. तर त्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घरामध्येही बरं का, त्यावेळेला वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं. मी सगळे अभंग भजनं आणि असं सगळं दंडारी तमाशे लोककला या सगळ्या गोष्टी आमच्या खेड्यात होत्याच बरं का. त्याच्यामुळे माझ्या घरामध्येही ते वातावरण होतं. वडील, भाऊ, माझे दोन तीन भाऊ हे गायन करणारे शाहीर अशा प्रकारचे होते बरं का. तर माझ्यावरती लहानपणीच या सगळ्या लोककलांचा, अभंगांचा, ओव्यांचा एक प्रभाव पडत गेला. काय असतं माहीत आहे का, की तुमचं वय, तुमचं अस्तित्व, त्या अस्तित्वामध्ये एक लय भिनत जाते. तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या जाणीवेमध्ये ती लय जाते आणि तुमच्या अभिरुचीत, अभिरुची म्हणजे टेस्ट, तुमच्या अभिरुचीत ती स्थानापन्न होते आणि तिथून ती, ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची तिची संरचना आणि तिचा विकास या मार्गाने होत जातो. म्हणजे तुमच्या अस्तित्वाला एक रिदम, एक लय प्राप्त होते. आपण जे बोलतो ना ते बोलणं सुद्धा, आपण जे चालतो ना ते चालणं सुद्धा एका लयीत चाललेलं असतं बरं का. लक्षात ठेवा, आपली प्रत्येक हालचाल ही या या रिदमनं, लयीनं अभिमंत्रित झालेली असते बरं का. आपलं मन आणि आपले शरीर सुद्धा हे असं या लयीनं एका अर्थानं म्हणजे स्पंदित होत असतं. तर हे माझ्या बाबतीत अगदी कोवळ्या वयात घडलं आलं लक्षामध्ये. आणि मग मी काटोलला ज्यावेळेला शिकायला जायला लागलो त्यावेळेला मला हे आठवतं की मी गाणी लिहायला लागलो. आणि त्यानंतर मी काटोलला गेल्यानंतर आम्हाला चांगले शिक्षक मिळाले शिकवायला, काही कवी होते त्याच्यामधले, तर त्यांच्या सहवासामध्ये मग मी कविता लिहायला लागलो. म्हणजे गाणी आणि कविता असा तो प्रवास होता. आणि खरं म्हणजे काय होतं माहीत आहे का, गरिबी, दारिद्र्य, अभाव आणि खेड्यातील ती सगळी साधनं, वंचितता या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त मग आपल्याजवळ एकच गोष्ट उरलेली असते, बाकी काही नसतं. तुमच्या मनात ही जी लय असते ती लय, तुमच्या मनात जे शब्द येतात उद्रेकून ते शब्द, त्याच्याशिवाय तुमच्याजवळ काहीही नसतं. मी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मी जन्माला आलो तो फक्त देह म्हणून, आणि मला मन नावाची गोष्टच नव्हती. परंपरेनं तू फक्त या देहानं जगायचं आहे, मन नावाची वस्तुस्थिती तुझ्यासाठी नाही आहे. पण शिकायला लागलो आणि परंपरेच्या विरोधात बंड करून माझं मन माझ्या जन्माला आलं. लक्षात ठेवा, ही सोपी गोष्ट नाही आहे. मी असं मानतो की हा मी माझा परंपरेनं दिलेला DNA वापस केला परंपरे

0: परेला आणि मी माझा डीएनए नव्यानं निर्माण केला. दिस इज रिपेल, हे बंड आहे. माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेला, फक्त कविता माझ्याजवळ होती, हे शब्द माझ्याजवळ होते. मी एका कवितेत लिहिलं आहे बेटा, शब्दांना मी काय देऊ, कवितेला मी काय देऊ, मी जहर प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात शब्द म्हणजे असं नुसतं बोलण्याचा, ते जगणंच होतं शब्द. म्हणजे शब्द तुमच्या जगण्याचं एक दुसरं नाव झालेलं होतं माइंड वेल. हे शब्द तुम्हाला नवं जगणं देत होते. नवं नव्हतं ते, जगणं होतं, कारण जगणं नव्हतंच. नसलेल्या जगण्याच्या ठिकाणी एक नवं जगणं तुम्हाला हे शब्द देत होते. जहर भोवतीच्या यातनांचं, अवमानांचं जहर पचवत पचवत हे शब्द मला जगत होते. तर मी एका कवितेत असं म्हटलं आहे, पा मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे. प्रतिमाबा कशी आहे, मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे, मी उरास बांधून सूर्य तुडवितो मरणे. हे कुठून आलं, हे नंतरचं आहे, पण हे नंतरचं सुचण्यासाठी मला या शब्दांनी, या लयीनं, या कवितेनं, जे जीवनच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं, ते माझ्या वाट्यावर हे जीवन या कवितेनं अंथरलं. म्हणून मी कवितेला धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत माझे 13 कविता संग्रह प्रकाशित झाले. सगळे पुरस्कार केशवसुतांपासून आले, पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण तर या प्रकारे बरं का, कविता ही तुम्ही लिहा अगर नका लिहू, पण तुम्ही प्रत्येकजण कवी असता. जेव्हा तुम्हाला आतलं आतलं बोलायचं असतं ना, तेव्हा तुम्ही नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळं बोलता, तीच कविता असते.
1: आता या आयुष्याच्या वळणावर आपली एखादी आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल, जी आपल्याला आवडते.
0: मी एक केलाय, पहा, सगळी दुःखे झेलली पदरात, पदरही जळाला पण मी नाही जळालो. मी एका कवितेत म्हटलंय, पहा, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, आणि ही फितूर माती गर्भप्रवेशच नाकारी फिरत आहे परत माझ्या प्रतिभेतील नव्या निरोगी बीजांना. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, हे फार लक्षात घ्यायचं आहे. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, माझ्या पाशी थांबेल कोसळण माझे पोलादाचे पाय. कोसळ माझ्या पाशी थांबेल, म्हणजे लक्षात ठेवा, अभावाने मला खचवलं नाही, अभावाने मला ऊर्जा दिली, मला विजयाच्या वाटा दिल्या. सगळंच कोसळू लागलं तरी काय, मी उदास कधी होत नाही, निराश कधी होत नाही. आणि म्हणून मी एका कवितेत हे म्हटलं आहे बरं का, बी एला होती ही कविता या विद्यापीठामध्ये, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, प्रसिद्ध कविता आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे, पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, खूपदा आपला इथे वध झाला आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, खूपदा इथे आपला वध झाला आहे. या जंगलातील खुळ्या अंधाराला चालत नाही सूर्य आपले. जपून रे नावाड्यांनो, जपून जरा नास्तिकांचे कूळ आपले. अशक्यच नाही ज्वालांचे वादळ आणि रक्ताच्या समुद्रात नावा आपल्या. जपून रे नावाड्यांनो, जपून जरा उरात क्रांतीची कविता आपल्या. दोन वेळी आणखी, आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. जपून रे माझ्या सौंदर्याच्या शिल्पकारांनो, कागद इथला बेमान आहे. ही इथल्या कागदाची बेमानी आणि सौंदर्य निर्माण करण्याची या हाताची ताकद, असा संघर्ष इथं ऐका. आणि तो संघर्ष माझ्या सगळ्या साहित्यातून, सगळ्या लेखनातून, वैचारिक लेखनातून, समीक्षा लेखनातून आलेला आहे आणि तो येत राहणार आहे.
1: आपण अनेक समीक्षा ग्रंथ लिहिलेत. या समीक्षा ग्रंथांमध्ये सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य हे नेमकं काय जाणून घ्यायला आवडेल?
0: अलीकडे माझं 700 पानांचं एक पुस्तक आलं आहे, बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान. 700 पानांचं पुस्तक आहे. सौंदर्य म्हणजे एस्थेटिक्स. साहित्य हे कशामुळे सुंदर होतं? हे सौंदर्य. विषमता म्हणजे सौंदर्य का? स्त्री पुरुष विषमता म्हणजे स्त्री दुय्यम आहे आणि पुरुष प्रधान आहे. ती दास आहे आणि हा मालक आहे. पुरुष सत्ताक, मी हे सगळं धुडकावून लावलं. देवीदानं बायनरी ऑपोजिशनचा सिद्धांत मांडला, म्हणजे परस्पर विरोधी दोन पद, मजूर मालक, स्त्री पुरुष, अशी दोन पद सारखी असतात. देवीदा भारतात जन्माला आला असतात, मी हे म्हटलं की त्यानं केवळ द्विपदांकितता मांडली नसती, बायनरी अपोजिशन्स मांडलं नसतं. मी त्याच्या पुढे त्याला पाठवलं असतं, त्याला सांगितलं असतं की माझा भारत देश ह्या द्विपदांकित फक्त नाही, तो अनेक पदांकित आहे. ही अनेक पदांकितता आहे. आणि असं असलं तरी या अनेक पदांकिततेला, या वैविध्याला एकमयतेचं सूत्र आपलं संविधान देतं. आणि म्हणून या संविधानाला मी माझं एक जीवित ध्येय मानतो. या संपूर्ण साहित्यातून माझ्यावर का सौंदर्यशास्त्र हे आमचं जीवन कसं असावं त्याचं शास्त्र आहे, त्याचं मूल्यव्यवस्था देते. आणि जीवन समतोल हे सौंदर्याचं मूल्य आहे. पा सगळ्या घटकांमध्ये समतोल, सगळ्या घटकांमध्ये सर्व मानव समभाव, विवेकशीलता, सद्विवेकशीलता, विजडम. म्हणून म्हणतो हे जीवनाचं माझं सौंदर्यशास्त्र आहे. या सौंदर्यशास्त्राचा महानायक माणूस आहे. माणूसच प्रथम आणि शेवट.
1: त्यासोबत आणखी एक बघायला मिळतं, कवी आणि कविता आणि साहित्यशाहीचे सौंदर्य विज्ञान.
0: हा हा, राईट.
1: तर याचा अरिस्टॉटलच्या पोएटिक्सशी काही संबंध आहे का?
0: बिलकुल. या सगळ्या पुस्तकांमध्ये हेच मांडलंय मी, साहित्यशाही लोकशाही म्हणजे सगळे लोकच जिथं नायक आहेत, प्रधान आहेत, दुय्यम कोणी नाही, ती लोकशाही. साहित्यशाही ही साहित्य सगळ्यांसाठी समानता देतं ते, ती साहित्यशाही. सार्त्रनं आमच्या असं विधान केलेलं आहे, जेन पॉल सार्त्र. तर तुम्हाला सिमॉन द बोहाचं नाव माहीत असेल एखाद्या वेळेला, तिनं जे विधान केलं आहे ना, स्त्री निसर्गत जन्माला येत नाही, तिला घडवलं जातं तसं तसं या व्यवस्थेला, पुरुषाला ती जशी हवी असते तसं घडवलं जातं. स्त्री अशी जन्माला येत नाही, तसा पुरुषही असा जन्माला येत नाही, त्यालाही घडवलं जातं. सार्त्र म्हणतो की अन्यायाचं समर्थन करणारा तुमचा शब्द माणुसकी गमावून बसलेला असतो, आणि अन्यायाचं समर्थन करणारी कलाकृती कोणीही लिहिलेली असो ती कलाकृती सुद्धा नसते. म्हणजे न्याय हा तुमच्या कलाकृतीचा अगदी ध्येयबिंदू असला पाहिजे. माझं हे साहित्य वाचून पुढच्या वाचकाच्या मनात त्याच्यामध्ये जे दोष असतील ते गळून जाऊन तुम्ही काय होणार, निरुपाधिक, नितळ, निरामय माणूस होणार. म्हणून मी म्हणतो की माझं सौंदर्यशास्त्र माणसाची, निरामय माणसाची, भेदभावातीत माणसाची प्रस्थापना करणारं सौंदर्यशास्त्र आहे. हेच सौंदर्यशास्त्र माझ्या साहित्याचं आहे.
1: आता हे सगळं करत असताना एकीकडे कविता लिहिल्यात, दुसरीकडे समीक्षात्मक ग्रंथ, तिसरीकडे वैचारिक लिखाण, आणि हे सगळं होत असताना प्रवास वर्णन देखील लिहिलेलं आहे. तर प्रवास वर्णन लिहिण्याचं कसं काय डोक्यात आलं, म्हणजे काय अनुभव होता?
0: काय होत, दिल्लीच्या साहित्य अकादमीनं मला प्रवास वृत्ती दिली आणि मी दक्षिण भारताचा प्रवास केला. आता प्रवास करणे म्हणजे नुसतं फिरणं नव्हे, एक लेखक म्हणून मी, एक संवेदनशील लेखक म्हणून मी दर दिवशी या प्रवासातून एक महिना जवळजवळ मी बाहेर होतो दक्षिण भारतात, म्हणजे कोवलम बीच, मरीना ड्राईव्ह बीच, असा सगळ्यांनी तिरुवरू, अनंतपुरम, ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये मी फिरलो, कन्याकुमारीला फिरलो, बरं का, सगळे सगळे, आणि दर दिवशी मी पत्र लिहित असे. आता ही पत्र मॅडमच्या नावाने टाकली पण त्याच्यामध्ये एक गंमत मी केली, तर ही सगळी पत्र या प्रवासात त्या त्या ठिकाणी मला जे दिसायचं, माणसं दिसायची, निसर्ग दिसायचा, पाणी दिसायचं, झाडं दिसायची, पक्षी दिसायची, पशु दिसायची, मी सगळे बारकाईनं निरीक्षण करत असं. बरं का, तिकडच्या लोकांची भाषा तुम्हाला कळत नाही पण तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यामध्ये ती भाषा रिमझिम ते माणुसकीची. मी एका ठिकाणी हे म्हटलंय की माझी बोटं शब्द होत असे, तळवा हा एक वाक्य होत असे, आणि अशी त्या लोकांशी मी भाषा बोलत होतो. भाषा ही इतक्या पातळ्यांवर वावरते पा आपली. तर या पद्धतीनं बरं का मी हे प्रवास वर्णन लिहिलं. या प्रवास वर्णनाचं इतकं कौतुक, स्टेट अवॉर्ड आहे या प्रवासाला, सुबर्णांजी कारंजी असं त्याचं नाव आहे. आणि आमचे प्राध्यापक राघव जाधव होते, त्यांनी म्हटलं ही पत्र नव्हे त्या तर कविताच आहे मनोहरांनी लिहिलेल्या. आणि त्यांनी त्या पुस्तकाला लिहिताना हे असं लिहिलं आहे की यरल्याच्या मातीचं रासायनिक परीक्षण केलं पाहिजे, त्या मातीमध्ये हा कवी जन्माला आला, युगसाक्षी वगैरे वगैरे. मला असं वाटलं की आपण हा प्रवास करू तो वाया नाही जाता कामा, इतके पैसे आपल्याला सरकार देत आहे आणि तो पैसा आपण कारणी लावला पाहिजे ना. आपल्या त्या त्या वेळेच्या मनाच्या सगळ्या उत्कट भावना, सगळ्या उत्कट भावना, ही सगळी द्वंद्वे, म्हणजे आपल्यातला मूर्खपणा, आपल्यातला शहाणपणा, या दोन्ही गोष्टी कशा परस्परांशी भांडत असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, हा लक्षात घ्या. तर तो जिवंत पण, तर हे माझ्या ज्या प्रवास वर्णनाची एक प्रेरणा होती असं मला वाटतं. बरं का,
1: कादंबरी लिखाण करताना मात्र आपण तिन्ही पात्र जी निवडली आहेत ती स्त्री पात्रे आहे, असं का?
0: हा, काय होत माहितीये का, बुद्धावरती, ज्योतिराव फुल्यांवरती, आपले महानायक आहे असं मी मानतो, आणि बाबासाहेबांवरती, जगभर या लोकांवरती लेखन झालं आहे. पण मला असं वाटलं बरं का कधीतरी की यांच्यावरती तर पुष्कळच लोक लिहितात, यशोधरावरती, सावित्रीबाईवरती, रमाईवरती, या तीन महामाता आहेत आपल्या. ह्या माणसांनी दुनियेला काय दिलं हे आपल्याला माहीत आहे, पण ही माणसं या महामातांनी दुनियेला दिली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय असतं, किती कष्ट भोगावे लागतात, तर यशोधरांनी असेल. पण यशोधरा बर का, म्हणजे यशोधरा ही प्रेमाचं प्रतीक नाही आहे. मी फार वेगळ्या पातळीवर यशोधरा नेलेली आहे. बरं का, यशोधरेला काय होतं माहीत आहे का, गोपाळ, मगजा, यशोधरा आणि नंतर भद्रा कात्यायना असं तिच्या नावांचा प्रवास आहे. हा प्रवास कसा आहे तुम्हाला सांगतो, ते आता ते तुम्हाला ओपन नाही झालं, नाही तर ते रडू आलं असतं यशोधरा वाचताना, ऐकताना, त्या पोरांनी केलं आहे, त्या यूट्यूबवाल्यांनी. तर यशोधरा, सावित्री आणि रमाई ह्या तिन्ही कादंबऱ्या कशा आहेत, मृत्यूनं सुरू होतात पहा. मृत्यू हा एक इन्स्टिंक्ट मानवी जीवनात असते पहा, आणि ती तुम्हाला शास्त्र म्हणतो त्याप्रमाणे मृत्यूची जाणीव जर तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुमचं वागणं, तुमचं बोलणं वेगळ्या पद्धतीने नियंत्रित होतं, कंट्रोल होता तुम्ही. माझ्या या तिन्ही कादंबऱ्या, सावित्री सुरुवात मृत्यू नव्हते, सावित्री सुरुवातीलाच म्हणते बेटा मृत्यू जरा थांब रे बाळा, माझ्यावर खूप लोकांनी प्रेम केलं, खूप लोकांनी मदत केली मला, त्यांची भेट तर घेऊ दे जरा धावती, त्यांची भेट झाली की मी तयार होते, थांब रे मृत्यू हे असं. तसंच यशोधरेचं, तसंच रमाईचं, रमाई या कादंबरीचं, सगळ्या इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सगळीकडे.

0: कादंबऱ्यांच्या या रमाईचं पहिलं वाक्य आहे, लहानपणी कोणाचेही आई बाबा मरून आहेत, सगळ्या स्तरातील वाचक आहेत, सर मी 100 वेळा ही कादंबरी वाचली आणि खूपदा रडलो, म्हणजे दुःखाचा हा फार किती हे सगळं मी मांडलेलं आहे पायाच्या. तर मला असं वाटतं ह्या कादंबऱ्या तुम्हाला जगायला शिकवतात, आणि केवळ जगायला नाही शिकवत, आपल्या माणसांसाठी जगायला शिकवतात. केवळ आपल्या माणसांसाठी जगायला शिकवत नाहीत, तर या माणसांवरती कोसळणाऱ्या संकटांशी भांडायला शिकवतात. ह्या कादंबऱ्यातील ह्या तिन्ही महामाता, मला असं वाटतं की याच्या लिहावं आपण, यांनी खूप दिलंय आपल्याला.
1: आपण थोडं पुढे वळणार आहोत. आता आपण आपलं वय 80+ आहे,
0: 84
1: हा, आपण 84 वर्षाचे आहात. या वयात देखील लिखाण सुरू आहे का, आणि आगामी काय आमच्या भेटीला येणार आहे?
0: खूप लेखन, खूप पुस्तकं येत आहेत बरं का, 700-800 पानांची पुस्तकं येत आहेत बरं का, खूप लेखन आहे. आणि आता अलीकडे मी माईवरती मी एक लेख लिहिला मुंबईचे सगळ्या लोकांना, सर तुम्ही माई साहेबावरती कादंबरी द्या.
1: नवोदित जे कवी किंवा लेखक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: नव्या लेखकांना, कवींना, कवयित्रींना मी एवढंच सांगेन, सत्य आहे तेच सौंदर्य आहे. सत्य काय आहे? माणसातील हा सहभाव, सद्भाव, समता, बंधुता, भगिनीता हे सत्य आहे, आणि जे सत्य आहे तेच सुंदर आहे हे सांगताना कोणाही हुकुमशहापुढे वाकायचं नाही, नाहीतर तुमच्यात लेखक मरून जाईल. पहिली जबाबदारी आहे तुमच्यावरती सत्य सांगण्याची, सत्य सांगून तुमच्या त्या लेखकाला जगवण्याची. लेखक मारून, सत्य सांगणारा लेखक मारून तुम्ही साहित्य लिहू नका, काही मिळवण्यासाठी साहित्य लिहू नका. मला एकच गोष्ट हवी आहे, तुमच्यात एक नवा माणूस जन्माला आलेला पाहायचा आहे मला. हे गोष्ट मला हवी आहे, इतर गोष्टी मला नको आहेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं या नव्या पिढीतल्या लोकांना मी सांगू इच्छितो, आणि त्यांनी निर्भयपणे हे सत्य निर्भयपणे बेदरपणे सांगितलं पाहिजे. शब्दांचा, प्रतिभेचा, साहित्याचा सन्मान करण्याचं एवढीच क्षमता तुमच्याजवळ आहे, त्या क्षमतेला जपा, एवढंच मी या पिढीच्या सगळ्या कवी कलावंतांना सांगेन.
1: यशवंत मनोहर सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी करता ही मुलाखत दिली, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.
2: श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

साहित्य सौरभ कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 4 वाजताहेत. आता गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया नीलकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र आहिरे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

विकंठ मास्तर या चित्रपटातल्या श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर वरदक्षिणा या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात त्यानंतर मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत राजेंद्र विनय यांचं.

कार्यक्रम आता शेवटी ऐकूया. बोलके बाहुली या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दे माडगुळकरांचं गीत, संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

0: बोलकी बाहुली या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतरचना गदी माडगुळकर यांची आणि संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत पोहाडा आणि आदिवासी लोककला. पोहाडा आणि आदिवासी लोककला आज ऐकूया भाग चौथा, तारपा आणि मोहरी पावा. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, सहभाग दिनेश अडावतकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत.
2: श्रोते हो नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन, या आदिवासी बांधव जे आहेत आपण त्यांच्या इथे आलेलो आहोत, हा जो सगळा परिसर आहे ना त्याच्याशी या लोकांनी किती मस्त जमवून घेतलंय बघ.
2: म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि हे त्यांचं जमवून घेणं म्हणजे कसं तर प्रत्येक ठिकाणी पाणी नाहीये तर त्यासाठीही जमवून घेणार आणि आपल्या मनोरंजनासाठी सुद्धा याच निसर्गाच्या जवळ जाऊन काहीतरी त्यातनं घेऊन त्यातून वाद्य निर्माण करणार, गीत संगीत निर्माण करणार, है ना.
1: खरं आहे, म्हणजे जंगलामध्ये रानावनामध्ये त्यांना सहजतेने ज्या वस्तू मिळतात उपलब्ध असतात त्या वस्तूंचा वापर करून ही वाद्य त्यांनी तयार केलेली आहेत.
2: म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर त्यांच्या लोककलांचा संबंध थेट इथल्या निसर्गाशी जोडला गेलेला आहे.
1: अगदी खरं. कांचन, आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत, इथे तारपा नृत्य सादर होणार आहे. त्याच्यामध्ये जे वाद्य वापरलं जातं ना तारपी, तर हे वाद्य या आदिवासींनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेलं असं एक वाद्य.
2: दिनेश, तू हे सगळं बोलतोयस खरं, पण मी सुद्धा पाहते आहे ज्याला तारपी असं ते म्हणतात, तारपा ही त्यालाच म्हणतात, पण इतक्या वर्षांपासून तारपा हा शब्द मी ऐकत आले आणि हे कुठलं तरी वाद्य आहे, आदिवासी वाद्य आहे. कसं बरं असेल, कसं असेल ह्याची नुसतीच कल्पना करत होते मी आणि आत्ताच मी ते वाद्यच पाहत होते. किती विलक्षण सुंदर मणी मोहक आहे, किती रंगीबेरंगी त्याचं रूप आहे आणि हे मला असं वाटतं भोपळे वगैरे वापरून केलेलं असावं. आपण बोलूया त्याच्याविषयी.
1: आणि हे वाद्य नुसतं नाहीये तर नृत्य गायन हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ते सगळं मिळून हे तारपा.
2: म्हणजे तुला म्हणायचं की जेव्हा तारपा वादन असं म्हटलं जातं तेव्हा तिथे नुसतं वादन नसतं तर तिथे नृत्यही आहे आणि

0: भाऊ नमस्कार, तुमचं नाव काय?
1: जयराम लहानू डोकफोडे.
0: कुठे राहता?
1: मुरुंबाटी.
0: हा, तुम्ही तारपामध्ये हे वाद्य जे वापरता त्या वाद्याचं नाव काय?
1: टारपी.
0: टारपी असं याला म्हणतात. हे वाद्य खूप सुंदर आहे तुमचं. हे कसं काय बनवलं तुम्ही?
1: हे हाती होऊनच बनवलंय ना मी.
0: मला असं वाटतं हे भोपळा आहे का?
1: हा, भोपळा, दुधी भोपळा आहे.
0: पण तो असा वाकडा कसा काय?
1: वाकडा म्हणजे तो आवडीने वाळायचा लागत होता तसा.
0: हा,
1: आपल्याला जसा त्याचा शोभा जर घ्यायचा असेल तसा काही सरळ पण राहतो, काही आपल्याला सोबीवत पाहिजे तर मग तसा त्याचा तो डेस सरळ तो लहान तेवढ्यातच वाळून द्या लागत आहे.
0: म्हणजे तो लहान असतानाच त्याला थोडासा
1: हळूहळू वळवून द्यायचा.
0: बर, पण मग हे कसा निवडता तुम्ही भोपळा?
1: मग ते असा पक्का झाला का मग तो वाळतोय. वाळला का मग इथं खाली जे बांबूच्या दांड्या ज्या खोसायच्या आहेत ना इथं थोडासा मग त्याला होल पाडायचा.
0: बर,
1: त्याच्यातला जेवढा काही त्याच्या गाबडा राहतो मधीचा तेवढा पार पोखरून काढायचा.
0: कशाने पोखरता तो?
1: ते काय असं बांबूचाच काही घ्यायचा नाही तर मग काही लोकडाचा गज घ्यायचा
0: टोकदार असं काहीतरी
1: असं करून आणि काहीतरी पोखरून त्याच्यातला
0: खूप काळजीपूर्वक करायला
1: करायला लागत.
0: आणि मग नंतर काय करता? याच्यामध्ये दोन पाईप तुम्ही लावलेत, लोखंडी पाईप आहेत का?
1: नाही,
0: बांबूचे. लोखंडासारखे वाटत
1: नाही? ते बांबूचेच आहे.
0: बांबू आहेत ते, सरळ बांबू आहे,
1: सरळ बांबू.
0: आणि मग त्याच्या खाली तुम्ही एक असा भोंग्यासारखं लावलेलं आहे, ते काय?
1: ते ताडाचं पात आहे.
0: ताडाची पानं
1: पानं आहेत.
0: अच्छा, ती कशी एकावर एक गुंडाळली?
1: एकावर एक मग ते असं इनत नेलेत ते.
0: हा,
1: सुग्रणी सारखा जसा त्याला खोपा बनवतो अशा पद्धतीने आवाज घुंगावा म्हणून साठी ते बनवलंय.
0: आपण मग ती एकावर एक कशी काय राहिली?
1: ते काय नाही, काहीच नाही, तशी मोकळीच बनवले पण त्याच्यावर हा कलर दिला मी.
0: कलर लावला त्याला? काहीतरी बांधलंय तुम्ही, कापड वगैरे बांधलंय?
1: हे ते कापड म्हणजे षटकावा नाही म्हणून
0: एकत्र राहत आहे म्हणून.
2: पण हे चिकटवल्यासारखं वाटत आहे. हे संबंध जे आहे हे काय कुंकू मेण वगैरे असं लावून लावून चिकटवल्यागत?
1: नाही नाही, पहिला मोकळा तसाच भरायचा इनत नियचा, मग असा त्याला बळकटपणा यावी म्हणून साठी त्याला आटकर म्हणजे ते हा वार्निश लावेला आहे मी.
2: पण ते वार्निश ने राहिलंय?
1: राहिला हे एकदम.
2: हे कशाचे पट्टे आहेत?
1: ते ताडाची पानं आहेत.
2: बर, आणि याच्यावर कपडा जो आहे याच्यावर माता जय माता दी वगैरे लिहिलंय, हे हे काय आहे?
1: देवीची पट्टी आहे. तिकडे गडावरती गेलो तो तेथून ती पट्टी आणली होती, मग त्याला असा शोभा यावा म्हणून साठी ती आहे तीच पट्टी त्याला चिटकवून दिली.
2: म्हणजे देवीच्या स्थानावरून आणली आहे ती. आणि
0: तिथे तुम्ही तारपा घेऊन गेलो होतात?
1: तारपा नाही, पण हे देवीच्या स्थानावर मला हे काही एखादे कारणामुळे ते वाजवायला लागत आहे. हा, ते एखादा देवीचा कारण राहिला तर देवकारणातच हे आता जसा मी याच्यात अडकलो म्हणून साठी नाही तर मी हे देवकारणातच वाजा वाजवाय.
0: मुळात हे वाद्य कसं वाजतं मला सांगा. म्हणजे आता हे तुम्ही भोपळा पोखरला, त्यानंतर ह्याला हा एक भोंगा लावला, दोन बांबू लावले त्याच्यामध्ये, आणि मग फुंकर मारण्यासाठी तुम्ही काहीतरी तिथे कसं लावलेलं आहे?
1: आणि त्याला काहीतरी फुकायसाठी एक बॅटरीचा मुघून होट अटकायसाठी त्याला काहीतरी लावलंय मी. मग याच्यातून हवा याच्यात फुकायची, याच्यात खाली बांबूचं दोन तेल देवनळ म्हणतो आम्ही, लहान लायत याच्यात अजून दुसरा आहेत दोन.
0: हा,
1: नळे आहेत. हा, त्या वाजत त्याच्यावर हा नाद घुंगून येतोय.
2: पण या इथे समोर हे जे दोन बांबू आहेत ह्यांना तुम्ही एक दोन तीन एका बासरीवर तीन बोक आहेत आणि एकीकडे तुम्ही मेण लावून ठेवलंय आणि आता हे दीडच इथे दिसतंय मला की बाकी ठिकाणी मेण लावून सगळे बुजवली आहेत. आणि तुमचं आता बोट जिथे आहे त्याच्या खाली सुद्धा ते असं मढवल्यासारखं काय आहे?
1: ते धातूचं मेन आहे. ते मेन
2: मेन आहे आणि याला इथे सुद्धा एक छिद्र आहे का?
1: याला छिद्र, याला छिद्र आहेत.
2: बर, मग ही किती सुराचं वाजवता तुम्ही?
1: हे पाच सुराचं
2: वाजवता. आणि एकदा तारपा जर वाजायला लागला तर तो कोमल म्हणजे मऊ मऊ हळूहळू थोडा थोडा वाजवायचा आणि जोरदार वाजवायचा असं फरक करता येतो का फुंकेनी?
1: नाही नाही, जेवढा त्याचे याच्यातून जेवढा आवाज निघतो ना तेवढा त्याच्यात गुंगले गेला पाहिजे, त्याचा एक नाद आला पाहिजे, दोन नळींचा एक नाद आला पाहिजे.
2: बरोबर. पण ही जी फुंक आहे तुम्ही जी फुंक मारणार आहात ती जर हलकी घातली तर आवाज थोडा कमी येईल आणि जोरदार फुंकत गेला तर जास्ती जोरात वाजेल.
1: वाजणारच नाही, हवा जर कमी त्याच्यात असली तर ते बंदच पडून जाईल.
2: बर,
1: जेवढी त्याला ताकद फुकायची आहे तेवढी ती सारखी लावूनच धरायला लागते.
2: बर बर. आणि हे काय इथे शोभा केली आहे?
1: ते मोराचे पिसाचा कवडे बनवेल आहे.
2: मागच्या बाजूचा जो पांढरा भाग आहे तो गुंडाळलाय आणि गुंडाळून त्याला बांधून ठेवलाय आणि छान शोभा झाली आहे. वर तुराच्या जागी पीस लावलाय आणि हा भोपळ्याला तुम्ही सांगितलं आकार फार सुंदर दिलेला आहे.
0: वाद्य म्हणजे एक मोरच.

0: वाटतो,
1: एक मोरच वाटतोय. आणि तो जेव्हा वाजायला लागतं ना तेव्हा मोराच्या केका तू ऐकले असशील असं जे त्यांचा एक नाद असतो, तसा जर असा बऱ्याच मोरांनी नाद करायला सुरुवात केली तर जसा येईल तसा थोडासा वाजवून दाखवाल आणि मग आपण पुन्हा आणखीन थोडंसं बोलूया.

0: तुम्ही वाजवताना मी तुम्हाला आता पाहत होते, आता हे काय बरं खिळा घालून ठेवला तुम्ही यात?
1: हे त्याच्यात नाद बदलतो ना, मग त्याच्यासाठी एक जीव जमवायला लागतो दोन्ही सुरांचा.
0: बर.
1: आणि मग त्याच्यावर मग ते सार धरून चांगला वाजत आहे.
2: तो खिळा बांधूनच ठेवलेला असतो काय?
1: हो.
0: किती वर्षापासून तुम्ही हे वाजवत आहात?
1: मी चांगला म्हणजे असा लहान असताना मला कोणी शिकवला नाही, काहीच नाही, त्याच्याचवर माझे मनापासून मी शिकलो. पहिलं माझे वडील वाजवत होते पण ते काय माझ्या दिसतीत आले नाही, पण ते वाढले वारलेनंतर हा वाजा मला आपापच आला.
2: आणि हे वाद्य जे आहे कुठल्या जाती म्हणजे कुठले आदिवासी वाजवतात?
1: आता ते आमचे कोकण पटील
0: वारली जास्ती करून वाजवतात असं काही आहे का?
1: आता नाही, आता सगळे सगळेच वाजवतात.
0: आणि
2: खास आदिवासी वारलींच मानलं जात
1: असं आहे ना.
0: आणि मला असं दिसतं बरं का दिनेश, की हे इतक्या मेहनतीने बनवलेलं वाद्य आहे, त्याची डागडुजी यांना सतत करत राहायला असावं पडत असेल.
1: असं इलं मध्ये चांगली मेहनत घ्यायला लागत, ठवायला पण पोराला जीव कमी लावायचा, आवडा हे वाद्याला जीव लावायला लागतो.
0: किती छान. हा,
1: एखादा पोर तिकडे रडत असला तेखल पाहायचा नाही, पण हे वस्तूला मात्र चांगला जोपायला लागत आहे.
2: मग कसं ठेवता काही याला पेटी वगैरे बनवली?
1: नाही नाही, आता हे जे आहेत ना, आता पाऊस काळात एखादा आमची कामाची गर्दी राहते, मग इकडून काहीतरी हे पण बुजून दाबून ठेवायचा, हे सगळं हे पण दाबून ठेवायचं, मध्ये गेलं होल मोकळा ठेवायचाच नाही, नाही तर मग उंदीर घुंगेर काही असं त्याच्यात मग ते नादात घर करत आहेत, मग तो वाजा आवाज बदल देतो. हे त्याच्यासाठी आता जो आवाज निघतो हा आवाज कधीही फुकला तरी असली असाच निघला पाहिजे.
2: म्हणून ते तुम्ही सगळं पॅक करून ठेवता?
1: हो. एखादे कारणालाच मग ते सगळं उघडून टाकायचा, तो नाद काढायचा.
0: पण आता ह्याची बांधणी करताना मला ठिकठिकाणी असं दिसतंय की इथे तुम्ही थोडासा बांबूची एक पट्टी खोली आहे, हे दोरी जे दोन बांबू आहेत त्यांना बांधणारे दोरीला पकडून तुम्ही या ताडपत्रीच्या भोंग्यापर्यंत एक ताणून हे बसवले
1: आहे.
0: असं बरंच काही काही आहे
1: म्हणजे ते खाली जावा नाही म्हणून साठी, हे जे आहे ना याच्यावर काही वजन आलं तर खाली जावा नाही म्हणून साठी हे असं
0: पकडून
1: त्याच्या ती पट्टी टाकली खालून.
2: आणि मोराच्या चोची मध्ये काय दाणे आहेत का?
1: ते दाणे त्याला चारा घातलाय
2: मोराच्या डोक्यावरती. एक तुरा पण
1: तुरा पण आहे.

0: निरेश, तारपा वाद्य वेगवेगळ्या आकारात बनवलं जातं, म्हणजे लहान मोठ्या आकारात.
1: हे म्हणजे लहान मुलं असतील तर ते लहान आकाराचा तारपा वाजवतात असं, त्यांना विचारूया आपण त्याबद्दल. चल,
0: पर मला एक अजून गोष्ट असं सांगा की तुम्ही आता या वयाला हे वाद्य या उंचीचं वापरत आहात. तुम्ही 8 वर्षाचं असताना किंवा अगदी लहान मुलगा जर वाजवायला शिकेल म्हणेल तर त्याच्यासाठी लहान तारपा पण बनवता.
2: लहान
0: होय,
2: लहान, एकदम लहान लहान लहान होतो तेवढ्यात लहानच बांधली, त्याच्याचवर शिकलो. पहिला मोहोरीवर शिकलो, मग ते लहान तारपी बांधली त्याच्यावर शिकलो, मग आता हे मोठी
0: लहान तारपी पण तुमची तुम्ही बांधून घेतली
2: आहे ना.
1: लहान म्हणजे किती लहान? साधारण
2: असेल एक 1.25 हाताची अशी आहे.
0: एक तारप बनवायला किती दिवस लागतात?
2: लागतात तरी काही एक 2 दिवस तरी लागतात.
0: 2 दिवस
2: मग आता त्याला असा आवाज आपल्यासारखा काढायला लागतो, म्हणजे त्या फार मोठा डोका लावून करायला लागत आहे.
0: हे डोकं लावण्यासाठी विद्या तुमची तुम्हीच लावता, ती कोणानी शिकवली नाही?
2: नाही नाही.
0: बर,
1: तारपा वाजवताना दुसरं कुठलं वाद्य लागतं का?
2: तारपी, ढोल आणि भगत. भगत बोवाराला का बस सगळा
0: ढोल पण असतो ना या नाचामध्ये? ढोलही असतो. हा हा, पण मी बघते की तुम्ही तारपी पण वाजवता आणि ढोलही वाजवता. आणखीन कोणती वाद्य वाजवता?
2: मला सगळं वाद्य येतात. मला ढोल येतो, तारपा येतं, अजून काय असल नसल त्या पण येतं. मला सगळा सनई येते, मोहरी पावा येतो, सांबळ
0: येतं.
1: मला एक सांगा की तुम्ही तारपा नाच करता तुम्ही, तर हा नाच कसा केला जातो जरा सांगा ना.
3: आम्ही दर दिवशी परास्टिक करतो, त्याला रोज बोलवतो, मग सगळे पोराला बोलवतो, बाया बोलवतो, मग तिथं आम्ही सगळे एकत्र जमून त्याला 2-3 चाळे वाजवायला होतो. आम्ही दर दिवशी ती परास्टिक घेतो.
1: ते कशा पद्धतीने तुम्ही करता? असं खांद्यावर हात टाकताय?
3: असे खांद्यावर ते हात ठेवायचे आणि तसे नाचायचे.
1: गोल करता?
3: हा गोल.
0: पण मग सुरुवातीला हे तारपा वाजवायला ते बाहेर पडतात का सगळेजण एकत्रच एकदम येतात?
3: तारपावाल्याने जर पुढे गेला ना त्याच्या मागं आपण जायचं, जसा टारपेवाला जाईल ना तसा आपण जायचं.
2: जे जे चाळा लावला मी तो पाऊल तेहल मी नाचून दावायचा माझेपासून, मग तेहल ते शिक्षण तेहल तसा तो नाचायला लावायचा.
0: आणि बायका पण तुमच्याकडे येऊन शिकतात आणि मंडळी मुली पण शिकतात?
2: हा शिकतात,
0: शिकतात. पण मी काय म्हणते की तुम्ही जेव्हा नाचायला सुरुवात करता त्यावेळेला घेरा लहान असतो आणि नंतर मोठा मोठा होऊन
3: मग मोठा मोठा करत न्याय लागतो
0: का भरभर नाचता म्हणून?
3: नाही नाही, आता एकत्र थोडा जवळ जवळ नाचायचा, नंतर आहे ना मग जरा जोरात पळायचं, तर मग जरा मोठा ग्रुप करत जायचा.
0: आणि असं किती जोरात पळत जाता?
3: जोरातच पळायला लागतं.
0: म्हणजे ताशी 30 किलोमीटर वगैरे होतं का? जास्ती होत असेल?
2: जास्त होत असेल.
0: स्त्रिया आणि पुरुष मिळून हे सादर करतात एकमेकांच्या कमरेभोवती हात बांधून किंवा वेढून घेऊन विशिष्ट लयीमध्ये हे लोक नाचतात.
1: आणि तू म्हणालीस तसं की जसजशी या वादनाची लय वाढत जाते ना तसतसा त्यांच्या नृत्याचा वेग आणि त्यांचा तो परीघ तो सुद्धा वाढत जातो.

0: निलेश, इकडे देशावर मंगळागौर म्हणून दर मंगळवारी पूजा करतात आणि त्याला मंगळागौर म्हणतात आणि ती जागवतात आणि त्याच्यामध्ये बायका नाचतात, तर सूप घेऊन नाचतात त्या. नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा माळी नाही आला पेणी नाही मला, नाचू मी कशी, नाच ग घुमा नाचू मी कशी, नाच ग घुमा. तर हे करताना काय होतं, तिच्या भोवती जो फेर धरलेला आहे त्या बायका पण गोल फिरून नाचत असतात आणि ही तर मधली नाचतेच. तुमच्याकडे बघताना मला त्या खेळाची आठवण झाली की हे एवढं नाजूक आणि मोठं वाद्य घेऊन तुम्ही पण
1: नाचतोच ना. आता ते आता मग ते इथे जे बोल उलटतात ना त्या पद्धतीने तो पायाचा पण तोल आला पाहिजे म्हणून मला पाहून ते दुसरे जे 10 किंवा 15 माणसं राहत आहेत ते माझाच तोल पाहून ती बरोबर झोक देऊन ती नाचत आहेत.
2: म्हणजे या सगळ्या नाचण्याचं तुमच्याकडे लक्ष पाहिजे.
1: हा, आणि माझा पण त्यांच्यावर लक्ष राहतो, कोण कुठं चुकतं कोणाला नाचता येतं का, हा माझी पण सगळ्यांवर नजर.
0: हा नाच बघायला खूप सोपा वाटतो पण करायला खूप अवघड आहे.
1: अवघड आहे.
2: तुम्ही म्हणालात की तुमचं लक्ष असतं, म्हणजे समजा तुमच्या लक्षात आलं की कोणीतरी चुकतंय मग तुम्ही काय करता?
1: मग काय करतो, दुसऱ्या वेळेला मग त्याला समजून सांगतो का इथं तू चुकलास, आता चुकलायस, येपासून सावधपणी तुम्ही नाच करायचा, अशासाठी मग ते मी त्याला तगाचा देऊन टाकतो.
0: दिनेश, आपण बघतो ना गणपतीच्या ढोलामध्ये ते मोठे मोठे ढोल कमरेला बांधतात, तसं हे बघितलंस का तू?
2: हो, त्यांनी
0: हा तारपा जो आहे तो
2: अडकवलेला आहे गळ्यामध्ये विशिष्ट पद्धतीने.
0: खूपच विशेष आणि सुंदर वाद्य आहे आणि हा हे नृत्य तर खूपच आकर्षक असं आहे, आवडेलच कुणालाही आणि करावंसही वाटेल.
3: कंचन, आणि या लोकांचं आणखी एक छान वाद्यावर का, या तारपासारखं, म्हणजे तारपासारखं नाही पण आणखी एक छान.
0: त्याचं श्रेय तू घेऊ नको, कारण मी ज्या वेळेला बोलत होतो ना आपण या तारपा आणि त्याच्या संदर्भात, तेव्हा मी त्या वाद्याचं नाव ऐकलंय.
3: ऐकलंयस?
0: हो,
3: सांग बरं.

0: त्याचा उल्लेख त्यांनी केला होता, मोहरी पावा.
1: मोहरी पावा
0: है ना.
1: किती छान वाद्य बघ, बासरीसारखं थोडंसं वाद्य वाटतंय मला हे. आणि याला जी छिद्र आहेत ना त्याला हे लोक चाळा असं म्हणतात बरं का.
0: आणि हा त्याच्यातून सूर निघतो, त्या सुराला ते म्हणतात सार.
1: सार, चाळा, सार.
0: आपण या वाद्यासंबंधी त्यांच्याशी बोलूया. बासरीसारखं तू म्हणालास, पण बासरी थोडी लहानच असते आणि हा जो वेणू आहे हा पुष्कळ लांब आहे. तर त्याचं जे संघटन आहे, त्याची जी रचना आहे, त्याची जी संरचना आहे, त्याविषयी आपण विचारूया
1: आणि त्यांचं वादन पण ऐकूया.
0: हो तर, आपलं नाव काय?
2: चंद्र गंगाराम सापटे.
0: चंद्रराव, हे तुमचं वाद्य मोठं विलक्षण आहे हो, काय नाव म्हणायचं?
2: पावा मोहवर.
3: मोहवरी पावा.
0: मोहवरी पावा. मोहवरी म्हणजे काय?
2: मोहवरी म्हणजे त्याच्यामध्ये ते हे जे मेन आहे.
0: हा,
2: हे त्याचे ते मोहरीचे मेन आहे.
0: बर.
2: हा, आणि हे आहे बांबूच.
0: बरोबर.
2: हे मेन लावल्याशिवाय ते मोहवरी पावा
0: वाजणार नाही. वाजणार नाही. पण या तुमच्या ह्याला जो हा जो तुम्ही मोहरी पावा म्हणताय, तर तो किती लांब आहे? 2-2.5 फूट तर नक्की, 2.5-3 फूट.
2: हा,
0: आणि त्याच्यामध्ये वरही एक 5 छिद्र दिसत आहेत, पुन्हा मध्ये एक 6 इंचावर एकच छिद्र आहे, त्याच्यानंतर परत 1 फुटाच्या अंतरावर पुन्हा एक छिद्र आहे, आणि त्याच्या खाली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 11 तुम्ही ही छिद्र बनवली आहेत. हे कसं वाजवत आहे तुम्ही, जरा वाजवा ना मला, ऐकू दे.

0: चंद्रा ही 11 च्या 11 काही चित्र तुम्ही वापरत नाही आहे, तुम्ही आपल्या 4 च्या 8 बोटांचा वापर करताय, पण मग ही जी खालची जी 3 सोडून देताय तुम्ही, ती कधी वाजवता, त्याचा उपयोग कधी?
1: ते जर सोडून देतो ना ते असं हे जमत नाही असलं, हा जर वरचा जमत नाही असला बोठावर,
0: हा
1: म्हणून हे चाळं पाडायला लागलं.
0: बर,
1: दुसरं
0: पण ते जे दुसरे चाळे पाडले त्यामुळे येणाऱ्या स्वरावर परिणाम होत नाही? नाही होत. आणि तुम्ही त्या म्हणजे ज्या बाजूनी ही सगळे चाळे पाडलेले आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला तुम्ही एक छोटीशी फुंकणी त्याच्यात बसवली आहे जी तुम्ही वाजवत आहात, म्हणजे ती बरोबर ह्या पाव्याच्या मध्यभागी आहे. हे सगळं वाद्यच मोठं विलक्षण आहे. हे जे 1 फुटाच्या अंतरावर 2 चाळे केलेत आणि त्याला माशासारखं हे काय मेण आहे का, ते कशासाठी, त्याचा काय उपयोग होतो?
1: ही जर लिपटवली ना म्हणूनच त्याचा आवाज येतो, खाली घुंगतो.
0: बर, ते 2 आहेत त्याच्यामुळे तुम्ही जे वाजवता, एरवी आम्ही जर पावा वाजवला तर एका वेळेला त्याच्यातनं एकच स्वर निघेल, सा रे ग म असं जे काही असेल ते एकच निघेल, पण तुम्ही जेव्हा वाजवताय त्याच्यामध्ये 2 स्वर निघतायत, ते कसं काय?

0: दिनेश, माझा काही संगीताचा अभ्यास नाहीये, पण हे खरोखरच विलक्षण वाद्य आहे.
1: या लोकांना हे कसं काय सुचत असेल
0: आणि हे सुचतं कसं आणि हे करू कशी शकतात?
1: मला एक सांगा की हे वाद्य तुम्ही कुठे वाजवता?
2: हे वाजे जसं जर आम्ही वाजवायला घेतलं, वाजे केलं, प्रत्येक वाजेला खंडन आहे. हे वाजेला खंडन नाही, हे कधीही वाजवून शकतो माणूस. करमणुकीला कधीही वाजवून शकतो. शेतात कुठं वाटेलं, कुठं बाळदी, कुठं काही
3: इतर वाजे जे आहेत ना,
2: हे जर वाजे आहे
3: ते असे टायमिंगशी वाजवतात. हे 24 घंटे कधी पण 12 महिने
2: याला बंधन नाही.
0: बरं, पण हे वाद्य तुम्हाला असं असं बनवावं हे कोणी शिकवलं की सांगितलं?
2: हे परंपरा आली, पहिले लोक करत होते, ते पाहून ठेवले, नंतर मग मी हे केलं. ते
0: मग आता मला अजून एक सांगा की ही जशी तुम्ही दोन सूर काढले, दोन ठिकाणी त्याचे चाळे केले आहेत, असे जर चार ठिकाणी केले तर वेगळे वेगळे निघतील का?
2: नाही नाही
0: नाही,
2: ते जमणारच नाही. जसा आपला एक जीव जमतो,
0: हा
2: कसा आहे, एक जीव कोणत्याही कामाचा, एक जीव जमल्याशिवाय ते पुढची कामा होत नाही. तसा याचा एकनाथ जमवल्याशिवाय ते बोठावर चाळा उलट

0: टाकेल पेन आहे ना त्याचे.
1: आता तुमच्या जवळ हे टाकेल बॉल पेन आहे, पण तुमच्या आजोबाच्या जवळ नव्हतं तसं ना, ते काय वापरत होते?
0: ते बांबूचीच बनवायची, पोकळ असला ना बांबूची तेच बनवायची,
1: छोटीशी अगदी बारीक.
2: बांबू जो आहे तो विशिष्ट प्रकारचाच लागतो का, कुठला बांबू चालतो याला?
0: कुठलाही चालतो, पण एवढा पोकळ पण पाहिजे तिला, ना तो बांबू कुठलाही पाहिजे.
2: आणि सरळ पाहिजे, वाकडा चालेल का?
0: हा नाही, सरळ पाहिजे. आणि हे जर आहे त्याला चार पेरा धरायला लागत आहेत.
1: बरोबर,
0: चार पेरा असली ना म्हणून तो नाच घुंगतो.
1: चंद्रराव, तुम्ही हे वाजवायला आपल्या वडिलांच्याकडून शिकला असणार है ना, पण मग ह्याच्यात काय काय वाजवता येतं तुम्हाला? काय गाणी वाजवता, काय वाजवता तुम्ही?
0: जसे गाणी बरोबर जमत नाही, बासरी जर असली ना एक नादी, त्याच्यात माणूस काही म्हणतो, पण याच्यात जे आपल्याला बोठात वळलं, जो चाळा वळला तो फक्त लावायचा
1: आपल्याला.
0: म्हणजे दोन्ही याचा एक नाद जमवायला लागतो ना, तो टाइम पवा आहे तर हा एकेरी आहे ना, येत काही माणूस बोलून शकतो, पण येत नाद घोंगल्याशिवाय ते बोठावर चाळा उलटायला लागतो.
1: म्हणजे तुम्ही ज्या बोटांचा आणि ज्या चाळ्यांचा वापर करता आहात, ते चाळे असे वापरता की ज्यामुळे हे दोन्ही वरचे जे सुराचे आहेत चाळे ते एक सारखे होतील,
0: है
1: ना? आता मला थोडस कळलं, आता आम्हाला वाजवून दाखवलं.
0: हो.

0: हा जाळा आहे, हा इथला वाजा आहे, तो आपल्या बोठावर उलटतो, हा सार धरतो.
1: कळलं मला.
0: हा सार याचा सार याचा सार एक जमल्याशिवाय तो इथं चाळाच उलटणार नाही.
1: म्हणजे या तुमच्या पावा मोहरीमध्ये एक चाळा सारासाठी आहे आणि एक चालसाठी, आणि हे दोन्ही गोष्टी तुम्ही एकातच बसवून घेतल्या आहेत. वा वाजवा.

0: असं किती वेळ वाजू शकता तुम्ही?
1: असे टाइम भेटला तर कुठं लांब जायचं असला तर चाललंय रस्त्याला करमणूक करत.
2: चालत चालत वाजवता येतो?
1: चालत चालत.
0: चालता चालता तुम्ही हे वाजवता तेव्हा तुम्हाला दम नाही लागत का?
1: दम नाही लागत आम्हाला. कुठेही गेला तरी ते अजिबात दम लागणार नाही.
0: किंवा तुम्ही जंगलात जाता गुरं चारण्यासाठी वगैरे जाता तेव्हा पण हे सोबत नेता?
1: हो सोबतच. ते कुठं फिरायला गेलं तरी सोबतच. गुरं गेलं तरी सोबतच.
2: चंद्रराव असं होतं का कधी की गुरं इकडे तिकडे विखुरली आहेत आणि तुम्ही हे वाजवायला लागला तर ती आली तुमच्यापर्यंत खुणेनी?
1: ते कसं असं आहे काय एखादे चुकारला गुरु का दुसऱ्या माणसानी पाहला बा बाजू कुठं ऐकतो तिकडं बा ऐकतो मग ते बा त्या हाक मारून आम्हाला सांगतात.
2: नाही की तुम्ही वाजवताय तर जनावरांना पण कळते आणि ते येतात असं होतं का?
1: मग तसं आहे समजा या आपले माध्यमातून विचार केला तर ते बरोबर आहे ना. एक श्रीकृष्णासारखं
2: श्रीकृष्णासारखं आता वादन करा.

0: हे वरचे पाच बुक कशासाठी
1: आहेत? हे सार जमवण्यासाठी.
0: आता तो तुम्ही कशाने मेणाने जमवता?
1: हा मेणाने, म्हणजे जसा असा थोडा दाबत केला ना म्हणून एकनाथ करायचा याचा.
0: हा
1: याच्या याचा एकनाथ झाल्याशिवाय
0: हे सुराचं ज्ञान तुम्हाला उपजत.
1: हा
0: जन्मापासूनच मिळालेली देणगी आहे.
1: हो
0: बरं, लक्ष्मण भांगरेजी म्हणत होते की तुम्ही अजूनही एक काहीतरी वाद्य वाजवता आणि त्याचं नाव काय आहे?
1: मी वाजवत नाही, त्याला बाई माणूस वाजवते.
0: बरं, त्याचं नाव काय असतं?
1: चांग.
0: ते कसं असतं?
1: ते किंबीचं करायचं,
2: काम घालून
1: ते असं तीन काड्या चिरायच्या. तीन काड्या चिरल्या ना का तो बनवून ती नाजूक वस्तू राहते ती इथं तोंडात अशी घालायची. इथं तोंडात घालून आणि अशी इकडं वाजवायचे. त्याच्यात मग जसा आपला सुवास घेतला तसा त्याच्यात चाळा वळवतो.
0: पण म्हणजे ते कसं बासरी सारखं वाजतं का? म्हणजे दिनेश हे एक प्रकारचं आदिवासी मोरचंग आहे, ज्याला मोरसिंग म्हणतो आपण, जे दक्षिणी शास्त्रीय संगीतामध्ये त्याला ते मोरचंग म्हणतात
3: किंवा मोरसिंग म्हणतात.
0: हा आणि राजस्थान मधले जे लोकगायक आहेत ते सुद्धा तशा प्रकारच्या, पण ते लोखंडाचा असा आकडा असतो तो. आणि हे कशाचं बनवतात?
1: बांबूचं.

0: बांबूचं
1: इकडे भरपूर वाजवत येत ना,
0: पण ते कशा बरोबर वाजवतात का नुसतंच ते वाजवत बसायचं?
1: करमणूक म्हणून ते
0: बरोबर बरोबर. बघ दिनेश, या आदिवासी कलाकारांच्या कडे साधनं खूप कमी आहेत, पण त्यांच्या कलाविष्काराची उर्मी, ती जी ओढ आहे, ती केवढी अनावरणी असी मॅन.
2: खरंय खरंय. आणि म्हणून कांचन, निसर्गाकडून जंगलापासून मिळालेल्या साधनांपासून हे लोक वाद्य बनवतात, आणि कदाचित त्यांच्या कलाविष्काराची प्रेरणा आणि उगमस्थान सुद्धा हा निसर्गच आहे, नाही का?
0: अगदी.
2: बोहाडा आणि
3: श्रोते हो, आताच आपण मालिका विशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला सुरुवात करत आहोत.

श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉक्टर जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल। तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे। राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं। याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे। हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल। या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकांची घसरण झाली आणि तो 76,010 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंका

0: तनूर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूर वादन आपण ऐकणार आहोत. राग मधुवंती. मध्यलय गत 6 तालात निबद्ध आहे आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे प्रवीण करकरे यांची. ऐकूयात तर सुनील कट्टी यांचं संतूर वादन राग मधुवंती.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूर वादन ऐकलं, राग मधुवंती. त्यांना तबलासात होती प्रवीण करकरे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz संध्याकाळचे 5:30 आणि 25 seconds झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी. विषय आहे आजचा, सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र मुंबई.

म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअरबद्दल चिंता असते, काहींना स्टडीजबद्दल, तर काहींना रिलेशनशिप्सबद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याचवेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनिटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं, रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ॲक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं, प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअरबद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, इमोशनली मॅच्युअर राहायचं आहे आणि फिजिकली फिट राहायचं आहे, आणि याचसोबत सोशल मीडियावर ॲक्टिव्हही राहायचं आहे. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिपबद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिपबद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात, प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतो. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या ॲम्बिशन्स ॲडजस्ट करायला लागतात, आणि या बॅलन्सिंग ॲक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टनिटी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशनबद्दल विचार करतो पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाही आहे म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्ह

अचीवमेंट्सची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ, प्रयोग करण्याची वेळ, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाउट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाही आहे. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात, कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात, तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप पर्मनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत, कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात.

स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणे, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ, काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाही आहे, प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाही आहे, आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाही आहे. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाही आहे, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत कारण आपण माणूस आहोत, आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते, काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही, पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात, कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत, आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाईमलाईन ही फिक्स्ड नसते, प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज्ड असतात, आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो, पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय? कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे, त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा, कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाही आहे, आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टनिटीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाही आहे जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मित्रमंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: बोला साहेब
1: आज ऐसा नाईला जाने सोडावर लागला
0: तिच्या पेक्षा भाई तर सुंदर नसे
1: तू तर मला ओळखते मी असल्या गोष्टींना महत्व देत नाही नवाचे साधा कर
0: रात्री चंदूला पाठव

भोसले यांच्या स्वरातली मद देवकाते यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकली. संगीत नागेश राज यांचं, चित्रपटाचं नाव धडाका. यानंतर ऐकणार आहोत आनंदी गोपाळ या चित्रपटातलं शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेली वैभव जोशी यांची रचना, ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे, त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात। आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात। तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती। भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: धन्यवाद।
1: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा।
2: माझा जन्म एका खेड्यात झालेला आहे।
1: अच्छा।
2: त्या खेड्याचं नाव होतं हिवरी। हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं। त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं तरी अनुभव होता मात्र, आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे। तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता, त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती, ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुक्त्यारपत्र घेऊन ते नागपूरपर्यंत ती केस लढून तिला जिंकून दिलं। त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे। आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको। आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि त्या हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राईस मध्ये त्यांनी शेती घेतली। मग आम्ही पुसतला शिफ्ट झालो, पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं।
1: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
2: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसतला झालं।
1: पुसतला झालं
2: आणि त्याच्यानंतर मग
1: कॉलेज
2: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं।
1: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
2: हा, मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या।
1: अच्छा।
2: आम्ही एकंदर 8 जण होतो।
1: 8 जण। आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
2: मी 3रा नंबरचा।
1: 3रा नंबर। हा कोणता काळ असेल?
2: हा 1945 ते 1951।
1: अच्छा। आणि आपली जन्मतारीख काय आहे?
2: माझी शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे 1/1/1932।
1: म्हणजे आज तुमचं वय किती?
2: आज माझं वय 94 वर्ष आणि 5 महिने। 95 चालू आहे।
1: 95 चालू आहे। वा वा वा, फारच छान आहे। त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी कणखर आहात
2: याचं मलाही आश्चर्यच वाटतं।
1: हो,
2: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहेत।
1: अच्छा।
2: मी कधीही 9च्या नंतर जागलो नाही।
1: रात्री 9च्या नंतर
2: कधीच जागलो नाही।
1: म्हणजे तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती।
2: पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक की मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं।
1: अच्छा।
2: म्हणून मी जवळ सीपीएन बेरार म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो।
1: अच्छा। म्हणजे महाल नागपूर?
2: मी महालमध्येच राहत होतो।
1: अच्छा।
2: आणि शाळा जवळच होती तर त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो। तर गंमत त्यावेळेस घडली ती सांगू का?
1: हो बिलकुल सांगा, आमच्या श्रोत्यांना काय झालं नक्कीच आवडेल।
2: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो। तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे खॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट। सर माझ्या 8व्या वर्गातले मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि डिसिप्लिन पाळले जाते की नाही. चांगलं काम करत होते ते. तसं ते एक चक्कर मारतात आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं की 4-5 विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहे. मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्याजवळ छडी होती. त्या छडीने त्या लोकांना त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं पिळून निघालं की हे 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले अहो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाही आहे. मी म्हटलं कोणतं काम. तर म्हणे गणवेश घेऊन नाही आले त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही. म्हटलं काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का तुम्ही काय शिक्षा केली. म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हटलं सॉरी सर तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या. काय बोलतो म्हणे. मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय. तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं. अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. आणि त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा. त्यांचा चेहरा बदल काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलो होतो आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी फराशियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही BA करा आणि BED करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता पण त्याला पगार कमी होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं हे मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
1: अच्छा बरं मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता आणि मग तुम्ही पुन्हा काय BA केलं वाटतं.
2: हो मी
1: BED केलं.
2: हो त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्रायव्हेट बसता येत होतं. नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि BA पास झालो.
1: नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात.
2: हो
1: मग ते कसं काय तुमचं कसं काय झालं ते.
2: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा आणि मिडल स्कूलला 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
2: तर DGTU मध्ये फायदा असा होता जिथे प्रमोशन परीक्षा देऊन होतं. ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
1: अच्छा.
2: त्याच्यामुळं SAS नावाची परीक्षा असते सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिस.
1: अच्छा.
2: त्याप्रमाणे मग SAS ची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती. मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे सुपरविजन करण्याकरता माझं AO ICO म्हणून माझं पोस्टिंग झालं.
1: अच्छा. ICO म्हणजे काय होतं ऍक्च्युली.
2: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन. कारण आमच्या श्रोत्यांना हे अब्रिव्हिएशन माहीत नसतात.
2: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळे पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
1: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो बँक ऑफ द बँक.
2: हो.
1: भारतीय रिझर्व्ह बँक.
2: कोणतीच बँक सरकारी नाही.
1: सरकारी नाही.
2: इव्हन स्टेट बँक ही सरकारी नाही.
1: सरकारी नाही. अच्छा बरं मग आता या काळात तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं.
2: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
1: अच्छा. म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती.
2: हो सुरू.
1: DGPT सरकारी नोकरी. कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे.
2: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
1: अच्छा. मूर्तिजापूर जिल्हा अमरावती.
2: अमरावती.
1: काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण.
2: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होतं त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
1: अच्छा.
2: त्या मिल मध्ये ते विविंग मास्टर होते.
1: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू कपडे कपडे विणण्याचं
2: स्पिनिंग वगैरे.
1: स्पिनिंग वगैरे. अच्छा अच्छा.
2: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर. त्याच्यामुळं मूर्तिजापूरची चोरी काली आम्ही आमच्या वडिलांनी त्यावेळेस वडीलच पसंत करायचे.
1: म्हणजे वडिलांनी जे शोध
2: केलं
1: शोधकार्य जे केलं वडिलांनी सून म्हणून तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं,
2: फायनल वर्ड त्यांचा
1: फारच छान. आणि मग तुमचा जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं, कुठे होतं?
2: नाही, नागपूरला.
1: नागपूरला. अच्छा अच्छा. आणि आपल्या मिसेसच म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
2: जी लग्नाच्या वेळेस इंटर पास झाली होती.
1: अच्छा.
2: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने.
1: भाड्याने. अच्छा.
2: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बी ए करण्याकरता. तिथून ती बी ए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाण्या येणं असल्यामुळं ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर मी तिला बी एड केलं.
1: अच्छा. बी एड पण केलं.
2: हो.
1: फारच छान.
2: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे म्हणून मी तिला बी एड केलं.
1: अच्छा. कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
2: काहीतरी मी सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
1: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमच्या घरच्यांना पण शिकवलं, फार मोलाची बाब आहे.
2: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं?
1: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे DGPT पोस्टल अकाउंट मध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्या चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतन कुठलंही गीत तुमच्या आवडीचं तुम्ही थोडस म्हणून दाखवलं तुमच्या मुखातून तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
2: बरं.
1: आणि त्यानंतर सेम गीत, तेच गीत आपण ओरिजिनल गीत आपण श्रोत्यांना ऐकू.
2: बरं.

वा वा वा फारच छान. बोरे काका तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या या आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताचे बोल सुद्धा पाठेल. फारच छान. तर श्रोते हो, आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया.

0: तर श्रोते हो, आपण भोरे साहेबांचं आवडीचं गीत ऐकलं. आपणासही हे भावगीत नक्कीच आवडलं असणार. तर भोरे साहेब, पुढे आपण जाऊया. मुलाखतीचा पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटी मध्ये कार्यरत राहिलात आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील. जेव्हा कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे कुठे झाल्यात?
1: माझी एक अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा.
1: गुजरात 2 वर्ष अहमदाबादला होतो.
0: 2 वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपला रिटायरमेंट कोणत्या सालचा आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.
0: 55 मध्ये तुम्ही झालात म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवस
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990.
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस 58
0: होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026.
1: हो,
0: म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन गेले.
1: व्हेरी गुड.
0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन. नोकरीत काही इतका पैसा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं. पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं. ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही आणि मी त्यावेळेस LLB ला बसलो. प्रिव्हियसला.
0: प्रिव्हियस. ओके.
1: त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायची आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाउडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल.
0: अच्छा.
1: तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथं शिक्षक आहे का? मी म्हटलं तुम्ही माझी चोरी पकडली.

0: आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी माझा एक मित्र होता तो प्रॉक्झीला होत होता पण तो अनफॉर्च्युनेटली नापास झाला. त्याच्या माझं फायनलला प्रॉक्झीला व्हायला कोणीच नव्हतं म्हणून मला बसताही नाही आलं. आणि नंतर मग शेवटी रिटायरमेंटच्या अगोदर हा कोर्स बंद करण्याकरता म्हणून सगळ्यांना बसू दिलं होतं.
1: अच्छा.
0: म्हणून मी फॉर्म भरला. परंतु प्रिन्सिपल होते, खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधलेच नोकरी करणार होते मेघे म्हणून, पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. नाही बसू देत. मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का, तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
1: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर एलएलबीचा कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
0: कम्प्लीट केलं.
1: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
0: तो माझा आवडीचा धंदा,
1: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा सॉल्व्ह केल्या?
0: कॅटच्या केसेस घेतल्या, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
1: अच्छा. ऑल इंडिया रेडिओ मध्ये?
0: ऑल इंडिया रेडिओच्या, म्हणजे ऑल इंडिया रेडिओची केस असली तर ती माझ्याचकडे यायची कॅटची केस.
1: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून तुमच्याकडे आले. पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
0: क्रिमिनल केसेसही केल्या.
1: आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या वकील पेशामध्ये राहिलात?
0: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मुरमुर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडस ऐकायला कमी यायला लागलं आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल
1: बरोबर.
0: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकल्या.
1: म्हणजे एकंदर तुमच्या असंच विचारतो, तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या, मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो किंवा अजून कुठल्या कौटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताचं जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात, ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा जीवन असं वाटत तुम्हाला?
0: माझ्या आवडीचा विषय मिळाला म्हणून मी आनंदाने
1: केलं. फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो, तुमच्या आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
0: छंद
1: म्हणजे होते पण
0: मला कविता करणं आवडतं.
1: अच्छा.
0: आणि इतिहास आवडतो.
1: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे, म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर. एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायचे?
0: शरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
1: अच्छा. नाही बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनाचा जो शेवटचा जो काळ असतो,
0: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय करा, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
1: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
0: बरं,
1: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
0: हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
1: अच्छा.
0: आणि मग ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
1: म्हणजे पण तांब्याचं वापरलं पाहिजे,
0: तांब्याचंच पाणी
1: वापरलं पाहिजे. अच्छा.
0: कारण तांबं हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं थोडस 10-15 दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस खुश करून प्यायचं खायचं.
1: अच्छा.
0: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर 1 अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी 80 पोटी खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
1: बरोबर.
0: मग तुम्ही 8 वाजता

0: एखाद्या वेळेस चहा प्यायला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या तीन गोष्टी ठेवल्या केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. मी 5 वाजता उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
1: अच्छा.
0: म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108 वेळा.
1: 108 वेळा म्हणजे तुमचं वयाच्या 95 वर्षापर्यंत आपलं जीवनमान आहे.
0: आणि
1: त्यामागचा एक अनुभव आहे.
0: जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
1: फरक छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगता आहात आणि आरोग्याचं सार सुद्धा.
0: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्याकडे ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार असे.
1: चवदार, बरोबर.
0: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते हळदीचं दूध प्यायचं
1: रात्री जवळपास.
0: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही. हळद ही सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
1: अच्छा. तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्खे म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहीत आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश. आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. IPL क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळं हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरड मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर.
3: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
4: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
5: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
6: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
5: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॅपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
7: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
8: काहू ज्ञानबाराव.
9: हा काय बाई.
8: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
9: हा बाई, मुलांना दिलं तिकडं खाणीच्या कामावर पाठवून.
8: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
9: अहो बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडं कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
8: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
9: असं होय.
10: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी

0: पर्यटन वेगानं वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधीकधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील

0: मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाईट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. मग लालच द्यायचं असेल तर काय म्हणतील? 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका. फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचा अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो, म्हणजे ज्या कणी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळे डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा आहे, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेटमध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लोय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का? त्यासाठी काही कायदा आहे का?
2: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून की सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिॲक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. हो, आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केल्या जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिश मध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरं सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे आपल्याला शिकवलं जातच नाही. त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड कर येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
2: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जो पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणं, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर, ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही. आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंट मध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईलवरती आपल्याला लिंक येतात किंवा एपीके फाईल्स येतात, क्यूआर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
2: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. एपीके फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. एपीके फाईल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाईल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाईल्स असतात. हा एपीके फाईल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग क्यूआर कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई क्यूआर कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो क्यूआर कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही, पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा क्यूआर कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असत. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे जे लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क, म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती एआयचा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर एआयचा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
2: बघा आता सगळंच एआय इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, एआय त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ईडीची काय नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहीत असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि एआय मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनी वाक्प्रचार होता तो एआयला लागू होतोय आता, पण तुम्ही ओळखणार कसं जर हा एआयनी बनवलेला चेहरा आहे? आणि समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे बरं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू शकतो. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, मग ती व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावर रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की ही सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवरनं त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये, यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो आपला
3: श्रोते हो आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5, शके 1948, म्हणजेच 26 मे 2026. जाणून घेऊयात सुरुवातीला ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. आज ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त होतं. काही भागात येत्या 24 तासात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वळूयात आजच्या कार्यक्रमाच्या विषयाकडे. आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत, खरीप पिकांची लागवड पूर्वतयारी याविषयी डॉक्टर प्रशांत वरठा यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम आता अगदी जवळ येतो आहे आणि या खरीप हंगामाची सगळ्यांची तयारी चालू झाली असेल. तर आपण जेव्हा खरीप पिकांची लागवड करणार आहोत तर ह्या पूर्वतयारीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा समावेश यामध्ये असतो की जेणेकरून तुमचं येणारं पीक हे चांगलं

0: तर या खरीप पिकांची जी लागवड पूर्व तयारी आहे तर ही नेमकी कशी करायला पाहिजे, काय काय आपण त्याच्यामध्ये काळजी घ्यायला हवी, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र कोसबाडील डहाणू जिल्हा पालघर येथील प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर आता आपण बोलणार आहोत ते खरीप पिकांच्या लागवड पूर्व तयारीबद्दल. तर याच्यामध्ये सुरुवातीला असं सांगा की जेव्हा आपण जमिनीची जी पूर्व मशागत करत असतो तर ही नेमकी कशी करायला हवी, काय सांगाल?
1: यामध्ये शेतकऱ्याने जमिनीची पूर्व मशागत करताना खोल नांगरट करणे, ढेकळे फोडणे, दसकटे वेचणे, बांधावरील अनावश्यक झुडपे काढणे, वारवे नष्ट करणे, पाण्याची पाड तपासणे ही जमिनीची पूर्वतयारी करताना महत्वाची आहे.
0: बरोबर.
1: आता जमिनीची नांगरट ट्रॅक्टरच्या सहाय्याने, पॉवर टिलरच्या सहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने ओढला जाणारा लाकडी नांगर असेल, लोखंडी नांगर असेल, तर त्याने नांगरणी करून घ्यावी. आता नांगरणी केल्याने जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत सहज मुरते आणि जमिनीत हवा खेळती राहते आणि पाण्याचा चांगला निचरा सुद्धा होतो आणि जमिनीच्या थरांची उलथापालथ होते.
0: अच्छा.
1: आता जे कीटकांचा सुपकता अवस्था जमिनीमध्ये असतात, आता उन्हाळ्यात नांगरल्याने सुपकता अवस्था जमिनीच्या वरती येतात आणि ते उन्हाने मरून जातात किंवा पक्ष्यांद्वारे खाऊन ते नष्ट होतात. आणि जे तण नियंत्रण करणे कठीण असतात, अशी तण सूर्यप्रकाशात उघडी पडतात व उन्हाने मरून जातात. तसेच जमिनीमध्ये पालापाचोळा, पिकांचे अवशेष हे जमिनीमध्ये गाडला जातो आणि जमिनीस सेंद्रिय खताचा पुरवठा चांगला होतो.
0: अच्छा. म्हणजे यासाठी पूर्व मशागत करणं आवश्यक आहे. सर आता तुम्ही म्हणालात की नांगरट करायला पाहिजे, पण नांगरट केल्यानंतर धसकटं आपण जी काढतो तर ही का काढायला पाहिजे?
1: धसकटे का काढावी की धसकटे वेचणे खूप गरजेचं आहे. धसकटे वेचल्यामुळे काही कीटकांचे रोगजंतू सुपकता अवस्था पिकाच्या अवशेषामध्ये असतात आणि ते वेचू नष्ट केल्यामुळे पुढे येणारे रोगांचे किडींचे प्रादुर्भाव कमी होतात आणि पिकांची कापणी केल्यास पिकावरचे जे कीड असतात, रोग असतात, ही आपली उपजीविका बांधावरील गवतावर करत असतात आणि बांधावरील गवत काढल्यामुळे ते नियंत्रण करणे सोपे होते. म्हणून बांधावरील जे अनावश्यक झुडपे आहेत, गवत आहे, हे काढणे फार महत्वाचं आहे.
0: अच्छा. आता बांधाचा उल्लेख तुम्ही केलात आत्ताच, तर बांधाची सुद्धा डागडुजी जी करायची असते, ही काही कामं आहेत, तर ही का करणं गरजेचं आहे? मग
1: बांधाची डागडुगीची कामं का केली पाहिजे की बांधाला काही ठिकाणी मोठे भेगा पडलेले असतात, उंदरांचे मोठे मोठे बिळ असतात, अशा वेळी पाऊस पडल्याने बांध फुटून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बांधाची बंदिस्ती करणे फार महत्वाचं आहे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी.
0: आता सर आपल्याला कुठलंही पीक लावायचं असेल तर त्यासाठी आधी जी जमीन आहे तर ही कितपत पोषक मूल्य त्यामध्ये आहेत किंवा काय काय कमी आहे हे सगळं बघण्यासाठी आपण माती परीक्षण सुद्धा करत असतो, तर ते का करायला पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत?
1: माती परीक्षण करण्याचे फायदे म्हणजे माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांना जमिनीची खरी स्थिती माहिती होते आणि त्या आधारे योग्य पीक निवड, खतांचं संतुलित वापर आणि उत्पन्न वाढीसाठी ते सोपे होतं. आता जे फायदे बघायला गेले तर खतांच्या संतुलित वापर आणि खर्चात बचत होते, म्हणजे जमिनीतील अस्तित्वात असलेले जे सूक्ष्म व मेगा अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते आपल्याला आणि त्यानुसार केवळ आवश्यक तेवढेच खत वापरता येते, त्यामुळे खर्च कमी होऊन उत्पादन वाढत्या. त्याचबरोबर पिकासाठी योग्य आणि जमीन पीक निवड यामध्ये बघायला गेलं तर जे सामू, क्षारता, सुपीकता इत्यादी गुणधर्म पाहून कोणत्याही पिकासाठी जमीन योग्य आहे ती निश्चित करता येते. जमिनीची जी सुपीकता व आरोग्य कायम ठेवणे, म्हणजे यामध्ये बघायला गेलं तर नियमित माती परीक्षणामुळे जमिनीची उसनेपणा, क्षारता, चोपण अथवा खारपणा लवकर ओळखता येतो आपल्याला आणि त्यानुसार सुधारात्मक उपाय देऊन उत्पादन क्षमता कायम वाढवता येते आपल्याला आणि त्याचबरोबर कीड रोग व्यवस्थापन हे अधिक बघायला गेलं त्याच्यामध्ये फायदा होतो आपल्याला. असंतुलित खतामुळे झालेला अतिरिक्त रसायनांचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यातील जो काही खर्च आहे तो आपण कमी करू शकतो.
0: नक्कीच. आता सर शेणखत जे आहे तर हे जमिनीमध्ये आपण मिसळतो तर हे का मिसळायला पाहिजे?
1: जमिनीची मशागत करताना त्यात शेणखत मिसळणे फार महत्वाचं आहे. आता शेणखत मिसळल्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, जमिनीचा कणांचं जी रचना सुधारते, त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढीसाठी ते मदत होत्या. तसेच शेणखत ज्यावेळेस आपण शेतामध्ये मिसळतो तर तो चांगल्या पद्धतीने कुजलेला असावा, अन्यथा अर्धवट कुजलेल्या शेणामुळे जे शेतातील काय आवश्यक सूक्ष्मजीवांचे नुकसान होऊ शकते. आणि त्यासाठी कुजवण्यासाठी जे कंपोस्ट कल्चर आहे त्याचा

0: सुद्धा आपण वापर करू शकतो. आणि शेतात ज्यावेळेस आपण हे शेणखत मिसळतो तर शेतकऱ्यांनी जैविक प्रक्रिया करून म्हणजे उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा यासारख्या घटकांचा उपयोग करणे आवश्यक आहे, ज्यामुळे रोगकारक जे बुरशीजन्य घटक आहेत ते आपल्याला कमी करता येतात.
1: नक्कीच सर. आता आपण खरीप हंगामाची जेव्हा पूर्वतयारी करणार तर ह्याच्यामध्ये रोपवाटिका ही जी आहे ह्याची सुद्धा पूर्वतयारी महत्वाची असते, काय सांगाल त्याबद्दल?
0: आता सर्वसाधारण आपण भात पिकासाठी नागली वरई भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका तयार करत असतो. आता रोपं ठराविक वयाचे झाल्यानंतर आपण मुख्य शेतामध्ये त्याची लागवड करतो. आता त्यासाठी रोपवाटिकाचे क्षेत्र निवडणे फार महत्वाचं आहे. आता ते क्षेत्र निवडताना ते उंच ठिकाणी असले पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि रोपवाटिका जे क्षेत्र आपण निवडणार आहात त्या ठिकाणी उभे आडवी असे दोन वेळा आपल्याला नांगरट केली पाहिजे आणि त्यामध्ये शेणखत मिसळले पाहिजे आणि ठराविक आकाराची गादी वाफी आपल्याला तयार केली पाहिजे. आता जी गादी वाफी बघायला गेलं तर त्याची लांबी जी रोपवाटिका क्षेत्रानुसार आपण निवडावी क्षेत्रानुसार करावी आणि रुंदी आहे ती तळाशी 120 सेंटीमीटर आणि टॉपला 90 सेंटीमीटर असे असले पाहिजे. आणि गादी वाफी जे मधील जे आंतरमशागत कामे आहेत ते तण काढणे आहेत हे मधल्या भागामध्ये आपण राहून करू शकतो. त्यासाठी रोपवाटिका तयार करताना या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर. आता सर विविध अवजारांचा सुद्धा वापर करत असतो.
0: बरोबर.
1: तर या अवजारांची सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे, तर काय सांगाल त्या दृष्टीने?
0: आता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सगळे लागणारे जे अवजार आहेत ते म्हणजे उदाहरणार्थ टिकाव फावडा नांगरट हे सर्व हत्यारांची पाहणी केली पाहिजे. त्यामध्ये काही बिघाड असेल तर ते दुरुस्ती करून ठेवले पाहिजे किंवा पूर्णपणे जे नादुरुस्ती होणारे जे आहेत अवजारे ते नवीन खरेदी करून ठेवले पाहिजे. म्हणजे जो पुढचा जो घाईचा वेळ आहे तो शेतकऱ्याचा वाचेल आणि सर्व काही लागणारे अवजारे आपल्याला तयार मिळतील. आणि अवजाराची पाहणी करणे हे खरीप हंगामापूर्वी फार महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे.
1: सगळी अवजारं सुस्थितीत असणं आवश्यक आहे. सर आता जमीन आणि पाणी तसंच आपण जे बियाण्यांच्या जातीची निवड करत असतो तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
0: प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवले पाहिजे की आपले क्षेत्र किती आहे, जमिनीचा प्रकार काय आहे, आपल्याकडे पाणी किती आहे, उदाहरणार्थ पाणथळ आहे की वर्कस आहे का. आता समज पाणथळ असेल तर पाणी साचून राहत असेल तर तिथे आपल्याला भात पीक निवडले पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि पाण्याचा चांगला निचरा होत असेल तर तिथे आपण भुईमूग नागली वरई या पिकांमधील केले पाहिजे. यामध्ये पाणी जमिनीचा प्रकार हे सर्व बघून शेतकऱ्याने पिकाचे नियोजन करणे फार महत्वाचं आहे. आता यामध्ये समज ठरलं की मला भात लावायचा आहे भुईमूग लावायचा आहे तर पुढे काय ठरवायचं आहे की आपल्याला कुठली जात लावायची आहे ती जात निवडताना शेतकऱ्यांनी फार जागरूक राहणे महत्वाचं आहे. आता ती जात अधिक उत्पन्न देणारी संकरित किंवा सुधारित असली पाहिजे. तसेच ती जी जात आहे ती रोगाला प्रतिकारक करणारी असली पाहिजे. ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी नीट लक्षात घेतले पाहिजे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी. कारण काय बदलत्या हवामानात अचानक कुठले कुठले रोग येत असतात त्यामुळे शेतकरी एकदम हतबल होऊन जातो. आणि ह्या जाती निवडताना अनुवंशिक गुणधर्म पाहिले पाहिजेल, रोगाला प्रतिकारक केले पाहिजेल, किडींना प्रतिकारक केले पाहिजेल हे फार महत्वाचं आहे उत्पन्नाच्या दृष्टीने. म्हणून जमीन व माती आणि बियाण्याची जेव्हा आपण निवड करतो त्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच. हे झालं सर जातींविषयी, पण जेव्हा आपण बियाणं खरेदी करतो तर तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांना काळजी घेणं गरजेचं असतं नाही का?
0: बरोबर.
1: काही वेळा त्यांची फसवणूक होत असते तर काय सांगाल याविषयी?
0: आता बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत राहिले पाहिजे या गोष्टीकडे. जेव्हा बराच वेळ जे आवश्यक असलेले बियाणे ते खरेदी करताना संपलेलं असतं तर जे हंगाम सुरू होण्यापूर्वीच ज्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे आहे ते खरेदी करून ठेवले पाहिजे. आणि बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे खरेदी करताना माहितीच्या आणि खात्रीशीर दुकानातूनच खरेदी केले पाहिजे. आता बियाणे खरेदी करताना आपल्याला आवश्यक ज्या जातीच्या आहेत की नाही ते पाहिलं पाहिजे. त्यांनी बियाणे खरेदी केल्यानंतर ती पिशवी जी शीलबंद आहे की नाही ते पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर बियाण्याला योग्य टॅग लावलेला आहे की नाही, त्या टॅगवर अंतिम तारीख आहे की नाही, उत्पादकाचे नाव उगवण क्षमता या सर्व गोष्टी आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस हे बियाणे खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याने दुकानदाराकडून ते छापील ओरिजिनल पावती घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जेणेकरून पुढे जे येणारे काही अडचण आहेत त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे नियंत्रण करू शकतो.
1: म्हणजे पावती असेल तर तुम्ही ती सादर करून तुमची तक्रार सुद्धा दाखल करू शकतो. बरोबर सर. आता पूर्व मशागतीमध्ये खतांचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं?
0: आता खताचं नियोजन करताना नुसतं रासायनिक खतावर अवलंबन न राहता शेतकऱ्यांना शक्य असेल तर उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे तर त्या शेतकऱ्याने हिरवळी खताचा एक उत्तम पर्याय, आता ह्यामध्ये आपण ढेंचा ताग ह्या पिकाची पेरणी करावी, ते साधारण फुलोरा येण्याच्या वेळेत चिखलामध्ये त्या जमिनीमध्ये गाडावे आणि ते कुजल्यानंतर उत्तम प्रकारे एक सेंद्रिय खत जे आहे जमिनीमध्ये तयार होते आणि जे रासायनिक खतावर अवलंबून राहणे आहे ते आपण कमी करू शकतो आणि जमिनीची जी सुपीकता टिकून राहते, जमिनीची जलधारण क्षमता वाढते, त्यामुळे हिरवळीच्या खतांचा वापर करणे फार महत्वाचं आहे. रासायनिक खत जसं आपण वापरतो तसं ज्या पद्धतीने जे काही हिरवळी खत आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये केलं पाहिजे.
1: बरोबर. आता सर बीज प्रक्रिया जी आहे तर ही सुद्धा खूप महत्वाची ठरते कारण आपलं येणारं जे उत्पादन आहे ते त्यावर अवलंबून असतं. तर ही बीज प्रक्रिया कशी करायची किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: बीज प्रक्रिया करताना आता जे बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे फार महत्वाचं आहे. आता ते केल्यामुळे पुढे येणारे जे रोग आहेत ते आपण कमी करू शकतो. त्यानंतर जे हवेतील नत्रांचे स्थिरीकरण करण्यासाठी जीवाणू प्रक्रिया करणे सुद्धा तेवढं फार आवश्यक आहे. आता जे PSB त्याची सुद्धा प्रक्रिया करणे आवश्यक आहे. म्हणजे एक दल वर्गीय जे पिकं आहेत त्यासाठी आपण एझोटोबॅक्टर खरेदी करून ठेवावे. आता जे शिंग वर्गीय द्विदल वर्गीय जे पिकं आहेत त्यांनी रायझोबियम जीवाणू संवर्धक खरेदी करून ठेवावे आणि त्याची पीक पेरणीपूर्वी प्रक्रिया करणे फार गरजेचं आहे. त्यामुळे पीक वाढीसाठी आपल्याला मदत होऊ शकते. म्हणून कुठलेही बियाणे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण लागवड करणार असाल किंवा खरेदी करणार आहात तर लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे.
1: सर आता तण नियंत्रण जे आहे तर याचं व्यवस्थापन कसं करायला हवं शेतकऱ्यांनी?
0: आता बराचसा जो भाग आहे तो आपण पूर्व मशागत मध्ये केलेला आहे. आता जमिनीची नांगरट केल्याने उन्हामुळे बरेच जे तण आहेत ते मरून जातात किंवा जे कंद आहेत ते नष्ट होतात. आता तण नियंत्रणासाठी आवश्यक असलेले जे तणनाशक ते सुद्धा शेतकऱ्यांनी खरेदी करून ठेवले पाहिजे. आता कुठली औषधं खरेदी करून ठेवली पाहिजे? जे पेंटामिथिलिन आहे, ऑक्सीफ्लोरोफेन आहे, हे तणनाशक शेतकऱ्यांनी खरेदी हंगाम जेव्हा सुरू होतो त्यावेळेस खरेदी करून ठेवणे गरजेचं आहे. आता ती वापरताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असेल किंवा ओलावा झाल्यानंतर ही तणनाशक आपल्याला वापरायची आहेत. आता तणनाशक ज्यावेळेस आपण मारणार आहोत तर ते पुढे पुढे न मारता मागे मागे आपल्याला काय करायचं येत मारायचं आहे.
1: अच्छा.
0: जेणेकरून जे तण मारलेलं आहे तणनाशक जे आपण फवारलेलं आहे ते पायाखाली तुडवला जाणार नाही. या गोष्टी केल्यामुळे सर्वसाधारण आपण 20 ते 25 दिवसापर्यंत तणावांवर नियंत्रण करू शकतो. याच गोष्टीमध्ये जेव्हा आपण बियाणे खरेदी करतो तर त्यासोबत जे शेतकऱ्यांनी तणनाशक जे आहेत ते सुद्धा खरेदी करणे खूप गरजेचं आहे
1: नक्कीच
0: खरीप हंगामाच्या दृष्टीने.
1: सर आता वैरणीबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
0: आता जसा खरीप हंगाम सुरू होतो तर जसं आपण लागवडीबद्दल जेवढा आपण काळजी घेतो त्याचबरोबर शेतकऱ्यांनी वैरण जे आहेत वैरण असेल जळाऊ लाकूड असेल तर शेतकऱ्यांनी हे सुद्धा गोष्टी खूप आवश्यक आहेत म्हणजे महत्वाचे आहेत. आता जळाऊ लाकड आहेत ते गोळा करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे जसं की ते भिजणार नाही. त्याचबरोबर खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारण खरीप हंगाम जेव्हा सुरू तयार होतो तर शेतकऱ्यांनाकडे तेवढा वेळ नसतो तर ही जी कामं आहेत ही पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्यातच शेतकऱ्यांनी करून ठेवली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे जे गुरांसाठी बैलांसाठी लागणारं जे वैरण आहे ते सुद्धा एका सुरक्षित ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे गुरांना बैलांना जे काही चारा लागतो त्या पद्धतीचा आपण त्यांना वेळेवर देऊ शकतो. खरीप हंगामामध्ये जसं आपण लागवडीबद्दल जसं आपण काळजी घेतो तर बैल गुरं यांच्यासाठी सुद्धा आपल्याला या पद्धतीचे नियोजन करणे खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच बरोबर. सर आता फळबाग लागवड जी आहे तर ह्याची सुद्धा पूर्व मशागत करणं गरजेचं असतं तर ते कशी करायला हवी?
0: आता ज्या शेतकऱ्यांना फळझाड लागवड करायची असेल उदाहरणार्थ आंबा काजू चिक्कू नारळ तर त्याची तयारी ती मे महिन्यातच केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ ज्या ठिकाणी जंगल आहे झाडे झुडपे आहे ते तोडून तो परिसर आपल्याला स्वच्छ करून ठेवायचा आहे.
1: बरोबर.
0: आणि ते केल्यानंतर जे विद्यापीठाने शिफारस जे केल्याप्रमाणे योग्य अंतरावर खड्डे मारून घ्यायचे आणि उन्हाळ्यामध्येच आपल्याला त्यामध्ये माती कंपोस्ट सुपरफॉस्फेट हे मिश्रण खड्ड्यामध्ये भरून ठेवायचे. आणि शेतकऱ्याला जे लागणारे जे कलमे आहेत तर त्यांनी कृषी विज्ञान केंद्र असेल कृषी विद्यापीठ आहे शासकीय रोपवाटिका आहे त्यामध्ये नोंदणी करून ठेवायची आहे आणि त्याला जे खात्रीशीर कलमे मिळतील या गोष्टीकडे पाहून शेतकऱ्यांनी ते नियोजन केले पाहिजे. अशा पद्धतीने जसं आपण बी खरेदी करतो तर ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडाचं सुद्धा त्यांना खरीप हंगामामध्ये करायचं असेल तर ही पूर्वतयारी करणे खूप महत्वाचं आहे.
1: नक्कीच बरोबर. सर आपण ही एवढी सगळी चर्चा केली तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात परंतु काही वेळेला शेतकऱ्यांकडनं काही चुका होऊ शकतात, तर त्या हंगामाच्या दृष्टीने तुम्ही काय एक सल्ला द्याल शेतकऱ्यांना, काय सांगा?
0: शेतकऱ्यांना सांगायला गेलं की बऱ्याच वेळेस काय होतं, पाऊस अवकाळी आहे, पाऊस कधी मागे पुढे होत राहत, तर शेतकऱ्यांनी बी पेरताना घाई न करता जे काही हवामानच्या दृष्टीने जे काही मेसेज असतील
1: किंवा थोडे बदल
0: होत राहता सूचना असतील, त्यानुसारच तुम्हाला बियाण्याची पेरणी केली पाहिजे. बऱ्याच वेळेस शेतकरी पाऊस पडण्याच्या अगोदरच बी पेरून टाकतात आणि बी पेरल्यानंतर बराचसा जो पाऊस आहे तो लांबणीवर जातो आणि त्या लांबणीवर गेल्यानंतर ते बी आपोआप ते जमिनीमध्ये खराब होतं, त्यामुळे शेतकऱ्यांचे जे बियाणे आहेत ते सुद्धा खराब होण्याचे वाढू शकतात. म्हणून शेतकऱ्यांनी ही गोष्टीकडे काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना त्यासाठी जे काही आपण मुद्दे घेतलेले आहेत, म्हणजे सुरुवातीपासूनच पूर्वतयारी आहे, माती परीक्षण आहे, त्यानंतर अवजारांची काळजी घेतली आपण ज्याप्रमाणे, बियाण्याची खरेदी करताना काय शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, तण नियंत्रण, ह्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं, नक्कीच जो फायदा आहे या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना होणार.
1: नक्कीच, म्हणजे नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर
0: पद्धतीने होऊ शकतो आणि शेतकऱ्याची जी धावपळ होती जसं
1: खरी टाळता येईल
0: टाळता येईल.
1: बरोबर,
0: तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वेळेच नियोजन वाचेल, त्याचबरोबर आपला जो होणारा जो काही खर्च आहे तो सुद्धा आपण या पद्धतीने कमी करू शकतो.
1: सर सर, एकंदरीतच खरीप हंगामाची पिकांची जी लागवड पूर्वतयारी आहे याविषयी तुम्ही योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आज तुम्ही आलात आणि खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात खरीप पिकांची लागवड पूर्वतयारी याविषयी डॉक्टर प्रशांत वरठा यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. श्रोते हो, उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण तोंडली पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकू शकणार आहात. तसंच उद्याच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचा विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. मीनाक्षी केळुसकर यांची मुलाखत आपण माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकू शकणार आहात.

श्रोते हो, कार्यक्रमात आत्ताच आपण जे गीत ऐकलं ते हापूस या चित्रपटातलं होतं. उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांच्या स्वरात संदीप खरे यांची रचना, सलील कुलकर्णी यांचं संगीत होतं.

श्रोते हो, हे गीत आपण ऐकलत नांदायला जाते या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात. पी सावळाराम यांची रचना होती, वसंत प्रभू यांचं संगीत. या गीताबरोबरच माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आम्ही आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला निरोप घेत आहे, नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे ठीक 8:50 झाले आहेत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुसच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट मावीम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
2: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1-86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन जी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत

माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60%

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहेत. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहात आता लोकसंगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते आहेत रावसाहेब खर्जे आणि पार्टी. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: तर तेवढ्या वेळेत मात्र
1: काय झालं?
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याची शंकर स्वामीची
1: सेवा करत होती
0: आणि स्वतः सेवा करत असताना एके दिवशी काय चमत्कार झाली याला?
1: काय बरं
0: महाराज
1: काय झालं?
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाळीला
1: नाही आला
0: आणि तो जबुदाग्नी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला.
1: दृष्टी न बघितली रेणुकाने त्या वेळेला.
0: तेव्हा रेणुकाची दृष्टी गेली होती स्वतः जबुदाग्नी ऋषीकडं
1: आणि
0: मग मात्र रेणुकीला ते मात्र घडा उचली ना बर का?
1: म्हणून सुद्धा हाक मारावी या ऋषीला म्हणून
0: स्वतः रेणुका बर का?
1: काही बरा
0: हाय मारू लागली हो हाय मारू लागली जबुदाग्नी.

0: तर मात्र
1: काही बरा
0: स्वतः जबुदारणी रुची ना मात्र
1: स्वतः घडा उचलून दिला बरोबर
0: रेणुका कोण वचन घेतला आणि घडा उचलून डोईशिराला दिला
1: आणि स्वतः रेणुका मात्र डोईशिरा शिराला घडा लावून
0: निघून गेले स्वतः शंकराच्या सभेला आणि कैलास गिरीला
1: आणि जाऊन सुना
0: आपल्या मापित्याची सेवा करू लागली
1: आणि मग
0: एवढ्या शंकरन धिकार केला स्वतः रेणुकाचा
1: काय कसा बरा
0: भाई
1: काय झालं
0: नेहमी प्रमाण तू सेवीला लवकर पूजेला येते ना आज उशीर धोण्याची कारण कोणती
1: असू सुद्धा बोला देव शंकर लागला तर बोला आपल्या लेकीला
0: तेव्हा बाबा
1: काय झालं
0: हे रंकारी तळ्याला एक म्हातारा वरदा ऋषी
1: आहे बर का
0: तुम्ही नेत्रांना पाहिल्या बरोबर
1: दृष्टी दजगले गेल्या बरोबर माझी शक्ती
0: कमी झाली आणि मला ते घडा मात्र उचली ना
1: म्हणून कृतज्ञ ऋषी कडून तो घडा उचलून घेतला
0: हाक मारली ने घडा उचलू लाग म्हटल्यावर तू ऋषी न माझ्याकडून वचन घेतलं आहे
1: तू कोणचा बरा
0: कारण लग्न विवाहाच्या दोघांचा झाला पाहिजे असं तू ऋषी वर मागून घेतला आहे
1: वचन दिले मला वचन मागून
0: तेव्हा शंकराने विचार केला जे तुला हवे हवे ते पाहिजे मिळाले बर का
1: आणि मग
0: म्हणून स्वतः शंकरानं
1: काय केलं त्या ठिकाणाला
0: रेणुका

luna.

0: हे स्वतः शंकर आपल्या रेणुकीचा आणि देवदागणी ऋषीच लग्न
1: रंकारी तळ्यावरती लग्न लावून दिला
0: आणि निघून गेला
1: आणि मग
0: एवढ्यात स्वतः जबुदागणी पासून स्वतः तू रेणुकीला
1: पोटी गर्भ राहिलेला
0: आणि तो गर्भ राहिला असताना
1: काय बर
0: महाराज स्वतः काय चमत्कार झाली
1: बर
0: एके दिवशी मात्र
1: काय बर
0: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
1: त्या ठिकाणाला
0: आणि शिकार

0: सुने आजा की साजिया,
1: सुने आजा की साजिया, सुने आजा की साजिया,
0: गुलाबी तेरे रंगा जिया, गुलाबी तेरे रंगा जिया,
1: गुलाबी तेरे रंगा जिया, गुलाबी तेरे रंगा जिया,
0: राजा यान बगुने हो, राजा यान बगुने,
1: राजा यान बगुने वाला राजा यान बगुने,
0: बात
2: कहीं बरो,
0: अच्छा बिड़ी ना,
2: कहीं बरो,
0: हरंकारी तल्याला मात्र नेत्रन पाव महाराजा
2: काय बर
0: सोतार नेत्र दीपत होती जपदाग्नी रुचीची
2: आणि
0: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून
2: म्हणून काय केलं त्या वेळेला
0: इकडे तिकडे पाहिलं तर तू म्हातारा जपदाग्नी रुची मात्र
2: दृष्टी पडल्या बरोबर
0: महाराजा
2: काय झालं
0: आणि तपचार घेऊ करीत तपचार घेऊ करीत
1: तपचार घेऊ करीत तपचार घेऊ करीत
0: एवढ्या बाबा घेऊ वेळ होत अशा बाबा घेऊ टाइम भात भाच्या भान घेऊ काढून
1: राजा
0: घेऊ ऋषीच्या कंठ नियम घेऊ

एवढ्या बाबाची वेळ होतो गेला खूप विचार.

0: అలాగలా ఊతగ ఊబులైలా
1: आणि
0: मात्र पुळ धावत गेला तू रेणुकाच्या जवळ
1: धरलं तिच्या हाताला आणि दरदरा वडी
0: आणि महाराज
1: स्वतया
0: दरा दरा वडत घेऊन ठेवलू तू राजमहाला
1: आणि मग
0: आणि काय बोलतो स्वतः
1: द्या
0: स्वतः रेणुकाला
1: काय लागला होता बोलायला
0: लेत बाबड तू भोग देश द्यायला पाहिजे मला बर का
1: नाही तर
0: काय बरं होणार नाही बर का
1: एवढा बोलताना
0: आणि सुवर्णपूर जिल्हा

0: అంగిరాకి కావాల అవును రావు సాబున్ అవాల ఓవి గైని కింద రాలా ఓవి గైని కింద రాలా.
1: श्रोते हो, या आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. सादरकर्ते होते रावसाहेब खर्जे आणि पार्टी. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरातली ही रचना इलाही जमादार यांची.

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्रोते हो आपण ऐकत आहात. विवेक केळकर यांच्या स्वरात पुढली रचना आपण ऐकणार आहोत, नाधो महानोर यांची

घेतलात? रात्रीचे 8:45 होत आहे. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
1: श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण ऐकत आहात. 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 10:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद. विलंबित आणि मध्यलय बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ढुंडू बारे सैया आणि मध्यलय बंदिशीचे बोल आहेत अजाहू आये श्याम. त्यांना तबला साथ आहे विपुल ढोले यांची आणि व्हायोलिनवर साथ आहे शिरीष भालेराव यांची. ऐकूयात तर सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद ऐकलात. त्यांना तबला साथ होती विपुल ढोले यांची आणि व्हायोलिन साथ होती शिरीष भालेराव यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप वर सुद्धा.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकता येतील. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नभोनाट्य. शीर्षक गुंता, लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित. ऐकूयात नभोनाट्य गुंता.
3: रसिकहो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य गुंता. लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित.

0: तरी बाबा माई गेल्यावर लगेच तुम्हाला मी माझ्या बरोबर पुण्याला चालायला सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकतच नाही. बर, पहिलं पत्र केव्हा आलं?
1: पहिलं पत्र हे बघ श्याम, तुला सांगतो, हे बघ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बघ.
0: म्हणजे 2 महिने झाले, आणि त्यानंतर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 8 पत्र, ते सुद्धा आठवड्या आठवड्याच्या अंतराने. बरं, शेवटचं पत्र केव्हा आलं?
1: शेवटचं पत्र हे बघ बाळ 10 दिवसापूर्वीच. अरे खर तर तुम्हाला कळणार नव्हतो रे, पण थोडा खचलो. नाही होय करून परवा, अरे पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो.
0: बरं,
1: राजवाडे नावाचा इन्स्पेक्टर होता, माणूस बरा वाटला. इन्स्पेक्टर असून विनयाने बोलला, अरे तुला सुद्धा त्या दिवशी मी एसटीडी सुद्धा केला.
0: अहो पण एवढी पत्र येईपर्यंत उगीच वाट पाहिली.
1: नाही म्हणजे तसं मी आधी कळणार होतो. अरे बाबा एकदा वाटलं गाण्याच्या क्लासला येणाऱ्या मुलांना सांगावं का, पण स्वतःच स्वतःची समजूत काढली. शिवाय वाटलं तू सुद्धा कामात असतोस, तुझी नोकरी संसार, आणि 1-2 पत्रात असं वाटलं की मला म्हाताऱ्यालाच कुणी घाबरत असेल गंमत म्हणून, कारण थोडंसं मी 63 आणि रागीट आहे ना.
0: अहो तसं नाही हो बाबा, आणि आताच्या परिस्थितीत प्रत्येकालाच राग येतो, कारण बिकट स्पर्धा आहे ना सगळीकडे. आणि बाबा माझ्यावर शामलीवर कधी उगीच चिडलाय तसं वाटत नाही मला.
1: अरे बडबड कांद्याला सुद्धा कळवलं.
0: तिला कशाला बोलवलं? शामली आणखीन बडबड करून गोंधळ घालेल, गोंधळे कराय ती. तिनेच नाही ना पत्र लिहिली तुम्हाला तिच्याकडे, म्हणजे बडोद्याला न्यायला.
1: अरे अरे अरे कांदा आणि लिखाण शक्य नाही रे बाबा. परीक्षेचे पेपर कसे लिहायचे ते तिला आणि त्या परीक्षकांनाच ठाऊ, आणि मला ती घाबरवणार. अरे शक्यच नाही.
0: नाही नाही गंमत केली मी सुद्धा.
1: गंमतच चालली रे बाबा, गंमतच चालली, पण जीव घेणी आणि कोण करते तेच कळत नाही रे. पण तुम्ही माझी हक्काची पाखर, तुम्ही असं करणार नाही रे, आणि ते सुद्धा माझ्या या वयात. तुम्ही
0: बाबा काव्यात बोलताय, गाण्याबरोबर हल्ली काव्य वाचनाचे सुद्धा क्लासेस घेताय की काय?
1: अरे नाही रे श्याम, महिन्याभरात गाण्याचे क्लासेस सुद्धा बंद केले. अरे संभ्रमात पडलोय, आणि काव्य कसलं सुचतंय.
0: बर कांदा काय म्हणाला?
1: येतोय येतोय, तो सुद्धा येतोय. बर
0: आला वाटत.
2: अरे दादा तू कधी आलास? आणि हे काय बाबा असे मोखपणे खुर्चीवर का बसले? तब्येत तर ठीक आहे ना त्यांची? अरे दादा बोल ना काहीतरी, तू कधी आलास?
0: हो हो अगं सांगतो सगळं, आधी बस तर, मी कालच आलोय.
2: आणि बाबा का बोलत नाहीये? ताप वगैरे तर नाही ना आला? मी तर घाबरूनच गेले. बाबा म्हणाले निघून ये, म्हटलं झालं तरी काय, 2 मिनिटं मला फिरल्यासारखं झालं. त्यातून हे कामानिमित्त बाहेरगावी गेलेत, छोट्याला सासूबाईंवर सोडलं, त्या म्हणाला इथली काळजी करू नकोस, मी बघेन. तू आधी बाबांच्याकडे जा, ते असे उगीच फोन करणार नाही. त्यांना सुद्धा बाबांची काळजी वाटली. पण बाबा तुम्ही बोला ना काहीतरी.
1: अगं श्यामली मला बोलू देतेस का? हे बघ अगं तसा मी खंबीर आहे, पण थोडा धीर खसल्यासारखा झालाय ग. एकदम 8-8 पत्रं आली ना, आणि प्रत्येकाचा मजकूर सगळा तोच, तुमच्यावर आमचं लक्ष आहे म्हणे. तुमचं काही खरं नाहीतर एवढी इस्टेट एकट्याला काय करायची म्हणत होते.
2: पण बाबा पोलिसांनी कळवलं का?
1: मुली अगं 2 दिवसांपूर्वी. पण पोलीस लक्ष घालतील का? अगं त्यांच्या मागे बरीच कामं असतात. आस्फोट काय तर म्हणे, उद्या खून काय, परवा मारामाऱ्या. अगं ह्या असल्या आमच्या गोष्टी म्हणजे क्षुल्लक वाटणार बघ.
2: ही काय क्षुल्लक गोष्ट आहे? मानसिक संतुलन बिघडवणार आणि म्हाताऱ्या माणसाला त्रास देणं. तरी मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही दादाकडे जा, नाहीतर माझ्याकडे तरी चला. पण हट्टाने तुम्ही एकटे राहताय, म्हणजे असं काहीतरी होणारच. एकतर हल्लीची परिस्थिती नुसती चिघळली, प्रत्येक क्षण माणूस जीव मुठीत घेऊन जगतोय. पेपर बघितला तरी भीती वाटते, कुठली बातमी आनंद देणारी नसतेच, उलट क्षणाक्षणाला धीर खचवणारीच असते.
1: श्याम, अरे म्हटलं काही नाही, बडबड कांदा सुरू झाला रे बाबा, आता आपली काही खैर नाही.
2: म्हणजे आम्ही काळजीपोटी बोलणार आणि हे आमची टिंगलच करणार. बाबा, माझ्या बोलण्याचा मतीदार्थ तरी समजून घ्या.
1: बाप रे, मतीदार्थ. एम ए विथ मराठी.
2: बोलल्या
1: बोलल्या.
0: एक मिनिट, एक मिनिट, मी मध्ये बोलू का बाबा? आपण तुमच्या पत्रांबद्दल बोलूया का?
1: हे बघ श्याम, तो विषय आला ना की मला टेन्शन येत, आणि पोलीस आता होईल ना त्याचा शहानिशा. तुम्ही इथे आलाय तर जरा वेगळ्या विषयावर बोलूया ना आपण. श्याम श्याम, अरे तुझी चिमुरडी काय म्हणते? मध्ये तू म्हणाल होतास ना की लहान लहान चारोळ्या करत होती. कोणती रे ती चारोळी? कोणती?
0: हा ती पायरी चढता चढता वाचली डायरी. पायरी चढता चढता वाचली डायरी. डायरी वाचता वाचता चढले पायरी.
1: डायरी वाचता वाचता चढले पायरी. वा वा वा वा. सुरेखच तिच्या आजीवर गेले. आणि कांदे, तुझ्या छोट्याला या आजोबासारखी रियाजाची वगैरे आवड आहे का नाही?
2: तुम्हाला काय वाटतंय बाबा, माझा छोटा किंवा श्यामची चिमुरडी इथल्या आजी आजोबांवर जाणार आहेत का? लहान मूल ज्याच्या सान्निध्यात वाढतं त्याचे गुण घेतं. वर्षानुवर्ष तोंड सुद्धा दिसत नसलेल्या व्यक्तीचे गुण त्याच्यात कसे काय उतरणार? त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून एकटं राहायचं सोडायचं असतं, आणि स्वतःच्या मुला मुलींकडे काही दिवस तरी फेरफटका मारायचा असतो.
1: रक्ताचा गुण रक्तात आपोआप उतरतो, त्यासाठी सान्निध्याची गरज नसते.
0: जाऊन दे ग श्यामली, यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी.
1: हो हो हो, आमची विचार करण्याची पद्धतच वेगळी. हो बरोबर, हे मात्र अगदी खरं. अरे म्हणूनच एकटा राहतोय. संगीतात वेळ कसा अगदी छान जातो. अरे त्यातून या लहान मुलांच्या तोंडून ते भूप ते मारवा आळून घेताना असा मजा येतो. वा वा वा. अरे यासाठीच माझा जन्म झालाय. संगीताच्या लहरी रंध्रा रंध्रातून फिरल्या की माझा मी राहतच नाही बघ. परमेश्वरानं अरे माणसाला ज्या काही गोष्टी मुक्त असताना बहाल केलेल्या त्यात हे संगीत आहे. दर दर दर अरे श्याम, लहानपणी पक्षाचा रंग मला आवडत नसे की त्यांच्या हालचाली. मला त्यांचा आवडायचा तो फक्त चिवचिवाट, आणि त्या चिवचिवाटामुळे वातावरण इतकं सुंदर व्हायचं, त्यातून तो उत्पन्न होणार नात. अरे बघ, अरे तोच नाद मला माझ्या विद्यार्थ्यात सापडतो. बर,
0: विद्यार्थ्यांमध्ये? बाबा, त्या विद्यार्थ्यांमधलाच कोणीतरी नाही ना? नाही म्हणजे हल्लीचे पिक्चर या मुलांना आदर्श बनवण्याऐवजी गँगस्टर्सच बनवतात म्हणून म्हटलं.
1: नाही नाही नाही नाही, हे बघ, अरे शिकवण्या महिना होऊन गेला केव्हाच बंद केल्यात. या पत्र प्रकरणामुळे एक मात्र झालं बाबा, सूर बेसूर झालेत. आणि ही मुलं

0: तशी 1-2 तासच इथे असतात, बाकीचे दिवसाचे 20-22 तास मी अरे एकटाच असतो रे, एकटाच.
1: चूक केली तुम्ही बाबा, शिकवण्या सुरू ठेवायच्या होत्या, उलट आणखी वाढवायच्या. मला सांगा तुम्ही एकटे बसून काय करता? पुन्हा पुन्हा तोच तोच विचार, दुसरीकडे मन रमवायचं.
0: अरे कळतंय ग, कळतंय, पण वळत नाही ना. एकदा ह्या पत्र प्रकरणाचा उलगड झाला ना की पुन्हा पुन्हा तुला सांगतो अगदी जोरदार शिकवण्या सुरू करणार आहे, बघ जोरदार शिकवण्या करणार आहे. पण ही पत्र श्याम श्याम, अरे मी काय म्हणतो, किती दिवस इथे मुक्काम करणार आहेस?
2: या पत्रांचा सूक्ष्मोक्ष लागला की ताबडतोब निघेन.
0: श्याम, हे काम जरा कटकटीचं झालंय बघ, थोडासा वेळ हा लागणार. यात व्यक्ती कोण, त्यांचा हेतू काय हे कळलं की अगदी कसं निश्चिंत होता येईल बघ.
1: पण बाबा, असल्या वाईट गोष्टी करणाऱ्याचा चांगला हेतू संभवतच नाही. मला एक सांगा, या जगात सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?
2: अर्थातच पैसा, मनी.
1: करेक्ट, पैसा मिळवणं आणि तो सुद्धा कमीत कमी श्रमात. हा पैसा दिवसेंदिवस माणसाभोवती अक्रार विक्रार राक्षसाचं रूप धारण करतोय. कधी कुणाला कुठल्या पद्धतीनं तो भ्रष्ट करेल आणि खाऊन टाकेल हे सांगता येत नाही. घरात एकटं माणूस आहे, वयानं वृद्ध आहे, त्याला सतत घाबरवलं आणि नंतर घाबरवलेल्या अवस्थेत त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित वदवून किंवा करवून घेतलं की पुढचा कार्यभाग साधला. बाबा, कपाळावर हात मारायची वेळ आली आणि तुम्ही टाळ्या कसल्या वाजवताय?
0: अरे बाबा श्याम, कांदा बराच तयार झालाय बरं का.
1: परिस्थितीच माणसाला घडवते बाबा.
2: हो, पण इथे बिघडवते.
1: ती कशी?
2: बाबांना घाबरवणारा कुणीतरी परिस्थितीचाच गुलाम असणार.
1: अरे हल्ली चांगलं असलेल्या निरुपयोगी माणसांना सुद्धा विकृती असते.
0: अरे बाळानो,
1: काय झालं बाबा?
0: माझा घसा कोरडा पडल्यासारखं वाटतोय. श्यामल श्यामल, थोडं पाणी देतेस का?
2: हो हो, श्यामल पाणी घेऊन ये. घाबरू नका बाबा, घाबरू नका, आम्ही आहोत ना. तो माणूस हातात लागू दे एकदाचा, असा धडा देतो ना की पुन्हा असले प्रकार करणार नाही.
0: अरे अरे, हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं झालं रे. कुणीतरी धूर्तपणे डाव साधतोय. अरे म्हणूनच मी तुम्हाला इथे दोघांना बोलव रे.
2: अरे
0: अरे, मला या वयात एकट्याला थोडी भीती वाटते रे. काहीतरी ऍक्शन घ्यायला हवे रे तुम्ही. तुम्ही तुम्ही तुम्ही माझ्या माझी मुलं, तुम्ही माझी कामाची माणसं, माझ्यामुळे तुम्हाला मी खरंच मी तुम्हाला खरंच त्रास देतो.
2: हो, असं काही नाही आहे बाबा. आधी हे पाणी प्या. हां, हे बघा बाबा, 1-2 दिवसातच त्या पत्र पाठवणाऱ्या माणसाचा छडा लावूया. हां, झालं पाणी पे. शांत व्हा. हे बघा बाबा, मला आता तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कळवले?
0: अरे अरे अरे बघ, तू गाई गाई काही करू नकोस. हे बघ, मी सांगतो, तू शांतपणे घे. हा काय, तू शांतपणे घे. कुणीतरी माझ्या म्हाताऱ्याची, तुला सांगतो, एकदाच मस्करी सुद्धा केली असेल. कळलं का?
1: कशी मस्करी? ओ, मस्करीला सुद्धा काहीतरी मर्यादा असते. 8 पत्र आली आणि 8व्या पत्रात निर्वाणीचं लिखाण. ह्यात नक्कीच काहीतरी डाव आहे.
0: हो, डाव आहे, डाव आहे. म्हणजे एक डाव होतच असं.
1: आता हे काय आणखी नवीन?
0: अरे काही नाही, हे व गाजलेल्या त्या मराठी चित्रपटाचं नाव एक डाव भूताचा.
2: हो बाबा, माहिती आहे शामली, मला ना बाबा, मला बाबा खरंच तुमचं काही कळतच नाही. या मध्येच तुम्ही चेष्टेत काय बोलताय, मध्येच असा तुमचा घसा कोरडा पडतोय म्हणून सांगताय. मला पोलीस स्टेशनचा पत्ता द्या बघू.
0: अरे पोलीस स्टेशन म्हणजे
2: बाबा, आता तुम्ही म्हणालात ना त्या पोलीस स्टेशनचा पत्ता.
0: ना, त्या तो हा, त्या एनसीचा कागद. हा एनसीचा अंधेरी पोलीस स्टेशनला तो राजवाडे नावाच्या इन्स्पेक्टरने त्यांच्याकडे एन्ट्री केली होती. श्याम श्याम, मला

0: टेंशन आला रे श्याम, तू जरा सबूर न, मला अरे मला मला खरंच धडधडलं
1: शांत व्हा, अगदी शांत व्हा।

0: नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी श्याम वाटवे. माझ्या वडिलांच्या केसबद्दल थोडंसं बोलायला आलो आहे.
1: वाटवे? अच्छा अच्छा, म्हणजे भैयासाहेब वाटव्यांची केस.
0: हां हां.
1: तुम्ही चिरंजीव का त्यांचे?
0: हो. तुम्ही राजवाडे साहेब ना?
1: हो. हां हां. हो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे आपली चिकार वाढलेली लोकसंख्या. या गर्दीच्या चेंगराचेंगरीत प्रत्येकाचा जीव गुदमरतोय आणि शेवटी जगण्याच्या धडपडीपायी प्रत्येक जण काहीतरी मार्ग काढतोय. त्यातून नकारात्मक मार्गाने पैसा लवकर मिळतो.
0: हो, पण अशानं चांगल्या आणि निरपराध माणसांचं जगणं अवघड होतं. त्यातून वृद्ध माणूस असलं की ते अधिक घाबरतात.
1: हो, मग आम्ही कशासाठी आहोत? बाबांना सांगा, अजिबात घाबरू नका. असल्या बदमाशांना पकडायला वेळ नाही लागत. अहो, हे भुरटे असे मासे पटकन गळायला लागतात.
0: हो, पण जाळं टाकलेत का?
1: हो.
0: नाही म्हणजे लवकर, कारण माझे वडील इथे एकटेच असतात. हो, शिवाय फ्लॅट संस्कृतीत राहतायत. आजूबाजूचे सर्व दरवाजे बंद. मी पुण्याला असतो. मी आणि बहीण जाण्याआधी त्या बदमाशाला पकडलं म्हणजे खूप बरं होईल.
1: तुम्ही नसता का इथे?
0: नाही.
1: तरीच भैयासाहेब त्या दिवशी एकटेच आले होते.
0: हां हां.
1: एनसी करताना फारच घाबरले होते. अहो, हाताना घाम आला होता. पेपरवर सही करायला पेन दिलं ते सुद्धा घामानं भिजलं होतं.
0: काय सांगताय काय तुम्ही?
1: हो,
0: पण तसे आमचे बाबा खरे धीराचे आहेत. नाही, पण कदाचित आता घाबरले असतील.
1: तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर राहायला का नेत नाही? अहो, या वयात एकट्यानं राहायचं म्हणजे.
0: अहो, मनातलं बोललात साहेब, अगदी मनातलं बोललात. पण हट्ट हट्ट साहेब, हट्ट काय करणार. लहान मूल आणि म्हातारं माणूस दोघही सारखेच. ह्या हट्टापाई आपली मधली पिढी नेहमीच हतबल असते. अहो, त्यांना गाण्याची आवड आहे. म्हणजे पुण्याला माझा मोठा फ्लॅट आहे आणि तिथे एक खोली खास तुमच्या रियाजासाठी देतो असं म्हटलं, पण ऐकतच नाहीत. कुणीही त्रास देणार नाही. बहीण आहे ती म्हणते की बडोद्याला चला, तर तेही नाही. म्हणजे आम्ही सुद्धा टेन्शन फ्री जगू, पण काही ऐकतच नाही तो.
1: यू आर राईट.
0: पण ऐकलं पाहिजे ना.
1: जाऊ दे, तुमचं हे वैयक्तिक आहे. आपण या पत्र प्रकरणाचा छडा लावू. या लोकांना असं मोकळं सोडण्यात पॉइंट नाही. अरे, आज तुमच्या बाबांना त्रास दिला, उद्या दुसऱ्या कोणाला देतील?
0: बाबांनी तुमच्याकडे ती पत्र आणून दिली आहेत ना? नाही, म्हणजे ती जरा मला पाहायची होती. नाही, बाबांनी ती घरी ठेवली असती तर बरं झालं असतं. कदाचित हस्ताक्षर माझ्या ओळखीचं निघालं असतं तर मग.
1: ते काम हस्ताक्षर निपुणाचं. माझ्याकडे भैयासाहेबांनी पत्र आणून दिल्यावर मी ताबडतोब पाठवून दिली. खरं सांगू का, हस्ताक्षर सुद्धा नीट लागत नव्हतं. मजकूर साधारणपणे सारखाच होता. मी म्हटल्याप्रमाणे भुरटाच आहे हो. पत्र सुद्धा घाबरत घाबरत लिहिली होती.
0: सुरुवात असेल कदाचित. बाबांसारखा एकटा वृद्ध आणि अपेक्षित मासा गळाला लागल्यावर खुश असणार, दुसरं काय.
1: पण मी थोडा कन्फ्यूज आहे. पत्र लिहून साध्य काय होणार आहे? मान्य आहे, पत्र लिहिल्यामुळे बाबा घाबरतील. म्हातारपणामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. नको त्या आजाराचे बळी होतील. पण पुढे काय? तुम्ही त्यांची हक्काची माणसं तर येणारच ना?
0: पण कदाचित त्याला आम्ही आहोत हे माहीत नसावं. नाही, किंवा काही कळतच नाही आहे. ही व्यक्ती आमच्या नाही पण बाबांच्या नक्कीच परिचयाची असणार.
1: घरात कोणी गडी मोलकरीण वगैरे?
0: मोलकरीण आहे. नाही, पण ती माझ्या लहानपणापासून आहे आणि अगदी घरच्यासारखी आहे.
1: मग घरात काही रिपेरिंग वगैरे केलं होतं का एवढ्यात?
0: इतक्यात हा, म्हणजे अच्छा, त्या मधल्या त्या बोरिवलीमधल्या केस सारखं. नाही, पण सध्या तसं रिपेरिंग वगैरे काहीच नाही.
1: ठीक आहे, काळजी करू नका.
0: मग निघू मी.
1: हो, मी एक दोन दिवसातच भेटतो आपल्याला.
0: हां.

0: श्यामली
1: काय बाबा,
0: श्यामली मला थोडं जरा पाणी देशील?
1: देते देते. बाबा तुम्ही कशाला घाबरता एवढे? आता त्या पत्र लिहिणाऱ्याची धडगत नाही.
2: बाबा अजिबात टेन्शन घेऊ नका. मगाशीच राजवाडे साहेबांचा फोन आला होता, त्यांच्याकडे हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय. आता पत्र लिहिणारा माणूस ताबडतोब सापडायला हरकत नाही.
1: त्याला ना चांगली शिक्षा झाली पाहिजे. बाबा पण आता यापुढे रिस्क घ्यायची नाही. तुम्ही माझ्याकडे किंवा श्यामकडे राहायला जायचं, एकटं राहायचं नाही. नशीब यावेळी पत्रावरच निभावलं.
2: मला एकच कळत नाही आहे श्यामली, आपण दोघं असताना एक सुद्धा पत्र कसं काय आलं नाही? गेला आठवडाभर हा माणूस स्वस्थ कसं काय बसलाय?
1: अरे राजवाडे साहेब म्हणतात तसा भुलटा असणार तो. त्याला आपण इथे आहोत हे कळलं असणार. चुकून एखादं पत्र आपल्या हाती लागलं तर ताबडतोब त्याचा निकाल लागेल ना. बाबा बिचारे घाबरले.
0: हो ना
2: बाबा, तुम्ही उगीच घाबरलात.
1: तो माझ्या हाती लागला ना तर मी त्याचा असा काया पलट करणार आहे.
2: हा म्हणजे काय करणार?
1: त्याला असा बदडेन.
2: हो बदडेन म्हणे बदडेन. अगं तो काय तुझ्या राजू सारखा कुकुल बाळ आहे का?
1: अरे पण तू आहेस ना माझ्या साथीला.
2: बर मग कशाने धुलाई करायची त्याची?
1: माझ्या नवऱ्यासारखा किरकोळ असला ना तर हाताने, पण तुझ्यासारखा असला ना तर एखाद्या हत्यारानं.
2: हत्याराने?
1: हो हत्यारानं. हत्यारा म्हणजे माझी रे, म्हणजे लाटणं, वरवंटा, खलबत्ता.
2: कुठून टाकू त्याला? तळून
0: गप्प बसा, गप्प बसा, गप्प बसा. अरे अरे माझा जीव कसा विसरतो रे, डोक्यात डोक्यात गरगरल्यासारखं वाटू लागलं रे. अरे काहीतरी
2: बाबा बसा तुम्ही आधी.
0: अरे बसा, माझा जीव घाबरतो.
1: बाबा बाबा तुम्ही कशाला घाबरता? कशाला घाबरताय? और ज्यांनी तुमच्या जीवाशी खेळ मांडलाय त्या नराधमाला शिक्षा केलीच पाहिजे. त्या व्यक्तीला असा सोडताच कामा नये. अहो आज तू तुमच्या जीवाशी खेळतोय, उद्या तू दुसऱ्या कोणाच्या जीवाशी खेळेल?
0: कांदे जरा तू गप्प बसील काय? बघ अगे बघ, हे बघ तू जरा मला पाणी आणून दे. मला
1: पाणी देते.
0: अरे अरे अरे बघ, मला टेन्शन आलं रे, खूप टेन्शन. आपले राजवाडे साहेब येईपर्यंत मला खूप काय वेड्यासारखं होतं. मला हा काळ कसा रिव्हर्स चढणार? एकदा पटकन या गोष्टीचा ते निकाल लागू दे रे. राजवाडे साहेबांचा फोन आल्यानंतर ना मला नुसती बसून आली, चक्कर आल्यासारखी होते. बघ पोटात नुसतं बळबळल्यासारखं वाटतं. कुणा कुणा नतद्रष्टाला असली बुद्धी झाली असेल खरोखर माझ्यासारख्या म्हाताऱ्याला अशा प्रकारे खेळण्याची. पोलीस स्टेशनला त्याला भरपूर मार बसेल बघ. पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला सांगतो काय असतं माहितीये का? अरे मागे एकदा मी पाहिलंय, घोरी उपाय योजना करतात ते. एखादा गुन्हेगार त्याच्या हातात सापडला की हे बघ असं असं माकड करतात त्याच. मला पत्र लिहिणार त्या माणसाच असंच होईल का रे?
2: हो बाबा असंच होईल, ह्याहून जास्त त्रास देतील. तुम्ही शांत व्हा बघू आधी.
0: तोही माणूस आहे रे बिचाऱ्यावर. अरे बिचारा वाईट परिस्थिती आली असेल रे तर असं असं काही नको. अरे माझं मी सांगतो ना, माझं चुकलंच. मी उगाच त्या पोलीस स्टेशनला गेलो.
1: नाही बाबा बाबा एक मिनिट, माझं ऐकतोय
0: मी जरा जातो आणि नंतर येतो.
2: बरं बरं तुम्ही आत बसा शांतपणे. या या या राजवाडे साहेब या.
3: थोडा उशीरच झाला. अहो मुंबईचा ट्रॅफिक, सिग्नल्स, खड्डे, काही विचारू नका.
2: हो पण नाही, वेळेचा मुद्दा नाहीच हो. 11:45 वाजले असते ना तरी चाललं असतं. फक्त ह्या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागू दे. बरं काय आलाय रिपोर्ट?
3: बाबा कुठं आहेत?

0: हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय, त्याच अनुषंगाने त्यांच्याशी जरा बोलायचंय.
1: बाबा, हे राजवाडे साहेब आलेत, जरा बाहेर येता.
0: या या साहेब, काही काळजी करू नका. अहो, रिपोर्ट आलाय, माणूस लवकर मिळेल. फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.
2: राजवाडे इन्स्पेक्टर, म्हणजे मी आता आरोपीच्या पिंजऱ्यात जाणार?
3: अहो तसं नाही हो बाबा. बाबा तुम्ही इथे शांतपणे बसा, बघू. या बसा.
0: हस्ताक्षर निपुणाच्या निकालाप्रमाणे पत्र लिहिणारा माणूस एकतर 10 वर्षाखालील आहे किंवा 60 वर्षावरचा. मी म्हटलं होतं ना, तेच खरं आहे. अहो भुरटाय, पत्र घाबरत लिहिलेत, कदाचित सुरुवात सुद्धा असेल.
1: कशावरून?
0: अहो अक्षर वाकड आहे, बऱ्याच वाक्यात क्रियापद नाहीत. तुमच्या ओळखीतले एखादे म्हातारे गृहस्थ आहेत का?
3: नाही हो, म्हणजे नातेवाईकांच्यात कुणी संभवतच नाही, कारण सगळ्यात आम्हीच परिस्थितीने तसे ठीकठाक आहोत. इन्स्पेक्टर साहेब, जरा पत्र बघायला मिळतील का?
0: हे घे.
3: हां अहो, हे अक्षर ओळखीचं वाटतंय.
1: होय रे, अक्षर खरंच ओळखीचं वाटतंय.
0: आठवा आठवा, तुम्हाला येणाऱ्या पत्रांच्या कॉपीज आहेत का तुमच्याकडे? अहो आत्ता शहानिशा होईल.
1: बाबांचं लेटर रॅक घेऊन येते ना, ताबडतोब कळेल.
3: हो हो, जा जा.
1: ही घ्या पत्र.
0: ह्या पत्राचं अक्षर या अक्षराशी जुळतंय. बघा बघा तुम्ही.
3: यस यस यस, ही इज द पर्सन. पण हे पत्र तर बाबांनीच एका मित्राला दिलेलं आहे. मित्र घरी न सापडल्याने ते रिटर्न पोस्टने परत आलंय. ह्या पत्रातलं अक्षर बाबांनी लिहिलेल्या पत्राशी जुळतंय. म्हणजे ही पत्र बाबांनीच लिहिली स्वतः ना? हो बाबा, हे काय झालंय? बाबा मी तुम्हाला विचारतोय.
2: इन्स्पेक्टर राजवाडे साहेब, तुम्ही जा हो, जा. माझा गोंधळ उडालाय. मला खरंच काही कळत नाही. जा जा जा तुम्ही. म्हणजे मी माझी मलाच पत्र लिहिली, मलाच, आणि मलाच घाबरवणारी. पण का का कशासाठी? श्याम, अरे श्याम, श्यामली, मला कसं तरी होतंय का? मला सुचत नाहीये. माझ्या हातापायाना मुंग्या आल्यासारखं आलंय का?
1: बाबा असं काय करताय?
2: अगं मला गरगरल्यासारखं होत आहे. राजवाड साहेब, राजवाड साहेब, तुम्ही जा साहेब, तुम्ही जा तुला जा जा. अरे अरे अरे, बघता काय माझ्या तोंडाकडे? म्हणजे साहेब, तुम्ही मला बेडा जेल मध्ये.
0: रिलॅक्स रिलॅक्स साहेब, तुम्ही जरा आतमध्ये जाऊन पडा. तर ही सर्व पत्र बाबांनीच लिहिलेली स्वतःला. पण का? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही, पण माझ्याकडे मात्र आहे. ही द्विधा मनस्थितीची लक्षणं आहेत. याला प्रमुख कारण म्हणजे वृद्धावस्था, आणि ती सुद्धा एकाकी. यामुळे निर्माण झालेली मानसिक भीती, अर्धजागृतावस्थेत भीतीमुळे सुप्त मनाच्या प्रेरणेनं त्यांना ही पत्र लिहायला भाग पाडलं. जागृतावस्थेत त्यांना ते आठवेन असं होत आहे. मानसिक कोंडीमुळे स्वतःच्या नकळत स्वतःकडूनच माणूस हे असं काहीतरी करतो. तो स्वतःलाच प्रश्न विचारतो आणि स्वतःच नको ती उत्तरं देतो. काही काळजी करू नका. हां, पण पुढे मात्र काळजी घ्या. माणसाची वृद्धावस्था कमी करता येत नाही, पण एकटेपणा मात्र नाहीसा करता येतो. आता त्यांना एकटं ठेवू नका.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. केंद्र सरकार ने घुसपैठ और अन्य कारणों से होने वाले जनसांख्यिकीय बदलाव की चुनौतियों से निपटने के लिए उच्च स्तरीय समिति का गठन किया है. इस समिति की अध्यक्षता सर्वोच्च न्यायालय के पूर्व न्यायाधीश प्रकाश प्रभाकर नावलेकर करेंगे. गृह मंत्रालय में संयुक्त सचिव इस समिति में सदस्य सचिव के रूप

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज रात्री 10 मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 30 अंश सेल्सिअस अशी झाली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 65 आणि सांताक्रूज इथं 64%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल, तसंच उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हवामान विषयक कोणतीही सूचना नाही. श्रोते हो हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलं आहे हेमंत भोसले यांनी.

शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार होते हेमंत भोसले. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार अनिल अरुण.

0: सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं होतं मंदार आपटे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत फैयाज हुसेन खान यांचं व्हायोलिन वादन राग मारू बिहाग. विलंबित गत आणि द्रुतगत दोन्ही 3 तालात निबद्ध आहेत. तबलासाथ केली आहे आफताब अहमद खान यांनी. ऐकूया फैयाज हुसेन खान यांचं व्हायोलिन वादन राग मारू बिहाग.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण फैयाज हुसैन खान यांचं व्हायोलिन वादन ऐकलत, राग होता मारू बिहाग। त्यांना तबला साथ केली होती आफताब अहमद खान यांनी। नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून। श्रोतेहो, मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत। प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर।

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भावगीतांनी आपल्या सगळ्यांच्याच भावभावना कवेत घेतलेल्या आहेत. तितकंच नव्हे तर आपल्या दैनंदिन

0: दिनीचा देखील तो एक भाग बनून राहिलेला आहे. अनेक घटना आपल्या दैनंदिनीतल्या भावगीतांमधून व्यक्त होतात, त्यामुळेच भावगीतांचं हे अवघं विश्व भूपाळी ते शेजारती असं एकंदरीत झालेलं दिसतं. भावगीतांना चित्रपट गीतांपासून थोडंसं वेगळं काढताना आपल्याला हे सहजपणे लक्षात येतं. तेव्हा असाच फरक आपण आत्तापर्यंतच्या कार्यक्रमात देखील बघितला, याही पुढे बघणार आहोत. सोहनी, आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गाणं आपण कुठलं वाजवणार?
1: पहिलं गाणं जे आपण निवडलेलं आहे ते चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली, बाहेर चांदण्याला हलकेच जागा आली. ही सुरेश भटांची रचना आपण निवडलेली आहे आणि ही त्यांची सुरुवातीच्या काळातली गीतरचना आहे. त्यानंतर गझलकार म्हणून सुरेश भटांनी फार मोठं नाव कमवलं आणि त्यांच्या अनेक रचना रेकॉर्डवरतीही आलेल्या आहेत. आणि ही जी रचना आहे ही त्यांची पहिली रेकॉर्ड,
0: बर,
1: त्यामुळे याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि हे सुमन कल्याणपूरनी गायलेली ही रचना उत्कृष्ट अशी मानली जाते. पहाट गाण्यामध्ये आपल्याला वारंवार ही ऐकायलाही मिळते. दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना आपण सुरुवातीला निवडलेली आहे. ती सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ऐकूया.

0: मागच्या कार्यक्रमात रमेश आणावकर यांचं एक सुमन कल्याणपूरने म्हणलेलं गाणं आपण ऐकलं होतं, लाजवी मला हे नाव घडे. 1957 साली आपल्या एका मित्राच्या सोबत ते वसंत प्रभूंना भेटले आणि त्यांची गाणी अर्थातच वसंत प्रभूंना त्यावेळी पसंत पडली होती. आत्ता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते त्यापैकीच एक गाणं आहे. कपलिंगसाठी दुसरं गाणं वसंत प्रभूंनी निवडलं आणि त्याचे रेकॉर्ड देखील 7 दिवसांमध्ये आशा भोसलेंच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. कळेना अजूनही माझे मला आणि मी मनात हसता प्रीत हसे, ही दोन्ही गाणी त्या रेकॉर्डवरची अतिशय लोकप्रिय झाली हे नक्कीच. वसंत प्रभूंनी आणावकरांची बरीच गाणी केलेली होती आणि वसंत प्रभूंच्या संदर्भामध्ये आठवण सांगताना असं सांगता येईल की वसंत प्रभूंनी एकदा दशरथ पुजारीनं बोलावलं होतं, ते आजारी असताना वसंत प्रभू, की ह्या माझा गीतकार आहे याला सांभाळून घे. आणखी नंतर आपण बघितलं की दशरथ पुजारींनी देखील रमेश आणावकरांची बरीच गाणी केलेली. आत्ता आपण वसंत प्रभूंच्या संगीत दिग्दर्शनाखालील रमेश आणावकरांचं
1: ते मी मनात हसता प्रीत हसे
0: आशा भोसलेंनी
1: गायलेलं गाणं निवडलं आहे आणि वसंत प्रभू यांचं या गाण्याचं संगीत आहे. आणि हे गाणं त्या काळातही गाजलं आणि आजही कधी कधी ऐकायला मिळतं, तर ही रचना आपण ऐकूया.

दशरथ पुजारींच्या एकंदरीतच भावगीतांच्या दुनियेतील काम पाहिलं, मुसाफिरी पाहिली, तर आपल्या लक्षात येईल की दशरथ पुजारींनी खूपच मोठं काम केलेलं आहे. विशेष म्हणजे क्लासिकलमध्ये नाव कमावलेल्या परवीन सुलताना किंवा ठुमरी ब दादऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शोभा गुरटू यांनी देखील भावगीतांच्या याच्यामध्ये ज्यावेळी आपला आवाज दिला होता त्यावेळी दशरथ पुजारींनी त्यांची गाणी केलेली होती. यानंतर आपण जे गाणं

0: ऐकणार आहोत ते शोभा गुरटू यांनी म्हणलेलं गाणं आहे. वाटत बैठकी ढंगातील ठुमरी आणखी लावणी हा प्रकार
1: तसा प्रकार तर आहे. आणि आता शोभा गुरटूंच्या बद्दल सांगायचं झालं तर शास्त्रीय संगीतातील राग गायनापेक्षा त्यांना उपशास्त्रीय संगीत अतिशय प्रिय
0: होतं.
1: त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ठुमरी, दादरा, कजरी, चैती हे सर्व उपशास्त्रीय प्रकार गायलेले आहेत. आणि त्याचबरोबर गझलही त्यांनी गायलेले आहेत. आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांच्या अनेक रचना आपण नंतरच्या काळामध्ये ऐकवणार आहोत. तर शोभा गुरटू यांनी गायलेली ही जी रचना आहे ती दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली आहे. आणि हे शांता शेळके यांचं गाणं आहे. आणि हे पहिली रचना
0: विशेष आहे
1: पण म्हणजे सुगम संगीतामध्ये शोभा गुरटूंनी गायलेली होती आणि ज्याची रेकॉर्ड निघाली अशी पहिली रचना आहे जी आज आपण खास करून निवडलेली आहे. अहो जाई जुईच्या फुला ही रचना आपण ऐकणार आहोत शोभा गुरटू यांच्या आवाजात.

0: श्रोते हो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हणलेलं आहे आणि त्याचे संगीतकार आहेत श्रीनिवास खळे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी आपल्याला तशी कमी आठवतात, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर म्हणूनच आपल्या जास्त लक्षात राहतो. अर्थात संगीतकार म्हणून त्यांनी जबरदस्तच काम केलेलं आहे याचा प्रश्नच नाही. हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची गाणी याच्याबद्दल मला वाटतं बोलायला आपल्याला
1: पुष्कळ
0: खूप संधी आहे आणि वेळ देखील आहे. पण मला कुतूहल जे आहे ते या गाण्याचे जे गीतकार आहेत भवानीशंकर पंडित त्यांच्याबद्दल काय सांगू शकशील?
1: यांच्याबद्दल मलाही अशी काय
0: पखवास वादक एक भवानीशंकर पंडित होते,
1: ते वेगळे हे कवी होते आणि यांनी काही पुस्तकही संपादित केलेली.
0: पण अमराठी असं नाव वाटतं पण असं असूही शकेल.
1: तर आता हृदयनाथ

0: यांच्याबद्दल सांगायचं तर हृदयनाथांनी सुरुवातीस मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आणि हिंदीमध्ये नौशाद यांनी पहिली संधी दिली ती दिवाना चित्रपटासाठी. त्यानंतर त्यांनी लक्ष्मी आली घरा, श्यामची आई, शिकलेली बायको, कन्यादान, माणसाला पंख असतात,
1: चित्रपट
0: अंतरीचा दिवा या चित्रपटामध्ये काही चित्रपटांची गाणी गायली,

0: गाणी खळ्यांच्याकडे गायली आहेत आणि दोन्ही गाणी त्या काळामध्ये गाजली आणि आजही ऐकली जातात. आणि खळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे खळ्यांच्याकडे सर्व मंगेशकर भावंडांनी गाणी गायलेली
1: गायली
0: आणि गीत नजराणा नावाची त्यांची एक कॅसेट निघाली होती, नंतर सी डी पण निघालेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांची ह्या मंगेशकरांची गाणी आहेत. आणि आता जी आपण रचना निवडलेली आहे ती गेले ते दिन गेले ही रचना आहे. आणि माझं तर मत आहे की ह्या गाण्यानंतर हृदयनाथाचे दिन सुरू झाले, कारण नंतर 65-66 पासून त्यांनी अनेक रचना मराठीमध्ये आणल्या, अनेक कवींच्या कविता आणल्या, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण ह्या गाण्यानी त्यांची सुरुवात झाली, तर ही 1961 सालामधली रचना आहे. तर ही आपण ऐकूया हृदयनाथांच्या आवाजामध्ये, गेले ते दिन गेले.

0: यानंतर आपण एक गाणं ऐकणार आहोत, ते गदी माडगुळकर यांचं आहे. गदी माडगुळकरांच्या गाण्याची विपुलता मला वाटतं आता खूपच झालेली आहे, कारण परवाच मागच्या वर्षी त्यांच्या समग्र अशा गाण्याची एक सीडीच बाजारात आलेली आहे. त्यांच्या प्रकाशित अप्रकाशित त्यांच्या आवाजातली त्यांनी
1: सगळं, त्यांनी जेवढं माडगुळकरांशी संबंधित जेवढं मिळेल
0: तेवढा सगळा
1: ऑडिओमध्ये सगळं एकत्रित करून ठेवलं आहे. हे म्हणजे मराठीमध्ये फार क्वचित केलं जातं,
0: क्वचित केलं जातं
1: हे काम माडगुळकरांच्या संबंधित लोकांनी केलेलं आहे.
0: आणि विशेष म्हणजे मला उद्या गतिमानचा स्मृतिदिन असणार आहे, त्यांची आठवण मराठी गाण्यांच्या रसिकांना वेगळेपणाने करून देण्याची खरं तर काही गरज नाही आहे.
1: तरी सुद्धा आपण त्यानिमित्तानेच दोन गाणी निवडलेली आहेत आणि ही दोन्ही गाणी माणिक वर्मा यांनी गायलेली आहेत. सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनामध्ये अंगणी पारिजात फुलला ही एक रचना आपण ऐकणार आहोत.

0: हे नाव आपल्या कार्यक्रमात मला वाटतं पहिल्यांदाच ऐकतोय होत आपण. शांताराम आठवले हे तसं बघायला गेलं तर प्रभातचे गीतकार होते आणि साहजिकपणे त्यांनी प्रभातच्या चित्रपटांची अनेक गाणी लिहिलेली होती. आधी बीज ऐकले हा अभंग ज्यावेळी बाजारात आला त्यावेळी अनेकांनी तुकारामाच्या गाथा चाळून पाहिल्या अशी एक आख्यायिका आपण
1: संशोधन केलं गाथेचं
0: अशा प्रकारची एक आख्यायिका आपण त्यांच्याबद्दल ऐकतोच. अर्थात प्रश्न तो नाही आहे, खराब प्रश्न असा आहे की इतका भ्रम निर्माण व्हावा अशी त्यांची रचना साधी सुलभ आणि सोपी असायची आणि याच्यापेक्षा जास्त अवॉर्ड कुठलं असायचं गीतकाराला तरी. हे गाणं संगीतबद्ध केलेलं आहे केशवराव भोळे याने. केशवराव भोळे देखील प्रभातचेच संगीतकार होते आणि नाटकवाले होते. प्रामुख्यानं ते सुरुवातीला नाटकवाले होते, आणखी नंतर काही चित्रपट देखील त्यांनी केले.
1: प्रभातचे अनेक चित्रपट त्यांनी
0: केलेले होते. तर ऐकूया माणिक वर्मा यांच्या आवाजात तुझानी माझा एक
1: तुझानी माझा एक पण रे.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 12:33 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या युगुल स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत. संजय पाटील यांच्या गीताला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी. ऐकूया हे गीत.

0: आर्या आंबेकर यांनी गायलेलं हे गीत होतं चंद्रमुखी या चित्रपटातलं. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या YouTube चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे स्पृहा जोशी यांची आणि संगीत दिलंय ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या युगुलस्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. मंदार सोळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी आणि चित्रपट होता मितवा. श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीतकार निलेश मोहरीर आणि चित्रपट आहे लाल इश्क.

लाल इश्क या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचा 1 वाजत आहे. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मकबूल हुसैन यांचं गायन राग दरबारी. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे. बोल आहेत हजरत तुर्क मनजो. द्रुत बंदिश 1 तालात निबद्ध आहे. बोल आहेत झनन झनन पायल बाजे. तबलासात केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम संगती आहे अनंत केमकर यांची. ऐकूया मकबूल हुसैन यांचं गायन राग दरबारी.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मकबूल हुसेन यांचं गायन ऐकलत, राग दरबारी. तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम संगती होती अनंत केमकर यांची. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचा 1:30 वाजतोय. प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत पोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया भाग 5 घांगळी आणि घांगळ भक्ती. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संजी.
2: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन नमस्कार.
2: पहा आपण हे जे आता मालिका सादर करतो आहोत तेव्हा जाणवत येते एक मला विशेषत्वाने की नागर संस्कृतीहून ही लोकसंस्कृती निश्चितच निराळी आहे आणि त्यांनी आपलं वेगळेपण जे जपलेलं आहे त्यामागे काय दिसून येतं तर त्यांची दैवतं निराळी आहेत, त्यांच्या श्रद्धा निराळ्या आहेत आणि त्या कशा प्रकट करायच्या त्याविषयीचं त्यांची जी म्हणजे अभिव्यक्तीची त्यांची परंपरा आहे ती सुद्धा वेगळी आहे.
1: याचं कारण त्यांची जीवनशैली जी आहे ना कांचन, त्या जीवनशैलीचंच प्रतिबिंब या सगळ्यामध्ये पडलेलं आपल्याला दिसतं.
2: आणि हे सगळं जे प्रतिबिंब तू म्हणतोयस ते निसर्गाच्या सहवासात हे लोक राहत असल्यामुळे असं घडून येताना दिसतंय.
1: म्हणजे एक थेटपणा त्याच्यामध्ये आहे, एक साधेपणा आहे, सच्चेपणा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. किंवा आपण म्हणतो ना एक भोळी भक्ती जी परमेश्वराला अगदी प्रिय असते.
2: म्हणजे तुला म्हणायचं की देवभावाचा भुकेला असतो आणि तो आपल्या संतांनी हे म्हणून ठेवला आहे आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतो. आज आपण ज्या घांगळी आणि घांगळ भक्तीविषयी बोलणार आहोत किंवा सांगणार आहोत तर आधी ते थोडंसं जे गायन करतायत ते ऐकूया आणि मग त्यानंतर आपल्याला त्याविषयी बोलता येईल.
3: देवराजा

आठ खंडे काशी रे नव खंडे पृथ्वी दहा खंड बाजू नया कशी दो नया द्या।

0: दुनिया दावले काशी तीर्थ पावले कशी पावले द्यावारे।
1: दिनेश, ही कथा किंवा ह्याला आख्यान म्हणू आपण, ह्याला थोडं आता या ठिकाणी थांबवूया आणि ह्या वाद्याच्या रचनेविषयीची माहिती त्यांच्याकडून घेऊया, ती सुद्धा तेवढीच रंजक होईल।
2: खरं म्हणजे ह्या कथा सुद्धा ऐकायला आपल्याला तासन तास आवडतील, पण ही माहिती सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे।
1: आणि आपल्याकडे जी वेळाची एक मर्यादा आहे तिचं देखील पालन आपल्याला करावं लागतं।
2: नक्कीच, ते आपण नेहमीच करतो।
1: तर मध्ये आपण असं करूया की हे जे घांगळ वाद्य आहे, ज्याला ते घांगळी म्हणतात, त्याची रचना त्यांनी कशी केली, ते कसं बनवतात, त्याविषयी आपण विचारूया।
2: हे बघ, हे कसं एकतारीसारखं वाद्य वाटते, म्हणजे त्याचा नाद जो आहे ना तो एकतारीसारखा आहे।
1: पण तू नाद जरी एकतारीसारखा आहे असं म्हणलास ना, तर थोडासा वेगळे पण त्याच्यात निश्चित आहे। आणि मला तर हे आपल्याकडची जी रुद्रवीणा असते ना, तर त्याचे दोन भोपळे असतात आणि मधली जी पट्टी असते त्याच्यावर त्या सगळ्या तारा असतात।
2: बरोबर,
1: या ठिकाणी तारा जास्त नाही आहेत आणि भोपळे गुंफलेले आहेत, एक मध्ये बांबू आहे आणि त्याला ते दोन तुकडे, एक खालच्या बाजूला एक खांद्याच्या बाजूला असं आहे आणि ते तसंच वाद्य रुद्रवीणेसारखं घेऊन ते वाजवत आहेत।
2: छोटीशी रुद्रवीणा असं
1: मी म्हणते आहे,
2: आपण त्यांना विचारूया ना।
3: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
4: राघव गोपाळ बोरशे।
3: कुठे राहता तुम्ही?
4: तोरंगण।
3: तोरंगणला राहता? आणि आता तुम्ही जे वाद्य वाजवलं त्या वाद्याचं नाव काय?
4: घांगळी।
3: घांगळी, आणि जे तुम्ही आता बोललात त्याला काय घांगळ भक्ती असं बोलतात?
4: घांगळ भक्ती म्हणून।
3: हा, काय असतं हे घांगळ भक्ती, म्हणजे काय प्रकार आहे?
4: घांगळ भक्ती म्हणजे भगवंतांनीच केले।
3: हा,
4: भगवंताने जे वेळेस त्याला या डोंगरचे मावले अडवला, त्या भगवंतांनी ही निर्माण करून दिले।
3: डोंगरची माऊली म्हणजे कोण?
4: हा, राजमाता, खानमाता, फुला, झेला, कारला, देवगुंजवला, शिपला, या साती बहिणी,
3: या साती बहिणींनी त्यांना अडवलं।
4: अडवलं
3: त्यावेळेस त्यांनी ही भक्ती त्यांची केली, ती घांगळ भक्ती।
4: ती घांगळ भक्ती।
3: आता हे वाद्य जे तुमच्या हातामध्ये आहे त्या वाद्याचं काय नाव आहे?
4: घांगळी।
3: घांगळी कशापासून बनवले?
4: म्हणजे हा भोपळा, दुधी भोपळा म्हणता, पण आम्ही त्याला सांगतो धोधी।
3: धोधी,
4: हा,
3: त्याला धोधी असं म्हणतात।
4: हे झाडाचं घोडा आम्ही करतो।
3: बर, कुठल्या झाडाचं असतं हे?
4: सागाचा।
3: सागाचं आहे, पण हा तर बांबू दिसतोय मला मध्ये।
4: मध्येचा बांबू म्हणजे हा वेळूचा बांबू आहे, पण हे मी सांगतो।
3: बर बर, त्याला जो तुम्ही शेवटी जो आडसर लावलेला आहे कोण्यासाठी?
4: हा बांबूची नळी आहे, तिथं ही देवता आली, हे कर आलं।
3: बर,
4: याच्याला हे शिशवीचं, शिशवीचं झाड,
3: म्हणजे त्याच्या खुंट्या आपण म्हणतो जशा तंबोऱ्याला
4: असतात,
3: त्या खुंट्या शिशवीच्या आहेत।
4: शिशवीच्या आहे।
3: हा, आणि हे तुम्ही जे म्हणालात ही देवता आहे,
4: देवता ही
3: आहे, ही कसली आहे देवता?
4: ही सागाची फळी आहे।
3: सागाची फळी,
4: ही खैराचीच आहे,
3: एक काटेरी असं काहीतरी दिसतंय ते। हे काय?
4: हे करा, ह्या करा आला आणि ही देवता आली, हिच्यावर ही घांगळी ठेवून हे तार वळून, जशी मग लागली तशी तशी मग,
3: हा, म्हणजे ती तार ऍडजस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग तुम्हाला होतो। ते काय धातूच आहे का, कुठल्या लोखंडी आहे की?
4: नाही नाही नाही,
3: लाकडाच आहे। त्याला तुम्ही असा आकार कसा दिलाय?
4: आणि मग ते तासून काढायचं आणि मग इथं खापटं मारत नाही।
3: हे कसं केलं तुम्ही सगळं? तुम्ही स्वतः केलं? हा, तुम्ही स्वतः
4: विळ्यानी
3: केलं? आधी आखून वगैरे घ्या
4: सगळं, आखून आपल्या नियमाने एवढं एवढं करायचं, मग ते आखून तसे मग खापटे पाडत नाही।
3: आणि मला एक सांगा, हे भोपळे तुम्ही जे वापरलेले आहेत त्याच्यामधून ती आरपार नळी घातलेली, बांबू जो तुम्ही म्हणाला तो, तो कसा काय केलं तुम्ही, त्याला भोक कसं पाडलं?
4: इथं आपण ते आकार करून तो विस्तोनी,
3: विस्तवानी,
4: विस्तवानी हे छिद्र पाडलं।
3: विस्तवानी म्हणजे त्याला असं डायरेक्ट विस्तव लावलात की काही चाकूचा वगैरे वापर?
4: नाही नाही, तिथं मध्ये ना आठा, समजा आठा आहे, आठा जरूर इस्तोखट फुकून आणि आठ सांदळवला ना का, मग जेवढा आपल्याला छिद्राला लागेल तेवढाच मग लावायचं, तुकान घ्यायचं पाहिजे
3: ओलं करून थोडस, त्याला भोग पाडायचा,
4: भोग पाडायचा दोन्ही।
3: पण हा भोपळा तुम्हाला आधी वाळवायला लागतो?
4: मग वाळवून तो
3: पार
4: कडक झाल्याशिवाय नाही।
3: आणि मग तो किती अंतरावरती लावायचा, याचा काही मेजरमेंट आहे का?
4: आपले आता जे सांगायचं गेलं ना असं, ज्या वेळेस भगवंताला बांधून दिलाय कोणी, शिवशक्तीना,
3: शिवशक्तीने हा भगवंताला बांधून दिला,
4: मग तो कुठं बोवा लावायचा कुठं काय, मग तिना हा झोपणांचा आकार धावला।
3: बर,
4: हे माझे झोपणा पाहिजे, याच्यावर तू हे बसव,
3: हा,
4: तसे तू वाद्य कर,
3: छातीवर ठेवून
4: वाजवण्याचं।
3: हे दोन्ही भोपळे छातीवरती धरले जातात?
4: नाही, एक बाजूला जातो, आता आपला आकार कमी, त्यांचा आकार देवांचा मोठा।
3: बरोबर, म्हणून एक साधारण खांद्याच्या बाजूला येतो भोपळा आणि दुसरा छातीवर येतो,
4: छातीवर येतो।
3: आणि तो जो खांद्यावरती भोपळा येतो तो तुमच्या कानापाशी तुम्ही असा जवळ धरता, त्याच्यामधून काही तुम्हाला आवाज
4: येतो? आवाज तो हा स्वर त्याच्यातून आपल्या कानात येतो।
3: अच्छा,
4: आणि कमी झाले का जास्त झाले?
3: याला तुम्ही दोन तारा लावलेले आहेत, दोन तारा कसले आहेत?
4: दोन आहेत तेच, एकच त्या ताराच आहेत, पण त्या आठ मुरडून हा बोळ दिला, आठून दोनवून एक याला बांध गुंडला आणि एक त्याला बांधला.
3: आणि तारेचं जे टोक, दोन तारांचं टोक तुम्ही एकत्र बांधले, कशाला बांधले?
4: आणि ते इथून निष्ठावण आहे याच्या वाटून म्हणून.
3: हा, आणि मग एक तार तुम्ही वाजवल्यानंतर जी दुसरी तार आहे ती आपोआप वाजायला लागते.
4: ती वाजते हे बोठाना दोन्हीवर झाडवायची,
3: दोन्हीवरती एकदम आघात करता तुम्ही. आणि मग त्याच्यातून दोन्ही मिळून एक आवाज निर्माण होतो. थोडस वाजून दाखवा बरं.
4: आता उतरली.

0: तुम्ही आता म्हणालात की तार उतरली, तुम्हाला कसं काय कळलं की तार उतरली?
1: जमत नाही ना ती.
0: हा, म्हणजे तुमच्या आवाजाशी ती जुळत नाही. बरोबर. मग ते कसं काय ठरवता तुम्ही की आपल्या आवाजाशी जुळते की नाही?
1: लगेच फरक पडतो,
0: ऐकून तुम्हाला लगेच कळतं.
1: बोलतानी ना लगेच फरक पडतो, तार झाली का कमी झाली.
0: हा, आता मला एक सांगा की हे जे वाद्य आहे तुमचं, त्याला तुम्ही टोकाला मोराची पिसं लावलेली आहे, ती कशासाठी?
1: आणि ते शोभा म्हणून.
0: शोभा म्हणून. आणि दुसऱ्या भोपळ्याच्या टोकाला तुम्ही असा छान एक आरसा लावलेला आहे, तर तो आरसा कशासाठी?
1: तिथे बोट आता जे आरसा राहतं ना, गोठाला लागतंय ना, मग तो निम्मा असा कापून जाळून काढेल आणि त्याच्यावर हा आरसा, म्हणजे ते बोट आपला इथंच इथंच येतं असाच येत.
0: हा, म्हणजे तो टोक जो बोटाला लागू नये यासाठी ते सपाट केलेले, तिथे आरसा लावला. पण आरसाच का लावला मग?
1: आणि दुसरं काय लावायचं मग? नाही तर आपल्याला त्याच्यातला मुख पण पाहता येईल.
0: मुख पाहता येईल वाजवताना.
1: मुख पण दिसला पाहिजे.
0: बरं, म्हणजे आपला फोटो चांगला येईल की नाही हे आधी आपल्याला बघता येतं आरशामध्ये. आणि तिकडे बाजूला तुम्ही काही बांगड्या वगैरे अडकवल्यात, त्या कशासाठी?
1: कशा? ह्या देवीच्या. ते असं आहे, प्रत्येक हे कार्यक्रम करेल देवाचं, तिथं कार्यक्रम केला का नाटा आणि दोन बांगडे आम्ही घेतो.
0: बर.
1: तर ह्या तेवढ्या देवाच्याच आहेत,
0: देवाच्या बांगड्या.
1: काय हौसेनी बांधलेल्या नाही, तरी एवढ्याच काढून देवी गाव देवी जवळ ठेवले.
0: मग या कधी काढता तुम्ही बांगड्या?
1: जास्त झाल्या का मग काढून ठेवायचे.
0: मग अशा आतापर्यंत किती झाल्या असतील?
1: दोन वेळा. पण ह्या आता नाही काढायच्या. आता
0: मग खूप साठल्या की त्या काढायच्या.
1: हा, मग
0: एवढं. हे तुमचे कार्यक्रम केव्हा होतात?
1: कार्यक्रम म्हणजे आमचे कुठे कुठे होतात? आता वाघ बारस आली ते टायमा
0: दिवाळीमध्ये.
1: हा, वाघ बारशीला आम्ही वन देवतेचा कारभार करतो.
0: बर.
1: दे गाणं मग कोणत्याही गावाला बोलवतात, 8 दिवस तिथं कार्यक्रम करतो आम्ही.
2: दिनेश, आणि मगाशी आपण जे कथासूत्र सोडलं होतं तिथून पुन्हा ते गीत ऐकूया का? म्हणजे ते गीतात्मक आख्यान.
0: हो, म्हणजे पुन्हा ती कथा आपल्याला आठवेल.
3: माझ्या मायवे गुरु म्हणावा खरा रे, यांनी मार्ग दावला साराव, गुरु चरणी लागलो कसा लागलो देवारे, गुरु चरणी लागलो मायवे.

काल पान जंदर वर सर डंडा देवना धरम नाही पहाड़ ना पर्वत नाही खाकर ना डोंगर नाही अंजुनीचा पान जंजा अरे ते निरंकारामध्ये भगवान निर्माण झालाय देवा भगवान निर्माण झालाय रे रे रे देव निर्माण झालाय झालाय रे रे अरे बाळा तू पुरुष आणि मी पुरुष अरे दुनीची आंधा दूध पान जंजा आटका देव भर देव भेटत नाही श्री भेटत नाही तुझा करता तू करून घे जो हो आता देव देव मदनी

ತರೇ ನಿರಂಕಾರತಾಯತರೇ ಆರ್ಯ ದೇವಾಚೆ ಅಲ್ಪಹಣ ತೋ ಫುಗಾವ.

0: चाललाये रे आणि यांचा भांडणा चाललाये रे।
1: कंचन पुराणातल्या ज्या कथा म्हणजे त्यातल्या काही आपल्याला माहिती आहेत त्यांना त्यांनी वळण दिलेलं आहे त्यांच्या संस्कृतीचं किंवा त्यांच्या भाषेचं, तर त्या कथा हे आपल्या भाषेमध्ये सुंदर अशा घुमतात आणि
2: या घांगडीवरच्या
1: सुरामध्ये गाऊन त्या सादर करतात।
2: आणि किती एकजीव होतो आहे सूर त्या वाद्याशी या लोकांचा, तासन तास या कथा ऐकायला मला तर निश्चितपणे आवडेल, कारण त्याच्यामध्ये जो एक नाद निर्माण होतो आहे ना तो गुंगवून टाकणार आहे
1: नक्कीच। या घांगड भक्तीमध्ये दोघं जण दिसत आहेत कंचन, त्यापैकी एक मुख्य कलाकार आहे तो घांगड वाजवतोय आणि कथानक ते पुढे पुढे नेताना आपल्याला दिसतोय, आणि दुसरा त्याचा साथीदार जो आहे तो सुद्धा त्याच्या सुरामध्ये सूर मिसळून छान गातोय
2: आणि त्याला तो म्हणतोय की सार देतोय, सार म्हणजे स्वर देतो आहे, पण हा स्वर काही फक्त नुसताच असा नाहीये, तर ती जी कथा आहे ती त्या दुसऱ्या त्याच्या साथीदाराला सुद्धा तेवढ्याच व्यवस्थितपणे बोलता येते आहे, गाता येते आहे,
1: आणि या दोघांचा जो एकत्रित परिणाम आहे ना तो काही वेगळाच।
2: या आदिवासी लोकांचे काही देव हे आपल्यासारखे आहेत बरं का, म्हणजे त्यांच्या नावाच्या उल्लेखावरून आपल्याला ते कळतात,
1: म्हणजे महादेव आहे किंवा गौराई म्हणतात।
2: चल ना आपण त्यांच्याशीच बोलूया।
3: आणि कोणकोणत्या गोष्टी असतात ज्यामध्ये आख्यान आपण म्हणतो ती कोणकोणती असतात? आता तुम्ही जे ऐकवलं ते विश्वाची निर्मिती कशी झाली आणि समुद्र मंथनाची पण एक कथा होती त्याच्यामध्ये, तर या गोष्टी किती वेळ चालतात हो?
4: ह्यामध्ये एखाद्या मोठा कार्यक्रम असला जळ आम्ही म्हणतो, ही कणसरी जळत आहे ना, ही जळली खळ्यात म्हणा घरी म्हणा बायका माणसा तेवर भाकर जाळत यात, ते आपल्याला मग ती दुःखशा घडते, मग असा ज्योतिष पाहून नाही बाबा तुला हे जळ हे आहे, मग हे पासून ही निर्मती करावं हे गाणं करावं लागतं।
3: अच्छा, हे गाणं म्हटल्यानंतर मग
4: हे म्हटलं देवांची उत्पत्ती करून, ती देवांची उत्पत्ती झाली का मग हा मानवी उत्पन्न करायचा आहे चांगला आहे, हे झाला का मग ती भगवंती देवानी पृथ्वी घडली, एकांत देवांचा बैठक झाली
3: बरोबर,
4: एक ऋषी उठला बलवान झाला तो दुनिया मोडायला, पार्वतीना पाहिल्यावर देवा म्हणे एवढे आपण एवढे कष्ट करून ही घडली तो ऋषी दुनिया मोडायला, महादेव धावला धरला त्याच्या अनाचे खांदेवरलं घोळ लोटलं, लगेच त्याची झडते चालवली कुठेतरी दपवली हवी, मग कमरत कसला तोंडातला गोळा खाली पडला तो पताळात गेला, त्याचा मुंग वारुळ झाला, त्यात शेळुधानाची उत्पत्ती झाली, शेळुधान उत्पत्त झाली, तिला माहीत होता देवाने आता मानव घडणार आहे ते माझा गवस करील म्हणून, ती मग गौतम ऋषीच्या सोपात जायची।
3: अच्छा,
4: रात्री झोपला का तू म्हणे ये असा असा मी इथं आहू, सकाळी वाफ कर फिर संध्याकाळी तुला भोजन लगेच तयार, आणि मग तो गौतम ऋषी मग महादेवाचे धनकाचे रूप तिकडे गेला आणि तसे वाज तो त्यांनी लगेच ते हे केलं वाफ तयार करून पिरली, लगेच पाणी शिपलान बस हुंगूनच आली आधो तर निस्वायली संध्याकाळी तर सावंगली, मग आता बा मी एकटाच मग तो तिथून धवळगिरावर आला महादेवाचे धनके, देवान पाच देव माझे दे पाच देव माल म्हण करमत नाही मी एकटा पाच देव दे म्हणे घेऊन जाय, आता तो सांगतो चांगले चांगले पंडित पंडित हा तिथे नेऊन काय आपल्याला खाय पिया दे, गरीब गरीब आपले वाणे ते वाहा नेली लगे नेली त्यांना आंघोळी पाणी भोजन बिजन सगळं तयार।
2: दिनेश आणखी एक गंमत तुझ्या लक्षात आली का?
1: कोणती?
2: या लोकांच्या ज्या पुराण कथा आहेत त्यांचे जे देव आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आपल्यासारखंच मानलेलं आहे। आपल्याला ज्या ज्या गोष्टी प्रातःकाळापासून रात्रीपर्यंत किंवा ज्या ज्या काही आपण करत असतो तसंच सगळं काही तो देवही करत असतो अशी त्यांची श्रद्धा आहे।
1: त्या देवांचा सुद्धा एक विशिष्ट दिनक्रम म्हणूया आपण,
2: दिनक्रम म्हणजे आणि तोही त्यांच्यासारखा आपल्यासारखाच आहे की आपण सकाळी उठतो दंतधावन करतो शरीरविधी आटो आणि मग सगळी स्वच्छता शरीराची झाल्यानंतर मग आपण न्याहरी करून पुन्हा आपल्या कामाला जात असतो, तर असा हा गमतीशीर एक उल्लेख तुला ऐकवते बघ।
4: ते पाच देव दिलं हे येत नाही कसे, मग दुसरं दोघ तिघ निघलं तेही पाच देव तेही खायला पिजलं, दुसरं देवाची धनकचेरी मोडली सगळं तिकडं, आणि हा त्याची जी सभा होती ना त्याची सभेला एक पण देव नाही, त्याचा दरबार म्हणजे आम्ही धनकचेरी म्हणतो। मग महादेव सकाळी उठला संडास करून आला नजरा करू तो म्हणे देव गेलं कुठं, मग त्यांनी नजर केली त्रिभुवनाला ताव तेवढा देवाची बैठक तठ काय बुवा निळा निळा आहे, मग तो आला आणि त्यांनी घरी आला विभूती बटवेथून ती विभूत काढली हातावर ठेवली ती मंतर लिहून फेकली त्याची सशी एवढी बोहळा केली ती बोहळा ते गौतमाचे वाफेवर हिंडायची, मग ते देवाई पाहिला अरे म्हणे गौतम ऋषी ही बोहळा कोणाची ही तुझा वाफ खादलं, तो निघाला निघाला हाती कोरावर माल झटकला बोहळा बिचकली पडली मरून गेली नाही गाय
3: भोळा म्हणजे गाय,
4: गाय
3: ती गाय त्यांनी मायावी
4: मायावी तयार केली ती म्हणजे त्याचं गोतमाचं सत्व घालवावं म्हणून.
3: पण माझा गाय मारली म्हणून गौतम ऋषीला पाप लागला,
4: पाप लागला मग लगेच नवलाख देव यांनी ती मेले बरोबर त्याचा अंग काळा ठिकूर पडला, कपडे काळा ठिकूर पडली, बाद बसला नवलाख देव पळलं नाही रे यांनी भोळा मारले आपल्यावर बाद येईल परत धवळे गिरावं कुठे होत महादेव विचारायचं म्हणे मी आम्ही होतो त्रिभुवनात कात म्हणून गौतमाने भोळा मारली मग बर ते एक शिपाई राहतो आपला कसा पटेवाला असा ब्रह्मदेव हा देवांचा शिपाई त्याला बोलवून पाठवला खरंच मारला असेल तर बोहळा त्याच्या डोक्यावर देईन त्याला पुढा घेऊन ये गेला तो खरंच तो रडतोय हा गेला काय केलं म्हणे देवा दगड हाणली नाही का टेमकेन मारली नाही उरमाल बिच झटकला आणि बिचकली ती ठोकान पडली चाल तुला महादेवान बोलवलं मग तो घेतला तिथं नेला तरी बाजूला बसवला तू धनकचिरील नाही बाजूला बस हा बोहळाचा बाद फेडशील तर धनकचिरील नाही ते नाही मग त्याला ते पाठवलं ही बारा तीर्था केली तरी काय त्याची वाद जात नाही
3: म्हणजे गौतम ऋषीने बारा तीर्थांची यात्रा केली
4: तरी पण त्याचा वाद गेला नाही मग आडवा नारद मुनी आला नारद मुनी काय सांगले अरे 11 तीर्था केले 12 तिरी शंकराजवळ आहे तर हा तुझा वाद फिटल मग तो गेला त्याच्या तरी मग तो रडायचा पडायचा मग महादेवान डोळा मारला आणि त्याला घेऊन गेला तिकडे घेऊन गेला शेतगडीवर जाऊन देव बसला गौतम खाल बसवला एवढेच नारदानी पार्वतीला सांगितलं तू म्हण महादेवाची भारजा म्हणे हो नाही नाही नाही म्हणे त्याला दुसरी भारजा आहे नाही म्हण माझी शाई कोणची भारजा आहे हा नाही नाही म्हणे त्याच्या म्हणणं झटत बायको त्याची आहे हिला राग आणला आणि ही गेलीच मग ते डोंगराव जंगून गेली झाले झाले ना हा ध्येय नसतं देव झाले झाले लगेच झटवर उडून पडली तसे लगेच ती गंगूबाई निर्माण झाली
3: गंगेची जी परंपरा आहे गंगेचा जन्म कसा झाला ती कशी बाहेर आली याची कथा तुम्ही सांगितली.

नौती गळायला लागली. लगेच ऋषीला सांगायला लागली, अरे धन्याजी काय कामा पडली, आवा आवा आता गुणाच्या भार जा, हे आठवा आपण.

0: अशा आणखी किती गोष्टी आहेत तुमच्याकडे?
1: अशा भरपूरच आहेत.
0: आणि या गोष्टी किती वेळ चालतात?
1: ह्या जसा जसं काम असलं तस तसं हे चालवायचं.
0: तरी किती, साधारण किती तास? 2 तास 3 तास
1: 4 दिवस आम्हाला लागत
0: अखंडपणे. तुम्ही सांगू शकता
1: अखंडपणे
0: दोघ जण?
1: हा, दोघ जण.
0: तुमच्या बरोबर जे आहेत त्यांचं नाव काय?
1: देवराम नारायण बोरसे.
0: देवराम नारायण बोरसे. मग त्यांचं काय काम असतं तुमच्या बरोबर?
1: फक्त सार द्यायचं.
0: सार द्यायचं. ते कशासाठी?
1: मग एकटे जरूर स्वाय येत नाही ना, मग तो साराला सार लावून, म्हणजे एक माणसाला जास्त ताण पडतो,
0: थोडा जोर येतो आणि बोलायला. तुम्ही 4 दिवस जे बोललात की 4 दिवस तुम्ही अखंडपणे करता, तर हे एकच आख्यान असतं की वेगवेगळी आख्यानं तुम्ही लावता?
1: मग सगळेच प्रसंग येतात. आता हा चालला आपल्या दैवतीचा, परत जे आपलं दैव आपले बायकाही काही जाळपोळ करेल असेल, काही कोणाला गाय बोळलं काही ना, काही खानापिना दिला नसेल, ते दैव परत ते देवाजवळ जात. मग याच्या घरी तो
0: आपल्या हातून जर काही चूक घडली असेल तर त्यासाठी देवाची क्षमा मागायची, प्रार्थना करायची,
1: त्या तिकडे आपलं दैवत जे आहे ते तिकडे जात. मग परत याची कथा लावून तोच ज्याच्या जे घरी हे असं होईल तोच जाऊन देवापा हातोपाय पडून ते परत वाळणी.
0: पण मग ज्यांच्या हातून असं घडतं तेच ही कथा लावतात की इतरही लोक?
1: नाही नाही, कथा याच्या हातातून काही घडतं ते
0: अशाच ठिकाणी तुम्ही करता.
1: देवराजा

0: एकूण काय दिनेश, आपण सुरुवातीला म्हणालो की आदिवासींचे देव, त्यांची भक्ती ही सुद्धा त्यांच्यासारखीच साधी बोळी आहे, थेट आहे, हृदयाला भिडणारी अशी आहे.
1: आणि म्हणून त्यांच्या साध्या बोळ्या वनदेवाला सुद्धा या जंगलच्या लेकरांची ही भक्ती बघून खूप आनंद होत असेल आणि ती भावतही असेल.
0: नक्कीच.

0: तर अशी ही घांगडी आणि ही घांगड भक्ती ऐकत राहावं तेवढं थोडंच असं वाटावं असं हे वातावरण ह्या घांगडीने इथे तयार केलं आहे, है ना दिनेश?
1: खरंय कंचन, आणि हे ऐकत असताना आपलंही मन भक्तीने अगदी ओतप्रोत भरून जात.
0: श्रोते हो, याबरोबरच आज इथे थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार. आपण ऐकत होतात भोवाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग 5 घांगळी आणि घांगळ भक्ती. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. या भागातील मुख्य कलाकार जयराम गावित आणि सहकारी. बाह्यध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. भोहाडा आणि आदिवासी लोक

मालिका विशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत अमृत कलश.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात। आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात। तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती। भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: धन्यवाद।
1: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा।
2: माझा जन्म एका खेड्यात झालेला आहे, त्या खेड्याचं नाव होतं हिवरी। हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं। त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं

0: जरी अनुभव होता मात्र आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुख्तारपत्र घेऊन ते नागपूर पर्यंत ती केस लढून तिला जिंकून दिलं. त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे. आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको. आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि ते हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राइस मध्ये त्यांनी शेती घेतली. मग आम्ही पुसदला शिफ्ट झालो पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं.
1: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
0: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसदला झालं.
1: पुसदला झालं
0: आणि त्याच्यानंतर मग
1: कॉलेज
0: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं.
1: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
0: हा मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या.
1: अच्छा.
0: आम्ही एक नंबर 8 जण होतो.
1: 8 जण. आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
0: मी 3 नंबरचा.
1: 3 नंबर. हा कोणता काळ असेल?
0: हा 1945 ते 1951.
1: अच्छा. आणि आपली जन्मतारीख काय आहे?
0: माझी शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे 1/1/1932.
1: म्हणजे आज तुमचं वय किती?
0: आज माझं वय 94 वर्ष आणि 5 महिने. 95 चालू आहे.
1: 95 चालू आहे. वा वा वा, फारच छान आहे. त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी कणखर आहात
0: याचं मलाही आश्चर्यच वाटतं.
1: हो.
0: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहे.
1: अच्छा.
0: मी कधीही 9 नंतर जागलो नाही.
1: रात्री 9 नंतर?
0: रात्री 9 नंतर कधीच जागलो नाही.
1: म्हणजे तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती.
0: पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक ते मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं.
1: अच्छा.
0: म्हणून मी जवळ सीपीएन बेरार म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो.
1: अच्छा. म्हणजे महाल नागपूर?
0: महाल मध्ये. मी महाल मध्येच राहत होतो.
1: अच्छा.
0: आणि शाळा जवळच होती तर त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो. तर गंमत त्यावेळेस घडली ती सांगू का?
1: हो बिलकुल सांगा. आमच्या श्रोत्यांना
0: काय झालं
1: नक्कीच आवडेल.
0: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो. तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे हॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट. तर माझ्या 8व्या वर्गामध्ये मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि डिसिप्लिन पाळले जाते की नाही, चांगलं काम करत होते ते. तसं ते एक चक्कर मारता आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं की 4-5 विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहे.
1: अच्छा.
0: मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्याजवळ छडी होती, त्या छडीने त्या लोकांना, त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं पिळून निघालं की हे 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो, काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले अहो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाही आहे. मी म्हंटल कोणचं काम? तर म्हणे गणवेश घेऊन नाही आले त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही? म्हटलं काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का तुम्ही काय शिक्षा केली? म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हटलं सॉरी सर तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या. काय बोलतो म्हणे? मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय. तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा, मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं? अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली, त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. आणि त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा. त्यांचा चेहरा बदल काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलो होतो आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी पराशियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बीए करा आणि बीएड करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता पण त्याला पगार कमी होता.
1: अच्छा.
0: आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं हे मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
1: अच्छा, बरं मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता
0: हो,
1: आणि मग तुम्ही पुन्हा काय बीए केलं वाटतं?
0: हो मी
1: बीएड केलं.
0: हो त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्रायव्हेट बसता येत होतं.
1: अच्छा.
0: नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला, मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि बीए पास झालो.
1: अच्छा. नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात?
0: हो.
1: मग ते कसं काय तुमचा कसं काय झालं ते?
0: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
0: आणि मिडल स्कूल वाटतं 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
0: तर डीजीटीमध्ये फायदा असा होता की ते प्रमोशन परीक्षा देऊन होतं, ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं एसएस नावाची परीक्षा असते, सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिस.
1: अच्छा.
0: त्याप्रमाणे मग एसएस ची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी. आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती. मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे सुपरविजन करण्याकरता माझं एओ आयसीओ म्हणून माझं पोस्टिंग झालं.
1: अच्छा. आयसीओ म्हणजे काय होतं ऍक्च्युली?
0: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन. कारण आमच्या श्रोत्यांना हे अब्रिव्हिएशन माहीत नसतात.
0: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळे पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
1: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो, बँक ऑफ द बँक, भारतीय रिझर्व्ह बँक,
0: कोणतीच बँक सरकारी नाही.
1: सरकारी नाही.
0: इव्हन स्टेट बँकही सरकारी नाही.
1: सरकारी नाही. अच्छा. बरं मग आता या काळात तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
1: अच्छा. म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती?
0: हो, सुरू.
1: डीजीपीटी सरकारी नोकरी कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे?
0: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
1: अच्छा. मूर्तिजापूर जिल्हा अमरावती.
0: अमरावती.
1: काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण?
0: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होतं, त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
1: अच्छा.
0: त्या मिलमध्ये ते विविंग मास्टर होते.
1: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू, कपडे विणण्याचे,
0: स्पिनिंग वगैरे.
1: स्पिनिंग वगैरे. अच्छा. अच्छा.
0: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर. त्याच्यामुळं मूर्तिजापूरची चोरीकाली आम्ही आमच्या वडिलांनी त्यावेळेस वडीलच पसंत करायचे.
1: अच्छा. म्हणजे वडिलांनी जे
0: शोधकार्य
1: जे केलं वडिलांनी सून म्हणून तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं.
0: फायनल वर्ड त्यांचाच.
1: फारच छान. आणि मग तुमचं जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं? कुठे होतं?
0: नाही, नागपूरला.
1: नागपूरला. अच्छा. अच्छा. आणि आपल्या मिसेसचं म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
0: जी लग्नाच्या वेळेस ती इंटर पास झाली होती.
1: अच्छा.
0: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने.
1: भाड्याने. अच्छा.
0: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बीए करण्याकरता. तिथून ती बीए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाण्या येणं असल्यामुळं ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर मी तिला बीएड केलं.
1: अच्छा. बीएड पण केलं.
0: हो.
1: फार छान.
0: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे म्हणून मी तिला बीएड केलं.
1: अच्छा. कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
0: काहीतरी सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
1: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमची तुमच्या घरच्यांना पण शिकवलं, फार मोलाची बाब आहे.
0: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं?
1: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे डीजीपीटी पोस्टल अकाउंट मध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्या चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतन कुठलंही गीत तुमच्या आवडीचं तुम्ही थोडस म्हणून दाखवलं तुमच्या मुखातून तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
0: बरं.
1: आणि त्यानंतर सेम गीत, तेच गीत आपण ओरिजिनल गीत आपण श्रोत्यांना ऐकू.
0: बरं. धुन

वा वा वा, फारच छान. बोले काका, तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या या आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताचे बोल सुद्धा पाठेल. फारच छान. तर श्रोते हो, आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया.

0: तर श्रोते हो, आपण भोरे साहेबांच्या आवडीचं गीत ऐकलं, आपणासही हे भावगीत नक्कीच आवडलं असणार. तर भोरे साहेब, पुढे आपण जाऊया. मुलाखतीचा पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटी मध्ये कार्यरत राहिला आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील. जेव्हा कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे कुठे झाल्यात?
1: माझी अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा,
1: गुजरात. 2 वर्ष अहमदाबादला होतो.
0: 2 वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपलं रिटायरमेंट कोणत्या सालचं आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.
0: 55 मध्ये तुम्ही झालात, म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवस
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990.
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस 58
0: होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026. म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन गेले.
1: व्हेरी गुड.
0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन. नोकरीत काही इतका पैसा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं, पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं. ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही आणि मी त्यावेळेस LLBला बसलो. प्रिव्हियस ओके. त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायची आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाउडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल. तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथं शिक्षक आहे का? मी म्हंटल तुम्ही माझी चोरी पकडली. आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी माझा एक मित्र होता तो प्रॉक्झी लावत होता पण तो अनफॉर्च्युनेट नापास झाला. त्याच्यामुळे माझं फायनल

0: मी फॉर्म भरला, परंतु प्रिन्सिपल होते, खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधलेच नोकरी करणार होते मेघे म्हणून, पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. नाही बसू देत. मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का, तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. मी नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
1: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर एलएलबीचा कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
0: कम्प्लीट केलं
1: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
0: तो माझा आवडीचा धंदा,
1: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा सॉल्व्ह केल्या?
0: कॅटच्या केसेस घेतल्या, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात, आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
1: अच्छा, ऑल इंडिया रेडिओ मध्ये?
0: ऑल इंडिया रेडिओचे, म्हणजे ऑल इंडिया रेडिओचे केस असले तिथे माझ्याचकडे यायची कॅटची केस.
1: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
0: क्रिमिनल केसेसही केले.
1: आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या वकील पेशामध्ये राहिलात?
0: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मरमर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडस ऐकायला कमी यायला लागलं, आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल.
1: होईल, बरोबर.
0: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकले.
1: एकंदर तुमच्या असंच विचारतो, तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या, मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो, किंवा अजून कुठल्या कौटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताच जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले, आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात. ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा जीवन असं वाटत तुम्हाला?
0: माझ्या आवडीचा विषय मिळाला म्हणून मी आनंदाने
1: केलं. फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो, तुमच्या आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
0: छंद
1: म्हणजे होते पण
0: मला कविता करणं आवडतं.
1: अच्छा.
0: आणि इतिहास आवडतो.
1: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे, म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर. एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायची?
0: शरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
1: अच्छा, नाही बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनाचा जो शेवटचा जो काळ असतो,
0: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय चाललं, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
1: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब, आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
0: बरं,
1: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
0: हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
1: अच्छा.
0: आणि मग ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
1: म्हणजे पण तांब्याचं वापरलं पाहिजे,
0: तांब्याचंच पाणी
1: वापरलं पाहिजे. अच्छा.
0: पण तांबं हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुसकरून प्यायचं, खायचं.
1: अच्छा.
0: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर 1 अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी 80 पोटी खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
1: बरोबर.
0: मग तुम्ही 8 वाजता एखाद्या वेळेस चहा प्याला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या 3 गोष्टी ठेवल्या केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. मी 5 वाजता उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
1: अच्छा.
0: हा म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108 वेळा.
1: एकशे आठ वेळा म्हणजे तुमचा

0: वयाच्या 95 वर्षापर्यंत आपलं जीवनमान आहे हा त्यामागचा एक अनुभव आहे.
1: जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
0: फारच छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगत आहात आणि आरोग्याचं सार सुद्धा.
1: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्याकडे ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार असे,
0: चवदार बरोबर,
1: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते हळदीचं दूध प्यायचं
0: रात्री जवळपास.
1: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही. हळद ही सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
0: अच्छा, तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्के म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहित आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश. आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नागपूर केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. प्रसारित करत हो चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार अनिल अरुण.

0: गोंधळात गोंधळ या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं दे धक्का या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती श्रीरंग गोडबोले यांची आणि संगीतकार अजित अतुल समीर. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात मुक्ता या चित्रपटातलं गीत. गीतरचना नाधो महानोर यांची, संगीतकार आनंद मोडक.

रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातलं हे गीत होतं तू तिथे मी या चित्रपटातलं. विजय कुवळेकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. मंडळी, कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात. गीतरचना आहे अश्विनी शेंडे यांची, संगीत दिलं निषाद यांनी आणि ह्या चित्रपटाचं नाव आहे अगबाई अरेच्या भाग 2.

अगबाई अरेच्छा 2 ह्या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं निषाद यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतवहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोते हो, मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे या विषयावर वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
2: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले MA केलेलं आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे, तिथून BEd स्पेशल मुलांचा, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती, तिथे त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
1: बरं.
2: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी

0: ही जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
1: बरं.
0: पण तरी जे पालक होते ते आमच्याबरोबर आले. ते म्हणाले आम्हाला काही काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवंय, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
1: बरं.
0: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
1: बरं.
0: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
1: बरं.
0: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
1: बरं.
0: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे. तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
1: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
0: हो हो.
1: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
0: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून ते इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हां. आणि आता आम्ही तिघी मिळून आहेत, आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं.
0: हां. ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं नाही म्हणत. आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते. जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं.
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाची. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं.
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आत्ता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं.
0: आणि आत्तापर्यंत माझ्याकडे आत्ता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं. आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं.
0: हां. त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुले देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो.
0: पण कशा आहेत, IDची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत. पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझममध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांना

0: आणि तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती उरहणून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या म्हणाले. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे आहेत, पण म्हणे सगळ्या या आयडीच्या मुलांच्या आहेत, तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम होतो वेगळा. आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुला घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारणं अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही मी सांगत आहे, पण तो एक पॉईंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ॲडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंच, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आत्ता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला.
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं, कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो.
1: होय,
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात टोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय.
1: त्यांना सवयच नाही ना?
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा, तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्यातून आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे आणि आवाज आला. पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवलमध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपूए याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते, मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: हां, मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रेमध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसेबल असली पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाही आहे. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलो, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांटने असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो, मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे, पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत
1: असतं हे असावं,
0: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही, माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल
0: का? हा, त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा, पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्या सांगितलं अरे अ बोलतो, तो अ कसा बोलणार, तो नुसतं तोंड हलवतो, मग आम्ही काय करू, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या कडे हे असं काही जाणवलं, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचे चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो. मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं. त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय, आईला कळत नाही, काहीतरी खणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं,

0: करायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ॲडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू देत, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे साधन असो,
0: त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो. पहिला त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, ते त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नकोत. आम्ही तिथे उभा राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का. त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो, तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो, तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना, तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीये. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते, असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का, त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल, त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतं की नाही अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे ह्यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं,
0: जास्त करून आईने जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतो ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वीत झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो तसा.
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही, आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता, म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे

0: तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. तर आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. हा, त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाले तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं. त्या तिथेही त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली होती. आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातल्या कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटत. आज एवढी वर्ष झालेली तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले हा, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं
1: हो,
0: पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंगवरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतो, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चरमधले हिरो वगैरे त्यांना आवडतात तर असं पटकन सांगितलं, शाहरुख खान, सलमान खान,
1: पाहिलेलं
0: कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांचे त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो. आम्ही लॅपटॉपवरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तो त्यांना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना सांगितलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, त्या बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं. तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय आहे, आमची ही सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते, म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाहीत, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फीमध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फीमधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली. मुलं ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन. हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं. पण त्या मावशीने सोडलं नाही, मी ह्या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नाही, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा चून सगळेच होते. पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात, त्या मुलाचं प्रेमाने त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही. त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मूल आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना ॲडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो, तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या ह्यानी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्याच वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला,
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत, ती बीकॉम करतायत
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूडला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेत आहेत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची ही संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

वनिता मंडळ. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, मध्यरात्रीचे 3:33 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया एक कोळी गीत मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. वंदना विटणकर यांच्या गीताला संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

श्रोतेहो, या कोळी गीतानंतर आपण ऐकूया एक भक्तिगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकूया आता.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला आणि स्वरबद्ध केलेला संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया एक धमाल बालगीत तन्मय पोतनीस याच्या स्वरात. नितीन आखवे यांचं हे गीत आहे आणि संगीत दिलंय विकास भाटोडेकर यांनी.

श्रोतेहो, मिश्र संगीत कार्यक्रमाची सांगता आपण करूया एका नाट्यपदानं. कट्यार काळजात घुसली ह्या नाटकातलं पद आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. रचना हे पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आणि संगीत दिलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच मिश्रा संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अवधूत गुडबोले यांचं बासरीवादन राग नारायण भैरव. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना सब तबला साथ केले अतुल ताडे यांनी. ऐकूया अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन राग नारायण भैरव.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अवधूत गोडबोले यांचं बासरीवादन ऐकलत. राग होता नारायण भैरव, त्यांना तबला साथ केली होती अतुल ताडे यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता, टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी

0: क्रांती। श्रोतेहो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। पहाटेचे 4:30 वाजत आहेत, प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म। कार्यक्रमात आता आपण ऐकूया शुभदा पराडकर यांचं गायन राग बिलावल। विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे, बोल आहेत तेहार नाम। द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे, बोल आहेत नाही बिन देखे। तबलासात केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे अजय जोगळेकर यांची। ऐकूया शुभदा पराडकर यांचं गायन राग बिलावल।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शुभदा पराडकर यांचं गायन ऐकलं, राग होता बिलावल. तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती अजय जोगळेकर यांची. श्रोतेहो, नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही अजरामर भूपाळी आपण ऐकलीत. रचना शाहीर होनाजी बाळा यांची, संगीतकार वसंत देसाई आणि चित्रपट होता अमर भूपाळी. श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया फुकट चंबू बाबूराव ह्या चित्रपटासाठी श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं श्रीकांत नरुले यांचं गीत, संगीतकार बाळ पळसुले.

अरे संसार संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी ह्या DTH उपग्रह वाहिनीवरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आनंद मोडक आणि चित्रपट आहे चौकट राजा.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमाची सांगता आपण करूया बालगंधर्व या चित्रपटातल्या गीतानं. स्वानंद किरकिरे यांचे शब्द, संगीत कौशल इनामदार यांचा आणि स्वर आहे आनंद भाटे आणि सहकाऱ्यांचा.

बालगंधर्व या चित्रपटासाठी आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.